0: इथे उलगडेल गाथा नगरची, इथे घेता येईल शोध नगरचा,
1: रोजच्या घडामोडींचा लेखाजोखा आणि सामान्यांच्या व्यथांना वाचा फोडत म्हणेल बोला की नगरकर।
0: लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। अहमदनगरी यूट्यूब चॅनल।

महाराष्ट्र शासनातील निवृत्त माहिती संचालक देवेंद्र भुजबळ यांनी लिहिलेल्या आम्ही अधिकारी झालो या पुस्तकात विविध क्षेत्रातील यशस्वी अधिकाऱ्यांच्या जीवनकथा आणि यशोगाथा वाचायला मिळतात. या पुस्तकातील निवडक लेखांचं अभिवाचन ऐकूयात रेडिओ नगर 90.4 FM वरील नगरचे अंतरंग या कार्यक्रमात. सोमवार आणि बुधवारी सकाळी 9 वाजता आरजे कोमल सोबत ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित स्नेहाधार प्रकल्प, विधवा, परित्यक्ता, बालमाता, कौटुंबिक अत्याचारग्रस्त महिला या सर्व महिलांसाठी काम करणारा प्रकल्प स्नेहालय स्नेहाधार प्रकल्प. महिलांसाठी निवास, भोजन, कायदेशीर सल्ला व समुपदेशन. अधिक माहितीसाठी संपर्क 90 11 36 36 00. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

महाराष्ट्र शासनातील निवृत्त माहिती संचालक देवेंद्र भुजबळ यांनी लिहिलेल्या आम्ही अधिकारी झालो या पुस्तकात विविध क्षेत्रातील यशस्वी अधिकाऱ्यांच्या जीवनकथा आणि यशोगाथा वाचायला मिळतात. या पुस्तकातील निवडक लेखांचं अभिवाचन ऐकूयात रेडिओ नगर 90.4 FM वरील नगरचे अंतरंग या कार्यक्रमात. सोमवार आणि बुधवारी सकाळी 9 वाजता RJ कोमल सोबत ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नवीन आठवड्याची सुरुवात आता होणार एका नव्या आवाजासोबत. नगरकरांचे जिव्हाळ्याचे प्रश्न, त्यांच्या अपेक्षा, आठवणी आणि गोष्टी घेऊन येते आर जे कोमल नगरचं अंतरंग शो मध्ये. मजेशीर गप्पा, विचार करायला लावणाऱ्या गोष्टी आणि तुमच्या मनातलं थेट आता रेडिओ नगर 90.4 FM वर. सोमवार ते शनिवार दररोज सकाळी 7 ते 11 या वेळेत फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर.

स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प, विधवा, परितक्ता, कुमारी माता, कौटुंबिक अत्याचारग्रस्त महिलांना निवास, भोजन सुविधा, कायदेशीर सल्ला, समुपदेशन, गरजू शोषित महिलांना स्नेहाधार मदत करते. आज मितीस या प्रकल्पामध्ये 100 लाभार्थी लाभ घेतात. आतापर्यंत 1468 महिलांना अडचणीतून सोडवून त्यांना स्वघरी पाठवणे, विवाह पूर्ण सण करण्याचे काम या प्रकल्पाने केले. अहिल्यानगर प्रमाणेच पुणे येथेही स्नेहाधार प्रकल्प सुरू करण्यात आला. सुमारे 5000 चौरस फुटांचे पुनर्वसन संकुल सौ सुजाता आणि श्री गजानन रामराव देसाई यांनी आंबेगाव कात्रज येथे संयोग म्हणून दिलेल्या जमिनीवर उभारले गेले. स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प अहिल्यानगर, संपर्क क्रमांक 90 11 36 36 00. स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प पुणे, संपर्क क्रमांक 90 11 36 72 00.

0: स्नेहालय संचलित मनोबल व्यसन मुक्ती आणि पुनर्वसन केंद्र,
1: शास्त्र शुद्ध पद्धतीने आणि कमी खर्चात व्यसन मुक्तीचे उपचार घ्या आणि व्यसन मुक्त व्हा. फक्त 30 दिवसाच्या निवासी उपचारांमधून महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र समूह कक्ष. अधिक माहितीसाठी संपर्क 92 73 93 57 89. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: असू दे कितीही ताण, गर्ज, गारा अन वादळ वारा, धीर धरा, हिम्मत ठेवा.
1: शेतकरी माय बाप हो, जीव तुमचा अनमोल, सरेल लवकरच अंधार सारा, उजळतील दश दिशा, आयुष्यात पुन्हा येईल आनंदाचा गोडवा.
0: आत्महत्येचा विचार दूर सारा, काळ्या मातीची आण घेत समर्थपणे आयुष्याला सामोरे जा.
1: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

रसिक हो, रेडिओ नगर 90.4 FM तुमच्यासाठी घेऊन आले आहे संगीत आणि मानसिक आरोग्याची सांगड घालणारी विशेष मालिका स्वर संजीवनी। गायक आणि सादरकर्ते सुहास जोशी। मधुमेह, पित्त अशा अनेक विकारांवर लाभदायक तसेच दैनंदिन काळजी आणि ताणतणाव कमी होण्यासाठी या स्वर संजीवनीचा नक्की उपयोग होईल। ऐकायला विसरू नका स्वर संजीवनी, सोमवारी रात्री 9 वाजता आणि पुन्हा प्रसारण गुरुवारी रात्री 10 वाजता फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर।

शायरी, फॅशन टिप्स, सोशल मीडिया अपडेट आणि बरच काही. खूप साऱ्या माहितीचा खजिना आपल्यासाठी घेऊन येत आहे आरजे अनु सांज रंग या स्पेशल शो मध्ये. ऐकायला विसरू नका सोमवार ते शनिवार संध्याकाळी 4 ते 7 या वेळेत फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर.

नमस्कार, मी पत्रकार भूषण देशमुख। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प मी केला आहे। आपल्या मृत्यूनंतर आपल्या शरीरातील डोळे, हृदय, लिव्हर, किडनी, त्वचा यासारखे विविध अवयव अनेक गरजू रुग्णांना नवजीवन देऊ शकतात। तुम्ही ठरवा, आपलं शरीर जाळून त्याची राख करायची, जमिनीत गाडून त्याची माती करायची, की कुणाच्या तरी रूपानं आपली आठवण या भूलोकी कायम ठेवायची।

रसिक हो, रेडिओ नगर 90.4 FM तुमच्यासाठी घेऊन आले आहे संगीत आणि मानसिक आरोग्याची सांगड घालणारी विशेष मालिका स्वर संजीवनी। गायक आणि सादरकर्ते सुहास जोशी। मधुमेह, पित्त अशा अनेक विकारांवर लाभदायक तसेच दैनंदिन काळजी आणि ताणतणाव कमी होण्यासाठी या स्वर संजीवनीचा नक्की उपयोग होईल। ऐकायला विसरू नका स्वर संजीवनी, सोमवारी रात्री 9 वाजता आणि पुन्हा प्रसारण गुरुवारी रात्री 10 वाजता फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर।

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: तुम्ही ऐकत आहात नगरचे अंतरंग आरजे कोमल सोबत।

नमस्कार, मी पत्रकार भूषण देशमुख। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प मी केला आहे। आपल्या मृत्यूनंतर आपल्या शरीरातील डोळे, हृदय, लिव्हर, किडनी, त्वचा यासारखे विविध अवयव अनेक गरजू रुग्णांना नवजीवन देऊ शकतात। तुम्ही ठरवा, आपलं शरीर जाळून त्याची राख करायची, जमिनीत गाडून त्याची माती करायची, की कुणाच्या तरी रूपानं आपली आठवण या भूलोकी कायम ठेवायची।

रसिक हो, रेडिओ नगर 90.4 FM तुमच्यासाठी घेऊन आले आहे संगीत आणि मानसिक आरोग्याची सांगड घालणारी विशेष मालिका स्वर संजीवनी। गायक आणि सादरकर्ते सुहास जोशी। मधुमेह, पित्त अशा अनेक विकारांवर लाभदायक तसेच दैनंदिन काळजी आणि ताणतणाव कमी होण्यासाठी या स्वर संजीवनीचा नक्की उपयोग होईल। ऐकायला विसरू नका स्वर संजीवनी, सोमवारी रात्री 9 वाजता आणि पुनः प्रसारण गुरुवारी रात्री 10 वाजता फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर।

नमस्कार, मी स्क्वाड्रन लीडर विद्यासागर कोडे, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी अहमदनगर, आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

कर दर सरीवर सर सरीवर सर सरीवर सर, सरीवर सर।

0: तरारावे माझे तुझ्या मनभर सरीवर सर सरीवर सर सरीवर सर सर सर सर सरीवर सर सरीवर सर सरीवर सर सरीवर
1: सर रसिक हो रेडिओ नगर 90.4 FM तुमच्यासाठी घेऊन आले आहे संगीत आणि मानसिक आरोग्याची सांगड घालणारी विशेष मालिका स्वर संजीवनी. गायक आणि सादरकर्ते सुहास जोशी. मधुमेह, पित्त अशा अनेक विकारांवर लाभदायक तसेच दैनंदिन काळजी आणि ताणतणाव कमी होण्यासाठी या स्वर संजीवनीचा नक्की उपयोग होईल. ऐकायला विसरू नका स्वर संजीवनी सोमवारी रात्री 9 वाजता आणि पुन्हा प्रसारण गुरुवारी रात्री 10 वाजता फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर.

संकल्प करू जगताना मृत्यूला द्याया उत्तर, सुगंध पसरून त्याचा जीवन भावे अत्तर, अवयवदान आणि देहदानाचा संकल्प करा। जनहितार्थ प्रसारित रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

दानात नेत्र द्यावे, द्यावी तशी त्वचाही, दानात देह द्यावा ते श्रेष्ठ कर्म आहे। दान अवयवांचे हे प्राणदान आहे। नवजीवनी कुणाच्या घट अमृत भरावे। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प करा। जनहितार्थ प्रसारित रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

नमस्कार, माझे नाव प्राचार्य डॉक्टर सतीश चंद्र गणपतराव सूर्यवंशी, श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय श्रीगोंदा। तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

पाण्याचा प्रत्येक थेंब मोलाचा, जणू अंश सोन्याचा, पाणी वाचवा पाण्याचा पुनर्वापर करा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज सुनता।
1: तुम्ही ऐकत आहात नगरचे अंतरंग आरजे कोमल सोबत।

स्नेहालय संचलित स्नेहज्योत प्रकल्प देह व्यापारात अडकलेल्या महिलांचे जीवन बदलण्यासाठी कार्यरत असणारा आपल्या अहमदनगर जिल्ह्यातील प्रकल्प स्नेहज्योत प्रकल्प. या प्रकल्पाला तुम्ही भेट देऊ शकता आणि आर्थिक मदत सुद्धा करू शकता. अधिक माहितीसाठी संपर्क 90111 3480. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

सखींनो, घराची ओढाताण आणि कामाची गडबड तर रोजचीच आहे, पण या सगळ्यात तुमच्या आवडीनिवडी कुठे हरवल्यात का? आता स्वतःला द्या फक्त 2 तास. रेडिओ नगर 90.4 FM घेऊन येत आहे खास तुमच्यासाठी गोष्टी तुमच्या आमच्या. यात महिलांसाठी आरोग्य विषयक सल्ला, घरबसल्या आर्थिक नियोजन, फॅशन आणि ब्युटी टिप्स, शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांच्या गोष्टी, तसंच अनेक सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपीज, मुलांचं शिक्षण, मोबाईल आणि बदलती जीवनशैली यावर मनमोकळी चर्चा करूया आपल्या आरजे ऋतू सोबत. चला तर मग, तुमची कामं आवरा, रेडिओचा आवाज वाढवा आणि सहभागी व्हा या प्रवासात, कारण या गोष्टी आहेत तुमच्या आमच्या. सोमवार ते शनिवार सकाळी 11 ते दुपारी 1 या कालावधीत फक्त आपल्या रेडिओ नगर 90.4 FM वर.

सखींनो, घराची ओढाताण आणि कामाची गडबड तर रोजचीच आहे, पण या सगळ्यात तुमच्या आवडीनिवडी कुठे हरवल्यात का? आता स्वतःला द्या फक्त 2 तास. रेडिओ नगर 90.4 FM घेऊन येत आहे खास तुमच्यासाठी गोष्टी तुमच्या आमच्या. यात महिलांसाठी आरोग्य विषयक सल्ला, घरबसल्या आर्थिक नियोजन, फॅशन आणि ब्युटी टिप्स, शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांच्या गोष्टी, तसंच अनेक सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपीज, मुलांचं शिक्षण, मोबाईल आणि बदलती जीवनशैली यावर मनमोकळी चर्चा करूया आपल्या आरजे ऋतू सोबत. चला तर मग, तुमची कामं आवरा, रेडिओचा आवाज वाढवा आणि सहभागी व्हा या प्रवासात, कारण या गोष्टी आहेत तुमच्या आमच्या. सोमवार ते शनिवार सकाळी 11 ते दुपारी 1 या कालावधीत फक्त आपल्या रेडिओ नगर 90.4 FM वर.

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: तुम्ही ऐकत आहात नगरचे अंतरंग आरजे कोमल सोबत.

लीकेज ला ठीक करा, नळबंद करायला विसरू नका. कमी प्रवाहाचे नळ लावून घ्या. वॉशिंग मशीन पूर्ण भरून चालवा. शौच आणि नीच पीठ घरोघरी बनवा.

0: मुलांना शिकवा, महत्व सांगा, थेंब थेंब पाणी प्रत्येक घरात साठवण करा, जल संवर्धनासाठी पाऊल उचला, आजच मिळून सगळे शपथ घेऊया, पाणी वाचवूया, पाणी वाचवूया, पाणी वाचवूया।
1: आजच वाय वेस्ट YAWS ऍप डाउनलोड करा, परिवारासोबत पाण्याची बचत करा, दररोज पाण्याचा वापर नोंदवा, स्वतः जलसंवर्धक बना, इतरांनाही प्रेरणा द्या।
2: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

पूर्ण प्रताप पुरंदर सिंहासनाधीश्वर राजाधिराज अश्वपति गजपति भूपति गो ब्राह्मण प्रतिपालक छत्रपति श्री श्री श्री शिवाजी महाराज की जय। धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की जय। आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आणि मी आहे आपला मित्र RJ संजय।

नमस्कार, मी सौ अंजना प्रमोद पंडित. आपण ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

आणखीन घराची ओढाताण आणि कामाची गडबड तर रोजचीच आहे, पण या सगळ्यात तुमच्या आवडीनिवडी कुठे हरवल्यात का? आता स्वतःला द्या फक्त 2 तास. रेडिओ नगर 90.4 FM घेऊन येत आहे खास तुमच्यासाठी गोष्टी तुमच्या आमच्या. यात महिलांसाठी आरोग्य विषयक सल्ला, घरबसल्या आर्थिक नियोजन, फॅशन आणि ब्युटी टिप्स, शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांच्या गोष्टी, तसंच अनेक सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपीज, मुलांचं शिक्षण, मोबाईल आणि बदलती जीवनशैली यावर मनमोकळी चर्चा करूया आपल्या आरजे ऋतू सोबत. चला तर मग, तुमची कामं आवरा, रेडिओचा आवाज वाढवा आणि सहभागी व्हा या प्रवासात, कारण या गोष्टी आहेत तुमच्या आमच्या. सोमवार ते शनिवार सकाळी 11 ते दुपारी 1 या कालावधीत फक्त आपल्या रेडिओ नगर 90.4 FM वर.

रेडिओ नगर 90.4 FM वर सकाळी अवतीभोवती या सदरामध्ये रोज एक विनोद ऐकवला जातो. तुम्हाला आवडलेले दर्जेदार विनोद आमच्याकडे 90111 23 90 किंवा 98 81 33 77 75 किंवा 91 56 61 05 14 या मोबाईल क्रमांकावर पाठवा. तुमच्या आवाजात आणि तुमच्या नावासोबत तुम्ही हे विनोद जगभरातील लाखो श्रोतांपर्यंत पोहोचवू शकता. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

राखींनो, घराची ओढाताण आणि कामाची गडबड तर रोजचीच आहे, पण या सगळ्यात तुमच्या आवडीनिवडी कुठे हरवल्यात का? आता स्वतःला द्या फक्त 2 तास. रेडिओ नगर 90.4 FM घेऊन येत आहे खास तुमच्यासाठी गोष्टी तुमच्या आमच्या. यात महिलांसाठी आरोग्य विषयक सल्ला, घरबसल्या आर्थिक नियोजन, फॅशन आणि ब्युटी टिप्स, शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांच्या गोष्टी, तसंच अनेक सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपीज, मुलांचं शिक्षण, मोबाईल आणि बदलती जीवनशैली यावर

रसिक हो रेडिओ नगर 90.4 FM वर पुस्तकाच्या पानातून या खास कार्यक्रमात तुम्ही ऐकू शकाल बियॉन्ड लिमिटेशन्स या पुस्तकाचं अभिवाचन. अहिल्यानगर येथील आकांक्षा दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या संस्थापक सविता काळे यांचा प्रवास जाणून घेऊया त्यांच्याच आवाजात. शब्दांकन आणि संपादन केलं आहे सतीश कुलकर्णी यांनी. आकांक्षा नव्या वाटा नव्या दिशा मर्यादा ओलांडून स्वप्न पूर्ण करण्याची प्रेरणा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM वर दर रविवारी दुपारी 1 वाजता पुस्तकाच्या पानातून.

0: और फिर क्या होगा?
1: पार्टियां, दावतें,

स्नेहाले संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र, परावलंबित्व आलेल्या सर्व वयोगटातील रुग्णांना दर्जेदार निवासी सेवा, शुश्रूषा देणारा उपक्रम म्हणजेच स्नेहाले संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र। सर्व वयोगट, आजारपण, अपघात, शस्त्रक्रियेनंतरचा बरे होण्याचा काळ, वृद्धत्वातून अनुभवलेल्या शारीरिक आणि मानसिक आजारातून बरे होताना आवश्यक ती परिचर्या, काळजी आणि शुश्रूषा घरगुती वातावरणात आणि रास्त दरात पुरवणारा एक उपक्रम म्हणजेच स्नेहाले संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र। अधिक माहितीसाठी संपर्क साधा 9970064455 किंवा 7499980845 या क्रमांकावर। एक वेळ अवश्य भेट द्या स्नेहाले संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्राला। पत्ता: डॉक्टर आंबेडकर पुतळ्याजवळ, हॉटेल अंबिका मागे, नगर पुणे रोड, केडगाव, अहिल्यानगर।

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज सुनता।
1: तुम्ही ऐकत आहात नगरचे अंतरंग आरजे कोमल सोबत।

कधी कधी मन हरवतं आणि जीवनाचा अर्थही हरवतो, पण त्या हरवलेल्या मनांना पुन्हा मार्ग दाखवते मानसग्राम। हा प्रकल्प बेवारस अवस्थेत फिरणाऱ्या स्किझोफ्रेनियाग्रस्त व्यक्तींसाठी एक आशेचा दिवा ठरला आहे। येथे फक्त उपचार नाहीत तर योग, ध्यान, संगीत, रोजगार प्रशिक्षण या सगळ्यातून नव्या आयुष्यांचं बळ दिलं जातं। मानसग्राम हे फक्त उपचार केंद्र नाही, ते आहे मानवतेचं विश्व। मदतीसाठी किंवा माहितीसाठी संपर्क करा 90 11 01 10 06।

श्रोते हो नमस्कार, मी आशिष शेडगे. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

आपल्या नगरचे श्रीकृष्ण दत्तात्रय कुलकर्णी घेऊन येत आहेत आपल्या मनातल्या सुंदर चिरंतन मराठी गाण्यांचा खास कार्यक्रम चिरंतन गाणी।

मी आहे तुमची मैत्रीण आरजे ऋतू आणि मी घेऊन येत आहे माझ्या खास मैत्रिणींसाठी आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याच्या गप्पा गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सकाळचा डब्बा, मुलांच्या शाळा आणि घराची आवरावर यातून थोडासा वेळ स्वतःसाठी काढूया आणि करूया दैनंदिन गोष्टी तुमच्या आमच्या. कामाच्या व्यापात राहून गेलेले ते संवाद आणि मनाच्या कोपऱ्यात साठलेल्या त्या रोजच्या गोष्टी खास माझ्या सखींच्या भेटीला. चला तर जरा निवांत बसूया, थोड्या तुमच्या, थोड्या माझ्या आणि काही आपल्या सर्वांच्या गोष्टी शेअर करूयात गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सोमवार ते शनिवार सकाळी 11 वाजता ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: कधी कधी अंधार इतका दाटतो की आशेचा प्रकाश दिसेनासा होतो. पण या अंधारात 1989 साली अहिल्यानगरच्या काही संवेदनशील हृदयांनी पेटवलेली एक दिव्य ज्योत म्हणजेच स्नेहज्योत. देहव्यापारात अडकलेल्या आणि मानव तस्करीला बळी पडलेल्या महिला आणि मुलींना सोडवून त्यांचे पुनर्वसन करण्याचे कार्य स्नेहज्योत करत आहे. जिथे प्रेम आहे तिथे परिवर्तन आहे.
1: अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 90 11 36 36 00.

राखींनो, घराची ओढाताण आणि कामाची गडबड तर रोजचीच आहे, पण या सगळ्यात तुमच्या आवडीनिवडी कुठे हरवल्यात का? आता स्वतःला द्या फक्त 2 तास. रेडिओ नगर 90.4 FM घेऊन येत आहे खास तुमच्यासाठी गोष्टी तुमच्या आमच्या. यात महिलांसाठी आरोग्य विषयक सल्ला, घरबसल्या आर्थिक नियोजन, फॅशन आणि ब्युटी टिप्स, शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांच्या गोष्टी, तसंच अनेक सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपीज, मुलांचं शिक्षण, मोबाईल आणि बदलती जीवनशैली यावर मनमोकळी चर्चा करूया आपल्या आरजे ऋतू सोबत. चला तर मग, तुमची कामं आवरा, रेडिओचा आवाज वाढवा आणि सहभागी व्हा या प्रवासात, कारण या गोष्टी आहेत तुमच्या आमच्या. सोमवार ते शनिवार सकाळी 11 ते 1 या कालावधीत फक्त आपल्या रेडिओ नगर 90.4 FM वर.

स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प, विधवा, परितक्ता, कुमारी माता, कौटुंबिक अत्याचारग्रस्त महिलांना निवास, भोजन सुविधा, कायदेशीर सल्ला, समुपदेशन, गरजू शोषित महिलांना स्नेहादार मदत करते. आज मितीस या प्रकल्पामध्ये 100 लाभार्थी लाभ घेतात. आतापर्यंत 1468 महिलांना अडचणीतून सोडवून त्यांना स्वघरी पाठवणे, विवाह पूर्ण सण करण्याचे काम या प्रकल्पाने केले. अहिल्यानगर प्रमाणेच पुणे येथेही स्नेहादार प्रकल्प सुरू करण्यात आला. सुमारे 5000 चौरस फुटांचे पुनर्वसन संकुल सौ सुजाता आणि श्री गजानन रामराव देसाई यांनी आंबेगाव कात्रज येथे सहयोग म्हणून दिलेल्या जमिनीवर उभारले गेले. स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प अहिल्यानगर, संपर्क क्रमांक 90 11 36 36 00. स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प पुणे, संपर्क क्रमांक 90 11 36 72 00.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज सुनता।
1: तुम्ही ऐकत आहात गोष्टी तुमच्या आमच्या आरजे ऋतू सोबत।
2: हाय हॅलो नमस्कार, गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत। मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा। मंडळी, आज आहे आंतरराष्ट्रीय प्लास्टिक पिशवी मुक्त दिवस। आज सकाळी जेव्हा मी बाजारामध्ये फेरफटका मारत होते ना मंडळी, तेव्हा एक गोष्ट मला प्रकर्षानं जाणवली। बरं का, आपण भाजी असो, दूध असो किंवा किराणा सामान असो, अगदी सहजच समोरच्या प्लास्टिकची पिशवी मागतो। ती पिशवी आपल्या हातामध्ये फक्त 10 ते 15 मिनिटांसाठी असते। बरं का, पण तुम्हाला माहितीये का, आपण फेकून दिलेली ती सिंगल यूज प्लास्टिकची पिशवी या पृथ्वीवरती कित्येक शेकडो वर्ष तशीच राहते आणि कधी कधी ती मातीत विरघळत सुद्धा नाही आणि नष्ट तर होतच नाही। आज आपण नगर शहराचा जर विचार केला ना मंडळी, तर रोज हजारो प्लास्टिक पिशव्या कचऱ्यामध्ये फेकल्या जातात। हा कचरा आपल्या शेतातली माती खराब करतोय, रस्त्यावरती भटकणाऱ्या मुक्या जनावरांच्या पोटात जातोय आणि नाल्यांमध्ये अडकून आरोग्याचे मोठे प्रश्न सुद्धा निर्माण करतोय। आपल्या काही मिनिटांच्या सोयीसाठी आपण आपल्याच पर्यावरणाचा गळा घोटतोय। बरं का सखींनो, ही परिस्थिती आपण बदलू शकतो आणि त्याची सुरुवात पण खूप मोठी असण्याची गरज नाहीये। आपल्याच घरातून आपण छोटे छोटे बदल करू शकतोय। आज या विशेष दिवसाच्या निमित्तानं आपण एक साधा पण ठाम संकल्प करूयात का, इथून पुढे घराबाहेर पडताना मग ते भाजी आणायला असतो किंवा बाजारामध्ये चक्कर मारायला, आपल्या पर्स मध्ये किंवा गाडीच्या डिक्कीमध्ये एक कापडी पिशवी हटकून ठेवायची, म्हणजे ठेवायची। समोरच्यानं प्लास्टिक पिशवी दिली तरी त्यांना स्पष्टपणे नाही म्हणायची सवय स्वतःला लावायची। जेव्हा आपण स्वतःहून कापडी पिशवी वापरायला लागू ना, तेव्हा समोरचा दुकानदार सुद्धा प्लास्टिक पिशव्या ठेवणं बंद करेल। हा छोटासा बदल आपल्या शहरासाठी आणि त्याचसोबत सर्वच आपल्या देशासाठी खूप मोठा असेल। प्लास्टिक पिशवी मुक्त जीवन जगणं कठीण नाहीये, गरज आहे ती फक्त एका छोट्याशा सवयीची। चला तर मग आजपासून आपण एकत्र येऊयात, प्लास्टिक पिशव्यांना आपल्या आयुष्यातून हद्दपार करूयात आणि आपल्या नगर शहराला तसंच आपल्या देशाला स्वच्छ आणि सुंदर बनवूयात। अशाच पॉझिटिव्ह आणि अशाच गोष्टींसोबत भेटूया थोड्याच वेळात। गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात, कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा।

श्रोतेहो नमस्कार, मी आनंद देशमुख. आज मला अतिशय आनंद झालेला आहे, तो म्हणजे मी अहिल्यानगर इथल्या स्नेहालयच्या रेडिओ नगरच्या स्टुडिओमध्ये बसून आपल्याशी बोलतो आहे. आणि ही माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाची अशी संधी आहे, ती अशा करता की ज्याचं आयुष्य आकाशवाणीमध्ये जवळजवळ 27 वर्ष गेलं आणि पुढे आणखी 20-22 वर्ष सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यावाणी या रेडिओचा संचालक म्हणून मी काम केलं आणि त्यामुळे या माध्यमाविषयीचं माझं प्रेम हे अत्यंत, मी ज्याला म्हणेन की माझ्या हृदयाचा एक अत्यंत कप्पा आहे असं मी म्हणेन. आणि त्यामुळे या स्टुडिओमध्ये मी आता बसलेलो आहे, त्यावेळेला मला अतिशय आनंद झालेला आहे. स्टुडिओ, तो स्टुडिओतला लाईट, ती घड्याळं, समोर असलेला मायक्रोफोन, समोर कोणीतरी माझा रेकॉर्डिंग करत आहे, हे जे दृश्य आहे ना, हे खरोखर अंगावर शहारे आणणार आहे. आणि तुम्हाला एक सांगू श्रोते हो, रेडिओ हे माध्यम असं आहे की जे केवळ आवाजाच्याच माध्यमातून आपल्यापर्यंत पोचतं. म्हणजे कुठलीही गोष्ट, कुठलीही भावना ही केवळ आवाजाच्या माध्यमातून, म्हणजे शब्दाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोचवायची असते. आणि त्यामुळे आम्हा रेडिओच्या कलाकारांच्यावर ही फार मोठी जबाबदारी आहे आणि ती अवघड आहे की केवळ आवाजाच्या माध्यमातून आपल्या अंतःकरणापर्यंत पोहोचणं ही खरोखर एक कला आहे असं मी म्हणेन. आणि या प्रांतामध्ये आम्ही अनेक वर्ष काम करतो आहोत आणि त्यामुळे तुम्ही ज्यावेळेला एखादा कार्यक्रम रेडिओ नगरवरनं ऐकता, त्यावेळेला त्या कार्यक्रमाच्या मागे प्रचंड असे कष्ट असतात, अभ्यास असतो, एक प्रकारचं संशोधन असतं. आणि त्यामुळे तो ऐकत असताना ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा की अरे, केवळ आवाजाच्या माध्यमातून ही मंडळी आपल्यापर्यंत पोचत आहेत. आणि त्यामुळे तो आवाज आपण ज्याला म्हणतो की नाही, कानात प्राण आणून आम्ही ऐकत होतो, तशाच पद्धतीने तुम्ही ऐका रेडिओचे कार्यक्रम. आणि शेवटी मी तुम्हाला जाताना एवढंच सांगेन की या माध्यमावर प्रेम करा आणि ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM.

0: वेलकम बॅक मंडळी. गोष्ट आहे तुमच्या आमच्या या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत. मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मंडळी, आज सोशल मीडियाचा वापर आपण सगळेच करतोय बरं का, पण याच सोशल मीडियाच्या माध्यमातून सध्या एक भयंकर प्रकार समोर येतोय आणि तो म्हणजे ऑनलाईन ब्लॅकमेलिंग किंवा सेक्सटॉर्शन. आज या विषयावरती बोलणं फार गरजेचं आहे कारण अनेक तरुण तरुणी आणि ज्येष्ठ नागरिक सुद्धा नकळत या जाळ्यामध्ये अडकत चाललेले आहेत. याची सुरुवात अगदी साधी असते. फेसबुकवर किंवा इंस्टाग्रामवरती एखाद्या अनोळखी अकाउंटवरून फ्रेंड रिक्वेस्ट येते. थोडीशी मैत्री वाढवून समोरची व्यक्ती अचानक व्हॉट्सअप व्हिडिओ कॉल करते आणि कॉल उचलला की समोर अश्लील चाळी सुरू असतात आणि आपल्या नकळत आपल्या चेहऱ्यासह स्क्रीन रेकॉर्डिंग केलं जातं. बऱ्याचदा आपला साधा चेहरा आणि दुसरा एखादा अश्लील व्हिडिओ एकत्र मार्फ करून एखादा खोटा व्हिडिओ बनवला जातो आणि मग सुरू होतो ब्लॅकमेलिंगचा खेळ. हा व्हिडिओ तुमच्या नातेवाईकांना पाठवू किंवा युट्यूबवरती टाकू अशी धमकी देऊन लाखो रुपयांची मागणी केली जाते. श्रोते हो, अशा वेळी अनेक जण भीतीनं आणि समाजामध्ये बदनामी होईल या भीतीनं सुद्धा सायबर गुन्हेगारांना पैसे देत राहतात किंवा टोकाचं पाऊल उचलतात. पण आज मी तुम्हाला सांगते की अजिबात घाबरू नका. जर असा प्रसंग आलाच ना तर सगळ्यात आधी त्या ब्लॅकमेलरला एकही रुपया देऊ नका, कारण तुम्ही एकदा पैसे दिले की ते वारंवार पैशाची मागणी करतच राहणार. तत्काळ त्या व्यक्तीचे चॅट स्क्रीनशॉट पुरा साठी सेव्ह करा आणि तो नंबर ब्लॉक करून टाका. तुमचे सोशल मीडिया अकाउंट्स काही दिवसांसाठी डीऍक्टिव्हेट करा जेणेकरून ते तुमच्या फ्रेंड्स लिस्ट पर्यंत पोहोचू शकणार नाहीत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मनामध्ये कोणतीही भीती न ठेवता घरच्यांना किंवा मित्रांना विश्वासात घ्या. सायबर गुन्हेगार फक्त तुमच्या भीतीचा फायदा घेत असतात. अशा ऑनलाईन फ्रॉडची तक्रार तुम्ही घर बसल्या सरकारी वेबसाईट्सवरती करू शकता किंवा 1930 या राष्ट्रीय सायबर हेल्पलाईन नंबरवरती कॉल करून मदत सुद्धा मागू शकता. तुमची माहिती पूर्णपणे गुप्त ठेवली जाते. जाता जाता मी एवढंच म्हणेल मंडळी, अनोळखी लोकांचे व्हिडिओ कॉल्स अजिबात स्वीकारू नका आणि सोशल मीडियावरती सतर्क राहा, सुरक्षित राहा आणि अशाच गोष्टींसाठी ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: नमस्कार, मी स्वप्नील जोशी, आपण ऐकत आहात अहमदनगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित केअरिंग फ्रंट हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर. एड्स बाधितांसह सर्वच गरीब रुग्णांसाठी दर्जेदार उपचार अत्यल्प दरात देणारे केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर. संपर्क क्रमांक 90 11 63 52 00. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, मी आहे तुमची मैत्रीण आरजे ऋतू आणि मी घेऊन येत आहे माझ्या खास मैत्रिणींसाठी आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याच्या गप्पा गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सकाळचा डब्बा, मुलांच्या शाळा आणि घराची आवरावर, यातून थोडासा वेळ स्वतःसाठी काढूया आणि करूया दैनंदिन गोष्टी तुमच्या आमच्या. कामाच्या व्यापात राहून गेलेले ते संवाद आणि मनाच्या कोपऱ्यात साठलेल्या त्या रोजच्या गोष्टी खास माझ्या सखींच्या भेटीला. चला तर जरा निवांत बसूया, थोड्या तुमच्या, थोड्या माझ्या आणि काही आपल्या सर्वांच्या गोष्टी शेअर करूयात गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सोमवार ते शनिवार सकाळी 11 वाजता ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: वेलकम बॅक मंडळी गोष्टी. तुमच्या आमच्या या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत. मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. सखीनो, रात्रीचे 12-1 वाजलेत, घरातली सगळी आवरावर झालीय, बेडवरती आडवं तर झालोय पण डोळ्यातली झोप कुठेतरी गायब झालीय, असं तुमच्या सोबत कधी होतंय का? अगदी डावं उजवं कूस बदलत रात्र निघून जाते आणि कधी सकाळ होते हे कळतच नाही आणि आपण झोपत मात्र नाही. सध्या महिलांमध्ये झोपेच्या तक्रारी समस्या खूप मोठ्या प्रमाणावरती वाढते आहेत आणि आज याच विषयावरती आपण गप्पा मारणार आहोत, चर्चा करणार आहोत. एका बाजूला घर, मुलांचा अभ्यास, ऑफिसची धावपळ आणि दुसऱ्या बाजूला कुटुंबाची काळजी, या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडताना महिला स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करत असतात. पण या अपुऱ्या झोपेची कारणं काय माहित आहेत? पहिलं कारण म्हणजे शारीरिक बदल, मासिक पाळी, गरोदरपण आणि वयाच्या 40 नंतर येणारा मेनोपॉज. या सगळ्या टप्प्यांवरती शरीरामध्ये होणाऱ्या हार्मोनल बदलांमुळे महिलांची झोप सगळ्यात आधी विस्कळीत होते. दुसरं कारण म्हणजे मानसिक ताण. दिवसभर डोक्यात चाललेली विचारांची चक्र रात्री बेडवर गेल्यावरती अधिक वेगानं फिरू लागतात. आणि तिसरं सगळ्यात महत्वाचं म्हणजे रात्री झोपताना ताण कमी करण्यासाठी हातामध्ये घेतला जाणारा मोबाईल, तो स्क्रीन टाईम आपली उरलेली झोप सुद्धा पळवून लावतो. अपुऱ्या झोपेमुळे चिडचिड होणं, दिवसभर थकवा जाणवणं, वजनाचा त्रास होणं किंवा थायरॉइड, ब्लड प्रेशर सारखे आजार बळावणं अशा समस्या सुरू होतात. पण सखीनो, यावरती आपणच काही साधे उपाय करू शकतो. सगळ्यात आधी रात्री झोपण्याच्या किमान अर्धा ते एक तास आधी मोबाईल, टीव्ही, स्क्रीन पूर्णपणे बंद करा. दुसरी गोष्ट, झोपण्याची आणि उठण्याची एक वेळ निश्चित ठेवा, जेणेकरून शरीराला त्याची सवय होईल. रात्री हलकं जेवण घ्या आणि झोपण्यापूर्वी चहा किंवा कॉफी पिणं पूर्णपणे टाळा. रात्री झोपताना मन शांत करण्यासाठी हलकंसं संगीत ऐका किंवा एखादं छानपैकी पुस्तक वाचा. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे दिवसभरामध्ये स्वतःसाठी किमान 15 काढून प्राणायाम किंवा ध्यान करा, ज्यामुळे मनावरचा ताण हलका होईल. सखीनो, कुटुंबाची काळजी घेताना स्वतःच्या शरीराला विश्रांती देणं फार गरजेचं आहे. तर मंडळी, तुम्ही सुद्धा या गोष्टी नक्कीच अवलंबवा आणि छानपैकी निरोगी राहा, हसत राहा, टेन्शन मुक्त राहा आणि अशाच नवनवीन गोष्टींसाठी ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: समाज सुधारक असलेले संत कबीर यांनी त्यांच्या दोह्यातून प्रेम, समता आणि भक्तीचा मार्ग दाखवला. कबीरांचे दोहे, त्यांचा मराठी अनुवाद आणि अर्थ सांगणारं कबीरवाणी हे पुस्तक लिहिलं आहे मूळचे नगरचे रहिवासी असलेले आचार्य रतनलाल सोनग्रा यांनी. रेडिओ नगर 90.4 FM वरच्या सांजरंग शो मध्ये दर शनिवारी संध्याकाळी 5 कबीरवाणी पुस्तकाचं अभिवाचन सादर केलं जाणार आहे. तर ऐकायला विसरू नका कबीरवाणी रेडिओ नगर 90.4 FM वर. संत कबीरांचे विचार आत्मसात करूया, अज्ञानाचा अंधार दूर करूया.

आहे तुमची मैत्रीण आरजे ऋतू आणि मी घेऊन येत आहे माझ्या खास मैत्रिणींसाठी आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याच्या गप्पा गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सकाळचा डब्बा, मुलांच्या शाळा आणि घराची आवरावर यातून थोडासा वेळ स्वतःसाठी काढूया आणि करूया दैनंदिन गोष्टी तुमच्या आमच्या. कामाच्या व्यापात राहून गेलेले ते संवाद आणि मनाच्या कोपऱ्यात साठलेल्या त्या रोजच्या गोष्टी खास माझ्या सखींच्या भेटीला. चला तर जरा निवांत बसूया, थोड्या तुमच्या, थोड्या माझ्या आणि काही आपल्या सर्वांच्या गोष्टी शेअर करूयात गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सोमवार ते शनिवार सकाळी 11 वाजता ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

वेलकम बॅक मंडळी गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत. मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतु तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मंडळी, स्वयंपाकाची चव वाढवण्यासाठी किंवा अगदी घरातली साफसफाई करण्यासाठी सुद्धा आपण बाजारातून व्हिनेगर म्हणजेच सिरका विकत आणतो, पण बाजारामध्ये मिळणाऱ्या बहुतांश व्हिनेगरमध्ये केमिकल्स किंवा ऍसिडचा वापर केलेला असतो. आणि मग तुम्हीच विचार करा की हेच व्हिनेगर जर आपण अगदीच नैसर्गिक पद्धतीनं कोणत्याही केमिकल शिवाय घरच्या घरी बनवलं तर हो, हे अगदी सहज शक्य आहे. आणि आज आपण सफरचंदाचं म्हणजेच ॲपल सायडर व्हिनेगर घरच्या घरी कसं बनवायचं ते पाहणार आहोत. हे बनवण्यासाठी आपल्याला खूप काही साहित्य लागत नाही, फक्त 3 ते 4 चांगली सफरचंद, 2 ते 3 चमचे गुळ किंवा साखर आणि स्वच्छ पाणी, एवढंच साहित्य आपल्याला हवं. कृती अगदी सोपी आहे. सगळ्यात आधी सफरचंद स्वच्छ धुवून पुसून घ्या, त्याचे छोटे छोटे तुकडे करा. लक्षात ठेवा, त्याचे दाणे किंवा साल काढायची अजिबात गरज नाही आहे. आता हे तुकडे एका काचेच्या किंवा चिनी मातीच्या बरणीत भरा. प्लास्टिक किंवा धातूची बरणी अजिबात वापरू नका. या बरणीमध्ये सफरचंदाचे तुकडे बुडतील एवढं कोमट पाणी टाका आणि त्यामध्ये गुळ किंवा साखर मिक्स करा. गुळ हा या मिश्रणाला आंबवण्यास म्हणजेच फर्मेंटेशन होण्यास मदत करतो. आता या बरणीचं तोंड एका स्वच्छ सुती कापडानं, जास्त करून कॉटनच्या कापडानं घट्ट बांधून घ्या, जेणेकरून त्यामध्ये हवा खेळती राहील पण धूळ किंवा कीटक जाणार नाहीत. ही बरणी घरातल्या अशा जागी ठेवा जिथे अंधार असेल आणि उष्णता सुद्धा असेल, जसं की किचनचा एखादा कोपरा किंवा कपाट. सखीनो, पहिल्या 2 आठवड्यामध्ये रोज न विसरता एका लाकडी चमच्यानं हे मिश्रण एकदा तरी हलवून घ्यायचं. 2 आठवड्यांनी सफरचंदाचे तुकडे खाली बसतील आणि पाण्याचा रंग बदलेल. आणि मग हे पाणी गाळून घ्या आणि सफरचंदाचे तुकडे फेकून द्या. गाळलेलं पाणी पुन्हा त्याच बरणीत भरून आणखी 3 ते 4 आठवडे अंधाऱ्या जागी ठेवून द्या. बस 5 ते 6 आठवड्यामध्येच तुमचं अगदी शुद्ध, नैसर्गिक आणि आरोग्यासाठी फायदेशीर असणारं होममेड व्हिनेगर तयार होतं. हे व्हिनेगर तुम्ही वर्षभर वापरू शकता. तर मंडळी, हे घरच्या घरी तयार करा आणि मला नक्की सांगा की हे ट्रिक तुम्हाला कशी वाटली. तर मंडळी, अशाच नवनवीन गोष्टींसाठी ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. भेटूया एका छोट्याशा ब्रेक नंतर.

स्नेहालय संचलित स्नेहज्योत प्रकल्प देह व्यापारात अडकलेल्या महिलांचे जीवन बदलण्यासाठी कार्यरत असणारा आपल्या अहमदनगर जिल्ह्यातील प्रकल्प स्नेहज्योत प्रकल्प. या प्रकल्पाला तुम्ही भेट देऊ शकता आणि आर्थिक मदत सुद्धा करू शकता. अधिक माहितीसाठी संपर्क 90111 3480. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: स्नेहालय संचलित मनोबल व्यसन मुक्ती आणि पुनर्वसन केंद्र।
1: शास्त्र शुद्ध पद्धतीने आणि कमी खर्चात व्यसन मुक्तीचे उपचार घ्या आणि व्यसन मुक्त व्हा। फक्त 30 दिवसाच्या निवासी उपचारांमधून महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र समूह कक्ष। अधिक माहितीसाठी संपर्क 92 73 93 57 89। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

वेलकम बॅक मंडळी गोष्टी. तुमच्या आमच्या या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत. मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. सखीनो, श्रावण महिना जवळ आला किंवा नागपंचमी मंगळागौर असे सण आले की जुने आठवणी आपोआपच ताज्या होतात. पूर्वीच्या काळी दुपारी घराघरांच्या ओट्यांवरती अंगणात किंवा सणासुदीला गल्ली बोळामध्ये महिलांचे खेळ रंगायचे. आजच्या सारखा मोबाईल किंवा टीव्ही नसलेल्या त्या काळामध्ये हे खेळ म्हणजेच महिलांसाठी विरंगुळा आणि आरोग्याची गुरुकिल्ली असायची. पण आज बदलत्या जीवनशैलीमध्ये महाराष्ट्रातील स्त्रियांचे हे पारंपरिक जे खेळ आहेत ना ते कुठेतरी विस्मृतीत चाललेले आहेत. आज आपण या जुन्या आठवणींना उजाळा देत आहोत आणि बोलणार आहोत अशाच काही विस्मृतीत गेलेल्या खेळांबद्दल. सगळ्यात पहिला आणि जीवाभावाचा खेळ म्हणजे सागरगोटे. अंगणामध्ये किंवा ओट्यावर बसून 5 किंवा 7 गुळगुळीत खडे हवेमध्ये उडवून ते हाताच्या पाठीवर झेलण्याचा हा जो खेळ आहे ना तो भाई दिसायला सोपा पण यामुळे एकाग्रता आणि हातांच्या बोटांचा व्यायाम अप्रतिम व्हायचा. दुसरा खेळ म्हणजे काचगिरड्या. चिंचोके आणि काचांचे तुकडे घेऊन रंगणारा हा पटपाल्याचा खेळ दुपारच्या वेळी महिलांना खूप एकत्र आणायचा. आणि सखीनो, मंगळागौरीच्या रात्री रंगणारे खेळ तर भाई ऊर्जेचा खजिनाच असायचे. झिम्मा, फुगडी, पिंगा आणि कमळ. झिम्मा खेळताना पडणारा तो टाळ्यांचा ठेका, फुगडी घालतानाचा तो वेग आणि पिंगा घालताना जमिनीवर मारलेली थाप भाई, या सगळ्या खेळांमुळं शरीराचा असा व्यायाम व्हायचा की जिम मध्ये जाण्याची कधी गरजच पडायची नाही. नखुल्या, घागर घुमवणे किंवा लाट्याबाई लाट्या यांसारखे गाण्यांचे खेळ तर मनावरचा सगळा ताण हलका करायचे. पण आज काय झालंय, फ्लॅट संस्कृती आलीये, अंगण हरवली आहेत आणि त्याच सोबत हे खेळ सुद्धा मागे पडलेत. आज आपली मुलं किंवा आपण स्वतः मोबाईल स्क्रीन मध्ये इतके व्यस्त झालोत की एकत्र येऊन हसणं खिदळणं विसरून गेलोय. हे खेळ फक्त मनोरंजक नव्हते तर ते महिलांचे मानसिक आरोग्य आणि शारीरिक ताकद टिकवून ठेवणारे उत्तम माध्यम होते. सखीनो, हे खेळ पूर्णपणे नष्ट होऊ नयेत आणि म्हणूनच आपण पुढाकार घेतला पाहिजे. येणाऱ्या सणांमध्ये आपल्या सोसायटीमध्ये किंवा गल्लीमध्ये एकत्र येऊन पुन्हा एकदा झिम्मा फुगडीचे फेर धरायला हवेत. आपली ही समृद्ध संस्कृती पुढच्या पिढीला सुद्धा आपण शिकवायला हवेत. तर मंडळी, यावेळेस तुम्ही सुद्धा हे खेळ नक्की खेळा. कसं वाटलं ते मला नक्की सांगा आणि अशाच नवनवीन गोष्टींसाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: तुम्ही ऐकत आहात गोष्टी तुमच्या आमच्या आरजे ऋतू सोबत।
2: वेलकम बॅक मंडळी, गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत। मी आहे तुमची मैत्रीण आरजे ऋतू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा। सखेनो, आज आपण जाणून घेणार आहोत आपल्या पारंपरिक खाद्य संस्कृतीतील एक अतिशय पौष्टिक आणि आरोग्यदायी पेय, ते म्हणजे आंबील। ज्वारी, बाजरी किंवा नाचणीच्या पिठापासून तयार होणारी ही आंबील चवीला इतकी भारी आणि पचायला हलकी आणि त्याचसोबत शरीराला सुद्धा थंडावा देणारी आहे। विशेषतः पावसाळा आणि उन्हाळ्यामध्ये आंबीलचा आहारामध्ये समावेश करणं अत्यंत फायदेशीर आहे। चला तर मग पाहूयात ही आंबील बनवण्याची अगदी सोपी पद्धत। सर्वप्रथम 4 चमचे ज्वारीचे पीठ अर्धा कप पाण्यामध्ये गुठळ्या न राहता असे कालवून घ्या। एका भांड्यामध्ये 2 कप पाणी उकळायला ठेवा आणि पाणी उकळल्यानंतर त्यामध्ये हे पिठाचे मिश्रण घाला आणि सतत ढवळत 8-10 मिनिट शिजवा। मिश्रण थंड झाले नंतर त्यामध्ये 1 कप ताक आणि चवीनुसार मीठ घाला। आता फोडणीसाठी एका छोट्या कढईमध्ये 1 चमचा तेल गरम करा आणि त्यामध्ये जिरे, चिमूटभर हिंग, हिरवी मिरची आणि कढीपत्ता घालून ही मस्त पैकी आंबीलवरती ही फोडणी मिसळा। वरून थोडीशी कोथिंबीर घातली की ही पौष्टिक आणि स्वादिष्ट अशी आंबील तयार। आंबीलमध्ये कसं आहे सख्यांनो, कॅल्शियम, फायबर आणि अनेक पोषक घटक असतात, त्यामुळे पचन सुधारण्यास मदत होते, शरीराला ऊर्जा मिळते आणि दीर्घकाळ पोट भरल्यासारखं राहतं। तर श्रोते हो, आपल्या पारंपरिक पदार्थांना पुन्हा एकदा आपल्या स्वयंपाकघरामध्ये स्थान द्या आणि आरोग्यदायी जीवनशैलीची सुरुवात करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि उपयुक्त विषयासह। तोपर्यंत कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा।

नमस्कार, मी कुंदा देशमुख. आज रेडिओ नगरमध्ये आल्यामुळे मला खूप म्हणजे खूप आनंद वाटतोय. त्याचं कारण म्हणजे मला माहेरी आल्यासारखं वाटतंय. माझं सर्व बालपण, 10वी 11वीपर्यंतचं शिक्षण हे नगरला झालेलं आहे, अये सोसायटीत. त्यामुळे मला हे सगळं खूप आपुलकीचं, आपलं असं वाटतंय. त्यामुळे खूप छान वाटतंय आणि ही संधी मला दिल्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचे खूप आभारी आहे. तर खरोखर रेडिओ नगर 90.4 FM हे सतत ऐकत रहा ही मी तुम्हाला विनंती करते. धन्यवाद.

वेलकम बॅक मंडळी गोष्टी. तुमच्या आमच्या या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत. मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मंडळी, आपण रोज सकाळपासून रात्रीपर्यंत अनेक वस्तू वापरतो. पाण्याच्या बाटल्या, पिशव्या, डबे, चमचे, स्ट्रॉ, यापैकी कितीतरी वस्तू प्लास्टिकच्या असतात. वापरून झाल्यावरती त्या कचऱ्यामध्ये जातात, पण हा कचरा सहज नष्ट होत नाही. उलट तो अनेक वर्ष पर्यावरणामध्ये राहून माती, पाणी आणि प्राण्यांसह आपल्या आरोग्याला सुद्धा धोका निर्माण करतो. म्हणूनच आज गरज आहे प्लास्टिक विरहित घराकडे वाटचाल करण्याची. याची सुरुवात अगदी छोट्या गोष्टींपासून करता येते. बाजारामध्ये जाताना कापडी पिशवी सोबत ठेवणं, एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकच्या पिशव्या, कप आणि प्लेट्स टाळणं, स्टील किंवा काचेच्या बाटल्या आणि डबे वापरणं, तसेच प्लास्टिकच्या स्ट्रॉ ऐवजी स्टील किंवा कागदी स्ट्रॉचा वापर करणं, हे छोटे बदल एक मोठा फरक घडवू शकतात. तर मंडळी, अशाच स्वरूपाचे तुम्ही छोटे छोटे बदल करा आणि प्लास्टिक मुक्त घराकडे वाटचाल करा. याच पॉझिटिव्ह थॉट सह भेटूया थोड्याच वेळात. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय दर्जाचे खेळाडू, मार्गदर्शक, संघटक व क्रीडा तज्ञ यांच्याशी ज्येष्ठ पत्रकार अजय धोपावकर यांनी मारलेल्या गप्पा आपण ऐकू शकता दर गुरुवारी रात्री 9 वाजता क्रीडा झेप या कार्यक्रमात, आणि पुन्हा प्रसारण दर रविवारी रात्री 9 वाजता. त्यासाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

रेडिओ नगर 90.4 FM वर सकाळी अवतीभोवती या सदरामध्ये रोज एक विनोद ऐकवला जातो. तुम्हाला आवडलेले दर्जेदार विनोद आमच्याकडे 90111 23 90 किंवा 98 81 33 77 75 किंवा 91 56 61 05 14 या मोबाईल क्रमांकावर पाठवा. तुमच्या आवाजात आणि तुमच्या नावासोबत तुम्ही हे विनोद जगभरातील लाखो श्रोतांपर्यंत पोहोचवू शकता. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

हाय हॅलो नमस्कार गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत. मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मंडळी आज आपण बोलणार आहोत एका अशा शिदोरीबद्दल जी कधीच संपत नाही आणि ती म्हणजे आजीची शिदोरी. आजी म्हणजे अनुभवाचा खजिना, प्रेमाची सावली आणि संस्कारांची शाळा. तिच्या गोष्टी, तिचे घरगुती उपाय, तिचे स्वयंपाकातील गुप्पी आणि आयुष्याकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन हीच तिची खरी शिदोरी. लहानपणी आजी सांगायची, अन्नाचा आदर करा, वेळेची किंमत ओळखा आणि माणुसकी जपा. त्यावेळी कदाचित या गोष्टी साध्या वाटायच्या, पण आयुष्य पुढे जातंय तसं त्याचं अधिक महत्व जाणवतंय. आजीच्या हातची भाकरी, लोणचं, लाडू किंवा पिठलं भाकरी यांची चव आजही मनात ताजीच आहे. पण त्याहून मोठी गोष्ट म्हणजे तिने दिलेली जीवनमूल्य. संकटामध्ये धीर न सोडणं, कष्टाची लाज न बाळगणं, समाधानात आनंद शोधणं आणि नाती जपणं हीच तिची खरी शिदोरी. आजच्या धावपळीच्या जीवनात आपण आधुनिकतेकडे वाटचाल करतोय, पण आपल्या संस्कृतीची, परंपरेची आणि मूल्यांची शिदोरी सुद्धा तितकीच महत्वाची आहे आणि ती तितकीच जपली पाहिजे, कारण हीच शिदोरी आयुष्याच्या प्रत्येक वळणावरती आपल्याला योग्य दिशा दाखवत असते. त्यामुळेच मंडळी आपल्या आजी आजोबांकडं असलेल्या अनुभवांची शिदोरी कोणत्याही पुस्तकात मिळत नाहीये. पुन्हा भेटूया अशाच हटके विषयासह. तोपर्यंत कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. नमस्कार, मी आहे तुमची मैत्रीण आरजे ऋतू आणि मी घेऊन येत आहे माझ्या खास मैत्रिणींसाठी आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याच्या गप्पा गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सकाळचा डब्बा, मुलांच्या शाळा आणि घराची आवराआवर यातून थोडासा वेळ स्वतःसाठी काढूया आणि करूया दैनंदिन गोष्टी तुमच्या आमच्या. कामाच्या व्यापात राहून गेलेले ते संवाद आणि मनाच्या कोपऱ्यात साठलेल्या त्या रोजच्या गोष्टी खास माझ्या सखींच्या भेटीला. चला तर जरा निवांत बसूया, थोडं तुमच्या थोड्या माझ्या आणि काही आपल्या सर्वांच्या गोष्टी शेअर करूयात गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सोमवार ते शनिवार सकाळी 11 वाजता ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: स्नेहालय संचलित केअरिंग फ्रंट हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर. एड्स बाधितांसह सर्वच गरीब रुग्णांसाठी दर्जेदार उपचार अत्यल्प दरात देणारे केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर. संपर्क क्रमांक 90113552000. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: श्रोते हो नमस्कार. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत. मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मंडळी, गर्भसंस्कार म्हणजे गर्भातील बाळाच्या शारीरिक, मानसिक आणि भावनिक विकासासाठी आईने घेतलेली सकारात्मक काळजी. गर्भावस्थे

प्रभाव बाळावरती सुद्धा पडत असतो. म्हणूनच मंडळी, गर्भसंस्कार म्हणजे केवळ काही विधी नव्हे तर निरोगी आणि आनंदी मातृत्वाचा एक सुंदर प्रवास आहे. तर हा प्रवास तुम्ही आनंदानं जगा आणि ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: तुम्हाला पण भटकंतीची आवड आहे का?
1: ऐतिहासिक स्थळांविषयी तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का?
0: अहिल्यानगर शहर परिसर आणि जिल्ह्यातील तसंच महाराष्ट्रातील आगळ्या वेगळ्या ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक आणि निसर्गाचं वरदान लाभलेल्या पर्यटन स्थळांची सैर करूया.
1: चला भटकंतीला ट्रॅव्हल शो मध्ये दर रविवारी सकाळी 8 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर आवाज तुमचा.

वेलकम बॅक मंडळी. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यात आपण आलेलो आहोत आणि मंडळी आता वेळ झाली आहे तुमचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटूया उद्याच्या भागामध्ये ठीक सकाळी 11 वाजता नवीन नवीन गोष्टींसोबत, नवनवीन अशा हटके विषयांसोबत. तर मंडळी आता थोड्याच वेळात आर्ज वैशाली स्नेहवार्ता हा शो घेऊन येते तुम्हाला भेटायला. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज सुनता।
1: तुम्ही ऐकत आहात स्नेह वार्ता फक्त रेडियो नगर 90.4 एफएम वर।
2: नमस्कार नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा। मी आरजे वैशिल्य आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेहवार्ता हा शो सुरू आहे। नगरकर, आजचा दिवस खास आहे कारण आपल्या स्नेहालय परिवारासाठी अतिशय आनंदाचा आहे। स्नेहालय संस्थेच्या हितचिंतिका गेल्या अनेक वर्षापासून संस्थेशी जिव्हाळ्याचं नातं जपणाऱ्या कुमुद रामदास दिवेकर यांचा आज वाढदिवस आहे। यांच्या या खास दिनानिमित्त स्नेहालय परिवाराकडून त्याचबरोबर आपल्या रेडिओ टीम कडून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। कुमुदिनी ताई, आपल्या आयुष्यात सुख समाधान उत्तम आरोग्य आणि यशाची अखंड भरभराट होत राहो। आपल्या प्रत्येक स्वप्नाला सुंदर पंख लाभोत हीच मनपूर्वक सदिच्छा। आणि आता कुमुदिनी ताई, तुमच्या वाढदिवसानिमित्त तुमच्या आवडीचं सुंदर असं गीत आपण ऐकणार आहोत। हरी भजनी हरी रंगला आहे मनाला स्पर्श करून जाणार भक्तिमय गीत आपण ऐकणार आहोत। कुमुदिनी ताई, तुम्हाला वाढदिवसाच्या पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा। चला तर मग आपण ऐकूया हे सुरेल गीत फक्त आपल्या रेडिओ नगर 90.4 एफएम वर।

0: विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन क्लासेस, अभ्यासासाठी मदत, वोकेशनल ट्रेनिंग, करिअर काउन्सिलिंग, रीडिंग आणि रायटिंग स्किल, मॅथमॅटिक्स स्किल, स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी, हे सगळं मिळेल एकाच ठिकाणी,
1: स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल. या ठिकाणी स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल, एफ ब्लॉक, 239 MIDC, श्री टाइल्स चौक, अहिल्यानगर. संपर्क क्रमांक 98 23 89 34. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
2: दुनिया में

0: वेलकम बॅक नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी आरजे वैशाली आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेहवार्ता हा शो सुरू आहे. नगरकर आपल्या सर्वांना माहितीच आहे, स्नेहालय संस्था ही आपल्या अहिल्यानगर मधील एक सामाजिक आणि नावाजलेली संस्था आहे. या संस्थेमध्ये अनेक प्रकल्प राबवले जातात, त्यापैकी स्नेहालय संचलित उडान प्रकल्प हा एक आहे. हा आपल्या अहिल्यानगर मध्ये अहोरात्र कार्य करत आहे. मंडई मंगलाष्टक सुरू असताना बालविवाह थांबवण्यात आला. राहुरी नगर जिल्ह्यात बालविवाहाच्या वाढत्या घटनांमुळे आणखी एका अल्पवयीन मुलीचे आयुष्य उद्ध्वस्त होण्यापासून वाचवण्यास स्नेहालय संचलित उडान प्रकल्प, चाइल्डलाईन हेल्पलाईन, पोलीस प्रशासन आणि स्थानिक प्रशासन यांच्या संयुक्त प्रयत्नांना यश आलं. विशेष म्हणजे विवाहस्थळी मंगलाष्टके सुरू असतानाच संबंधित यंत्रणांनी हस्तक्षेप करून हा बालविवाह थांबवला. उडान प्रकल्पाचे प्रकल्प व्यवस्थापक प्रवीण कदम यांना उडान हेल्पलाईन वर एका जागरूक नागरिकांकडून माहिती मिळाली. अवघ्या 14 वर्षीय अल्पवयीन मुलीचा विवाह होणार आहे. माहिती मिळताच प्रकल्प व्यवस्थापक प्रवीण कदम यांनी सामाजिक कार्यकर्त्या सीमा जुन्नी यांच्याकडे पुढील हस्तक्षेपाची जबाबदारी सोपवली. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन तत्काळ 10-98 चाइल्डलाईन हेल्पलाईन, 112 पोलीस आपत्कालीन सेवा तसेच संबंधित गावाचे ग्रामसेवक व बालविवाह प्रतिबंधक अधिकारी यांच्याशी संपर्क साधण्यात आला. सर्व यंत्रणांनी समन्वय साधत घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी पोहोचल्यानंतर तर संबंधित कुटुंबियांनी आम्ही लग्न करत नसून केवळ हा साखरपुडा आहे असा दावा केला. मात्र मुलीचे वय व प्राप्त झालेली माहिती आणि विवाहाची सुरू असलेली तयारी लक्षात घेत प्रकरण अत्यंत संवेदनशील मानण्यात आलं. यानंतर पोलीस प्रशासन, ग्रामसेवक आणि उडान प्रकल्पाच्या संयुक्त प्रयत्नातून सखोल चौकशी करण्यात आली. कायद्याची माहिती, विवाहाचे गांभीर्य, सामाजिक, शैक्षणिक व आरोग्यविषयक दुष्परिणाम समजावून सांगितले. संबंधित कुटुंबियाने सहकार्याची भूमिका घेतली आणि अखेर अल्पवयीन मुलीचा विवाह रोखण्यात यश आलं. त्यानंतर संबंधित कुटुंबियांचे जबाब नोंदणीत आले, आवश्यक पंचनामा करण्यात आला, तसेच पुढील समुपदेशन आणि कायदेशीर कार्यवाही संबंधित कुटुंबाला दिनांक 1 जुलै रोजी बाल कल्याण समिती अहिल्यानगर यांच्या समोर उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या. उडान प्रकल्पाच्या मार्फत या प्रकरणाचा पुढेही सातत्याने पाठपुरावा करण्यात येणार असून मुलीच्या संरक्षणासाठी, शिक्षणासाठी आणि तिच्या कायदेशीर हक्काच्या रक्षणासाठी आवश्यक त्या सर्व यंत्रणांशी समन्वय कायम ठेवला जाणार आहे. नगरकर, बालविवाह हा कायद्याने गुन्हा आहे. हा बालविवाह रोखण्यात सदर उडान प्रकल्प टीम, त्याचबरोबर चाइल्डलाईन हेल्पलाईन व पोलीस अधिकारी, त्याचबरोबर ग्रामसेवक या सर्वांच्या अथक प्रयत्नातून हा बालविवाह रोखण्यात यश आला आहे. कुठेही बालविवाह झाले असल्यास त्वरित चाइल्डलाईनना तत्काळ माहिती द्यावी. 10-98 हा हेल्पलाईन नंबर आहे. तर मंडळी, इथे वेळ झालेली आहे एक छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: समाज सुधारक असलेले संत कबीर यांनी त्यांच्या दोह्यातून प्रेम, समता आणि भक्तीचा मार्ग दाखवला. कबीरांचे दोहे, त्यांचा मराठी अनुवाद आणि अर्थ सांगणारं कबीरवाणी हे पुस्तक लिहिलं आहे मूळचे नगरचे रहिवासी असलेले आचार्य रतनलाल सोनग्रा यांनी. रेडिओ नगर 90.4 FM वरच्या सांजरंग शो मध्ये दर शनिवारी संध्याकाळी 5 वाजता कबीरवाणी पुस्तकाचं अभिवाचन सादर केलं जाणार आहे. तर ऐकायला विसरू नका कबीरवाणी रेडिओ नगर 90.4 FM वर. संत कबीरांचे विचार आत्मसात करूया, अज्ञानाचा अंधार दूर करूया.

0: नमस्कार, माझं नाव ईशान उमेश जाजू. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: वेलकम बॅक नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मी अर्जे वैशिले आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेहवार्ता हा शो सुरू आहे. नगरकर आज आपल्या सोबत आहेत. अमित शेख हे अनाम प्रेम प्रकल्पाचे सदस्य. अनाम प्रेम प्रकल्पामार्फत तरुणांसाठी युथ फॉर जॉब हे एक नवीन आणि रोजगारभिमुख प्रशिक्षण सुरू होत आहे. हे प्रशिक्षण 1 महिन्याचे असून या प्रशिक्षणा दरम्यान तरुणांना विविध कौशल्याचे मार्गदर्शन दिले जाणार आहे. विशेष म्हणजे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर पात्र उमेदवारांना नोकरी मिळवून देण्यासाठीही मदत केली जाणार आहे. चला तर मग या उपक्रमाबद्दल अधिक जाणून घेऊया.
2: रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. आपल्या सर्वांना माहितीच आहे स्नेहालय ही एक नावाजलेली आणि गाजलेली संस्था आहे. या संस्थेच्या माध्यमातून वेगवेगळे प्रकल्प आम्ही राबवतो. या प्रकल्पात एक अनाम प्रेम ही एक संस्था आहे. या संस्थेच्या माध्यमातून अंध, अपंग, अस्थिव्यंग, मुकबधीर या मुलामुलींकरता काम करते. या संस्थेमध्ये राहणं, खाणं, त्यांचं शिक्षण, पुढील भविष्याची उज्ज्वल योजना आम्ही राखवतो. सध्या या संस्थेच्या माध्यमातून आम्ही मुलांना फक्त शिक्षणच देत नाही तर यांना पुढे आत्मनिर्भर बनवण्यासाठी जॉबसाठी सुद्धा तयार करतो. सध्या आपल्याकडे युथ फॉर जॉब व तसेच अनाम प्रेम यांचा पार्टनरशिप असून आपण 1 महिन्याची जॉब ओरिएंटेड ट्रेनिंग राबवत आहोत. दर महिन्याला आपण विद्यार्थ्यांना ऍडमिशन देऊन 1 महिन्याचा कोर्स पूर्ण करून आपण त्यांना मोठमोठ्या कंपन्यांबरोबर लावून देतो. तर आपणास अनाम प्रेम या परिवारातर्फे विनंती करण्यात येत आहे की आपण जास्तीत जास्त या जॉब ओरिएंटेड ट्रेनिंगसाठी संपर्क साधावा व तसेच याचा लाभ घ्यावा. या कोर्समध्ये राहणं, खाणं, निवासी सोय व जॉब ट्रेनिंग सगळं फ्री ऑफ कॉस्ट प्रोव्हाइड केल्या जातात. तर या गोष्टीच्या माध्यमातून आपण आपल्या आयुष्यातल्या मोठमोठ्या स्वप्ने आपल्या कल्पनेतून पूर्ण करू शकता. संपर्क अमीन शेख 7350640303. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 73 50 640 303. पत्ता अनाम प्रेम एसजे ग्राम निमळक वैष्णवी माता मंदिर जवळ महाराष्ट्र अहिल्यानगर 4141111. मी अनाम प्रेम या संस्थेतर्फे विनंती करत आहे अमीन शेख. तेव्हा नक्कीच तुम्ही कॉन्टॅक्ट करा आम्हाला आणि आपला भविष्य पूर्ण करा. धन्यवाद.
1: अमित सर, युथ फॉर जॉब या उपक्रमाबद्दल आपण दिलेल्या सविस्तर आणि उपयुक्त माहितीबद्दल मनापासून धन्यवाद. श्रोते हो, जर तुम्ही किंवा तुमच्या ओळखीतील एखादा तरुण रोजगाराच्या चांगल्या संधीच्या शोधात असेल तर या प्रशिक्षणाचा नक्की लाभ घ्या. आजचा हा संवाद तुम्हाला निश्चित प्रेरणादायी आणि उपयुक्त वाटला असेल. तर नगरकर, यानंतर इथे वेळ झालेली आहे छोट्याशा म्युझिकल ब्रेक ची. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
3: पुस्तकांच्या पानांमधून उलगडणारा एक सुंदर प्रवास, शब्दांच्या दुनियेतून घडणारी नवी ओळख, आपल्या आवडत्या लेखकांचा जीवन प्रवास, त्यांच्या लेखनामागची प्रेरणा आणि त्यांच्या पुस्तकांच्या निर्मितीचा प्रवास जाणून घेऊयात लेखक आपुल्या भेटीला या कार्यक्रमात दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर.

0: नमस्कार, मी बालगायिका कुमारी स्वराली रमेश जाधव. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: वेलकम बॅक नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मी अर्जे वैशिल आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेहवार्ता हा शो सुरू आहे. नगरकर, मानसिक आरोग्य ही काळाची गरज आहे, परंतु अनेकदा मानसिक आजारामुळे व्यक्ती समाजापासून आणि कुटुंबापासून दुरावतो. अशा व्यक्तींना आधार, उपचार आणि नव्या आयुष्याची दिशा देण्याचे महत्वपूर्ण कार्य करत आहे स्नेहालय संचलित मानसग्राम हा प्रकल्प. समाजातील वंचित, उपेक्षित, निराधार आणि संकटग्रस्त व्यक्तींच्या पुनर्वसनासाठी स्नेहालय अनेक वर्षापासून कार्यरत आहे. याच कार्याचा एक भाग म्हणून मानसग्राम प्रकल्प सुरू करण्यात आला. मानसग्राम हा प्रकल्प मानसिक आरोग्याच्या समस्यांना झुंज देणाऱ्या व्यक्तींसाठी कार्य करत आहे. मानसिक आजारामुळे कुटुंबापासून दुरावलेल्या, रस्त्यावर जीवन जगणाऱ्या किंवा आधाराची गरज असलेल्या व्यक्तींना सुरक्षित निवारा, उपचार आणि पुनर्वसन उपलब्ध करून देण्याचे काम या प्रकल्पामार्फत केले जातं. या प्रकल्पामध्ये मानस उपचार तज्ज्ञांचे मार्गदर्शन, औषध उपचार, समुपदेशन, वैद्यकीय जीवन कौशल्याचे प्रशिक्षण आणि पुनर्वसनाच्या विविध सुविधा दिल्या जातात. मानसिक आजार असलेल्या व्यक्तींना केवळ उपचार नव्हे तर सन्मानाने आणि आत्मविश्वासाने जीवन जगण्याची संधी मिळावी यासाठी मानसग्राम सातत्याने प्रयत्न करत आहे. मानसिक आरोग्य हा देखील आरोग्याचाच एक महत्वाचा भाग आहे. समाजामध्ये मानसिक आरोग्याविषयी असलेले गैरसमज दूर करून अशा व्यक्तींना मुख्य प्रवाहात आणण्याचे महत्वपूर्ण कार्य मानसग्राम प्रकल्प करत आहे. स्नेहालय संचलित मानसग्राम प्रकल्प हा केवळ उपचार केंद्र नसून अनेकांच्या आयुष्यात आशेचा किरण निर्माण करणारा आणि नवजीवन देणारा उपक्रम आहे. मंडळी एखाद्या व्यक्तीला मानसिक आजारातून बाहेर काढणे म्हणजे केवळ त्याच्यावर उपचार करणे नव्हे तर त्याला पुन्हा एकदा सन्मानाने जगण्याची संधी देणे हीच खरी मानव सेवा आहे. तर मंडळी, आत्ताच आपण ऐकलं आहे स्नेहालय संचलित मानसग्राम प्रकल्पाविषयी. यानंतर इथे वेळ झालेली आहे छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: प्रेम, त्याग आणि संस्काराचं उत्तम उदाहरण म्हणजे श्यामची आई हे पुस्तक. या पुस्तकातून साने गुरुजींनी आईच्या प्रेमाची आणि संस्कारांची ताकद अत्यंत प्रभावीपणे मांडली आहे. आता श्यामची आई या पुस्तकाचं अभिवाचन तुम्ही रेडिओ नगर 90.4 FM वर ऐकू शकता.
1: सोमवार ते शुक्रवार रात्री 8 वाजता. वाचक स्वर आहेत माणुसकीचे दूत शिवाजी नाईकवाडी यांचे. ऐकत

0: वेलकम बॅक नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी अर्जे वैशाली आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेहवार्ता हा शो सुरू आहे. नगरकर स्नेहवार्ता या शो नंतर आता वेळ झाली आहे दुपारनंतरच्या आपल्या खास कार्यक्रमाची रूपरेषा जाणून घेण्याची. माहिती, मनोरंजन, ताज्या घडामोडी आणि खास मुलाखती, तर राहा आमच्या सोबत कारण पुढील प्रत्येक कार्यक्रम असणार आहे खास तुमच्यासाठी. मंडळी, दुपारी 2 वाजता हार्मोनियम द परफेक्ट ट्यून हा कार्यक्रम आपण ऐकणार आहोत. आपल्याच नगरचे संगीतकार आणि तबला वादक धनंजय आणि गायिका कविता खरवंडीकर यांच्या आठवणी त्यांच्याच आवाजात आपण ऐकणार आहोत. त्याचबरोबर सायंकाळी 4 ते 7 या वेळेमध्ये आपण ऐकणार आहोत सांजरंग हा कार्यक्रम. यामध्ये दिवसभरातील ठळक बातम्या, मराठी प्रादेशिक बातमीपत्र, महत्वाच्या घडामोडी, स्पोर्ट्स, बॉलिवूड आणि सोशल मीडिया अपडेट चा रंगतदार संगम आणि हे सगळं घेऊन आज आपल्या सोबत असणार आहेत अर्जे अनु. त्याचबरोबर सायंकाळी 7 ते 8 या वेळेमध्ये नगर डायरी हा कार्यक्रम आपण ऐकणार आहोत. या शो मध्ये स्नेहालय संस्थेचा प्रकल्प बाल संवाद प्रकल्पातील पूजा दहातोंडे यांच्याकडून जाणून घेतलेल्या केसेस, त्यातील अडचणी, स्नेहालयाचा हस्तक्षेप व सध्या सुरू असलेले काम यावर संवाद साधला आहे. संवादक आहे अनुजामुळे. त्याचबरोबर रात्री 9 वाजता आपण ऐकणार आहोत लोकशाहीचा चौथा स्तंभ. ज्येष्ठ पत्रकार श्रीराम जोशी यांच्याशी अजय धोपावकर यांनी साधलेला संवाद आपण ऐकणार आहोत रात्री 10 वाजता. चिरंतन गाणी पुन्हा प्रसारण सादर करते श्रीकृष्ण कुलकर्णी. नगरकर स्नेहवार्ता या शो नंतरच्या संपूर्ण कार्यक्रमाची रूपरेषा आपण ऐकली आहे. यानंतर इथे वेळ झालेली आहे तुमचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटूया नव्या उत्साहासोबत, नव्या विषयासोबत. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: नगरच्या रस्त्यांपासून ते बाजारपेठेपर्यंत, शहर आणि जिल्ह्यातील अचूक घडामोडींपासून ते नगरच्या ऐतिहासिक सफरीपर्यंत सर्व काही अपडेट मिळतील एकाच ठिकाणी. मॉर्निंग शो नगरचं अंतरंग मध्ये सोमवार ते शनिवार रोज सकाळी 7 ते 11 माझ्या सोबत म्हणजेच आरजे कोमल सोबत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज सुनता
1: श्रोतेहो नमस्कार, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मंडळी हार्मनी द परफेक्ट ट्यून यामध्ये आज आपण ऐकणार आहोत आपल्याच नगरचे संगीतकार आणि तबलावादक धनंजय आणि गायिका कविता खरवंडीकर यांच्या आठवणी त्यांच्याच आवाजात. तसंच त्यांनी सादर केलेली काही गीतं आपण ऐकूयात.
2: नमस्कार. हार्मनी द परफेक्ट ट्यून या भारतीय अभिजात संगीताला वाहिलेल्या चॅनलच्या रसिक दर्शकांचं मनपूर्वक स्वागत. मी गायिका कविता खरवंडीकर
3: आणि मी धनंजय खरवंडीकर, संगीतकार आणि तबलावादक. या 40 वर्षांच्या सहजीवनात आणि सांगीतिक प्रवासात अभिजात संगीतातल्या विविध रूपांमधून नादविश्वाचा वेध आम्ही घेत आहोत आणि हे अनुभव तुमच्याबरोबर शेअर करताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. ही मैफल अशीच उत्तरोत्तर रंगत जाणार आहे तुमच्या सहभागातून. तर सादर करत आहोत
4: हार्मनी द परफेक्ट ट्यून.
3: रसिक हो नमस्कार. मागच्या एपिसोडमध्ये कविता आपण रसिकांसमोर दादांच्या एकूण सांगीतिक व्यक्तिमत्वाबद्दल तसंच त्यांच्या काव्य प्रतिभेबद्दल, मराठी काय, संस्कृत काय, हिंदी काय, सर्व याच्यामध्ये त्यांचा विहार होता, साहित्यामध्ये त्यांचा विहार होता.
5: खरं तर खूप प्रभुत्वही होतं,
3: प्रभुत्व होतं आणि त्या वृत्तांवर प्रभुत्व होतं, रिदमवर होतं. तर या एपिसोडमध्ये आपण रसिकांसमोर बंदिशकार दादा हा विषय मांडूयात.
5: नक्कीच.
3: म्हणजे त्यांनी ज्या सुंदर सुंदर बंदिशी केल्या आहेत आणि त्या मितरंग या नावाने त्यांनी हा तखल्लुस घेऊन त्यांनी बंदिशी केल्या, त्याचं पुस्तक सुद्धा आम्ही प्रकाशित केलेलं होतं सीडी सहित. तर यातल्या काही बंदिशी आम्ही आपल्यासमोर सादर करत आहोत. पहिल्यांदा काय घेशील तू कविता?
5: राग बैरागी.

कविता, मागच्या एका एपिसोडमध्ये आपण शांताबाईंचं एक गाणं घेतलं होतं, कोठे सांगनिवास, आणि ते मुलतानीवर आधारित आहे. आणि मुलतानीची बंदिश जी दादांनी लिहून दिली होती आपल्याला, तर त्यावर आधारित ते गाणं होतं. तर तू मुलतानीची बंदिश म्हणणार.

दादांनी ना खरं खूप सुंदर सुंदर रचना केल्या, पण त्यातली माझी ना एक खूप आवडती रचना आहे गोरख कल्याण रागातली. म्हणजे शब्द तर छान आहेतच, पण त्याची स्वररचना पण फार सुंदर आहे. तर आणि बंदिश उठते पाचव्या मात्रेपासून वगैरे जरा थोडीशी चॅलेंजिंग बंदिश आहे.

रसिक हो, दादांनी शास्त्रीय संगीतातल्या बंदिशींबरोबरच उपशास्त्रीय संगीतातल्याही काही रचना केल्या, म्हणजे ठुमरी, दादरा. त्यापैकी एक झुला फार सुंदर आहे त्यांचा, तो मी सादर करते आता.

0: दादांनी एक संस्कृत रचना पण केली होती
1: बंदिश,
0: आणि संस्कृत बंदिशच म्हणजे ती खरं सांगायचं परमेश्वरी रागामध्ये. तर बघूया, प्रयत्न करतो.

0: रसिक हो, पुढच्या एपिसोडमध्ये आपण दादांच्या काही संस्कृत रचना ऐकणार आहोत आणि इतक्या प्रासादिक त्या रचना आहेत की त्याचा आनंद आपण निश्चितच घ्याल. या भागामध्ये आपण इथेच थांबूयात. धन्यवाद.
1: मंडई हार्मनी द परफेक्ट ट्यून यामध्ये आपण आज ऐकत होतात आपल्याच नगरचे संगीतकार आणि तबलावादक धनंजय आणि गायिका कविता खरवंडीकर यांच्या आठवणी त्यांच्याच आवाजात आणि त्याचबरोबर त्यांनी सादर केलेली काही गीतं आपण ऐकलीत. आता वेळ झालीये तुमचा निरोप घेण्याची. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
2: नवीन आठवड्याची सुरुवात आता होणार एका नव्या आवाजासोबत. नगरकरांचे जिव्हाळ्याचे प्रश्न, त्यांच्या अपेक्षा, आठवणी आणि गोष्टी घेऊन येते आर जे कोमल नगरचं अंतरंग शो मध्ये. मजेशीर गप्पा, विचार करायला लावणाऱ्या गोष्टी आणि तुमच्या मनातलं थेट आता रेडिओ नगर 90.4 FM वर. सोमवार ते शनिवार दररोज सकाळी 7 ते 11 या वेळेत फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर.

तुमच्या लहान मुलांना शाळेमध्ये घालायचंय किंवा डे केअर सेंटर तुम्हाला हवं असेल तर आजच संपर्क साधा आपल्या अहिल्या नगर मधील स्नेहाला इंग्लिश मीडियम स्कूल, स्नेह वात्सल्य प्री स्कूल आणि डे केअर सेंटरला. सध्या ऍडमिशन सुरू आहे आणि हो मर्यादित प्रवेश सुद्धा. प्ले ग्रुप, नर्सरी, LKG आणि UKG 15 डिसेंबर 2025 ते 15 जानेवारी 2026 पर्यंत. या सगळ्या ऍडमिशन साठी वयोमर्यादा आहेत. प्ले ग्रुप साठी 2 ते 3 वर्ष, नर्सरी 3 ते 4 वर्ष, LKG वय 4 ते 5 वर्ष आणि UKG वय 5 ते 6 वर्ष. या शाळेची वैशिष्ट्ये सुरक्षा, स्वच्छता, मनोरंजनातून शिक्षण, विशेष संवादात्मक सत्र कक्ष, इनडोर आणि आउटडोर गेम्स, प्रशिक्षित कर्मचारी, काळजी घेणारे शिक्षक, स्मार्ट क्लासरूम, शारीरिक व्यायाम, सामाजिक जाणीव, कला आणि हस्तकला, कथाकथन, घरगुती वातावरण आणि संस्कृती सह शिक्षण. तर नक्कीच स्नेहाला इंग्लिश मीडियम स्कूल, स्नेह वात्सल्य प्री स्कूल आणि डे केअर सेंटरला भेट द्या. त्यासाठी पत्ता एफ ब्लॉक, सर्वे नंबर 239, श्री टाईल्स चौक, अमोनिया प्लांट शेजारी, MIDC अहिल्यानगर. संपर्क क्रमांक 90111125 90 किंवा 98 90 44 56 78. अधिक माहितीसाठी तुम्ही ईमेल ऍड्रेस वरही संपर्क साधू शकता. snehavatsalya@snehalaya.org किंवा edu@snehalaya.org.

आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय दर्जाचे खेळाडू, मार्गदर्शक, संघटक व क्रीडा तज्ज्ञ यांच्याशी ज्येष्ठ पत्रकार अजय धोपावकर यांनी मारलेल्या गप्पा आपण ऐकू शकता दर गुरुवारी रात्री 9 वाजता क्रीडा झेप या कार्यक्रमात, आणि पुन्हा प्रसारण दर रविवारी रात्री 9 वाजता. त्यासाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, माझं नाव तृप्ती रोई, म्हणजे तुमची लाडकी अगडबम नाजुका. तुम्ही मला ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित बालभवन, झोपडपट्ट्यांमधील बालकांचे आरोग्याचे प्रश्न असोत किंवा शिक्षण आणि महिला सक्षमीकरणाचे प्रश्न असोत, या सर्व प्रश्नांवर बालकांसाठी काम करणारा प्रकल्प स्नेहालय बालभवन. संपर्क क्रमांक 90110271. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित बालभवन, झोपडपट्ट्यांमधील बालकांचे आरोग्याचे प्रश्न असोत किंवा शिक्षण आणि महिला सक्षमीकरणाचे प्रश्न असोत, या सर्व प्रश्नांवर बालकांसाठी काम करणारा प्रकल्प स्नेहालय बालभवन. संपर्क क्रमांक 90110271. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

जबाबदारी सह घेते भरारी, नाव तिचं आहे नारी, समजू नका तिला कमी, तीच आहे सर्वात भारी. लेखिका पूजा काकडे.

स्नेहालय संचलित स्नेहालय पुनर्वसन संकुल लालबत्ती भागातील महिलांची मुले, निराधार अनावरस बालके, एचआयव्ही एड्स बाधित मुले मुली, झोपडपट्टीतील वंचित बालकांसाठी स्नेहालय पुनर्वसन संकुल आहे. या संकुलातील बालकांना दर्जेदार निवास, भोजन, शिक्षण, आरोग्य, आधार व पालकत्व देण्याचे महत्वपूर्ण काम या संकुलात केले जाते. संस्थेमध्ये सध्या 400 लाभार्थी महिला आणि बालके आहेत. आजपर्यंत 1368 लाभार्थ्यांनी याचा लाभ घेतला आहे. तुम्ही सुद्धा स्नेहालय पुनर्वसन संकुल या ठिकाणी भेट देऊ शकता. त्यासाठी संपर्क क्रमांक 9011111005. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, मी पत्रकार भूषण देशमुख। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प मी केला आहे। आपल्या मृत्यूनंतर आपल्या शरीरातील डोळे, हृदय, लिव्हर, किडनी, त्वचा यासारखे विविध अवयव अनेक गरजू रुग्णांना नवजीवन देऊ शकतात। तुम्ही ठरवा, आपलं शरीर जाळून त्याची राख करायची, जमिनीत गाडून त्याची माती करायची, की कुणाच्या तरी रूपानं आपली आठवण या भूलोकी कायम ठेवायची।

0: करे शोर।
1: पवन करे शोर।
0: अरे बाबा शोर नहीं, शोर शोर शोर।

स्नेहालय संचलित बालभवन, झोपडपट्ट्यांमधील बालकांचे आरोग्याचे प्रश्न असोत किंवा शिक्षण आणि महिला सक्षमीकरणाचे प्रश्न असोत, या सर्व प्रश्नांवर बालकांसाठी काम करणारा प्रकल्प स्नेहालय बालभवन. संपर्क क्रमांक 9011020177. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार नगरकर, मी प्रवीण कदम. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: नमस्कार, मी गीता चांदवडकर. आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: बदन पे सितारे लपेटे हुए

0: नगरच्या रस्त्यांपासून ते बाजारपेठेपर्यंत, शहर आणि जिल्ह्यातील अचूक घडामोडींपासून ते नगरच्या ऐतिहासिक सफरीपर्यंत सर्व काही अपडेट मिळतील एकाच ठिकाणी. मॉर्निंग शो नगरचं अंतरंग मध्ये सोमवार ते शनिवार रोज सकाळी 7 ते 11 माझ्यासोबत म्हणजेच आर जे कोमल सोबत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: हर दिल जो प्यार करेगा वो गाना.

स्नेहालय संचलित स्नेहालय पुनर्वसन संकुल लालबत्ती भागातील महिलांची मुले, निराधार अनावरस बालके, एचआयव्ही एड्स बाधित मुले मुली, झोपडपट्टीतील वंचित बालकांसाठी स्नेहालय पुनर्वसन संकुल आहे. या संकुलातील बालकांना दर्जेदार निवास, भोजन, शिक्षण, आरोग्य, आधार व पालकत्व देण्याचे महत्वपूर्ण काम या संकुलात केले जाते. संस्थेमध्ये सध्या 400 लाभार्थी महिला आणि बालके आहेत. आजपर्यंत 1368 लाभार्थ्यांनी याचा लाभ घेतला आहे. तुम्ही सुद्धा स्नेहालय पुनर्वसन संकुल या ठिकाणी भेट देऊ शकता. त्यासाठी संपर्क करा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: तुम्ही ऐकत आहात सांज रंग आरजे अनुसोबत।
2: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहलाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा हक्काचा आवाज आणि सांजरंग या कार्यक्रमाला सुरुवात झाली। गुड इव्हनिंग करते आहे मनापासून आणि ऑलमोस्ट 4 वाजून गेलेत रेडिओ नगरच्या क्लॉकमध्ये। फ्रायडे इव्हनिंग तुम्ही ऐकताय मला अनुला, 3 जुलै 2024 ॲज अशी तारीख। आणि या आठवड्यामध्ये पाऊस राज्यातल्या काही भागामध्ये चांगलाचा जोर धरून आहे, पण काही भागामध्ये मात्र पावसाची रिपरिप आणि रिमझिम मात्र सुरू आहे। उत्तराखंडला पावसानं चांगलंच झोडपलेलं आहे। देवभूमी उत्तराखंडमध्ये मुसळधार पाऊस काल पडलाय आणि अलकनंदा ही नदी याची पातळी वाढल्यामुळे नद्यांनी काठ ओलांडलेले आहेत, अनेक ठिकाणी दरडी कोसळले आहेत, त्यामुळे इथला जो प्रवासाचा मार्ग आहे, वाहतूक जी आहे ती ठप्प झाली आहे। चारधाम यात्रेसाठी अनेक नागरिक तिथे आले आहेत, ते अडकून पडले आहेत। अलकनंदा नदी सध्या प्रचंड वेगानं पावसामुळे वाहती आहे आणि किनारी भागामध्ये राहणाऱ्या लोकांची खरंच धाकधूक वाढली आहे की आता आपण यातून कसं सर्व्हाइव्ह करायचं। उत्तराखंडाला पावसानं झोडपलंय, बद्रीनाथ मार्गावर सुद्धा दरड कोसळली आहे आणि केदारनाथला जाणारा मार्ग गुरुवारी बंद पूर्ण करण्यात आला। रुद्रप्रयाग या ठिकाणचा दरड कोसळल्यामुळे केदारनाथला जाणारा मार्ग बंद करण्यात आला आहे। शिवाय चामोली आणि रुद्रप्रयाग या ठिकाणी राहणारे स्थानिक सुद्धा आहेत, यांना मार्ग बंद झाल्यामुळे थोडासा अडचणींचा सामनाही करावा लागतोय। अजूनही महत्वाच्या अपडेट्सकडे आता आपण वळणार आहोतच। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।

स्नेहालय पुनर्वसन संकुल, लालबत्ती भागातील महिलांची निराधार मुले, HIV एड्स बाधित मुले व मुली आणि झोपडपट्टीतील वंचित बालकांसाठी हक्काचे संकुल म्हणजेच स्नेहालय पुनर्वसन संकुल। आजपर्यंत अनेक लाभार्थ्यांनी या संकुलाचा लाभ घेतला आहे। तुम्ही देखील या संकुलाला भेट देऊ शकता। संपर्क क्रमांक आहे 90111100 5। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

0: 4:12 झालेत. रेडिओ नगरच्या क्लॉकमध्ये अनु आहे तुमच्या सोबत. गुड इव्हनिंग सांजरंग या कार्यक्रमामध्ये. आणि आज आहे 3 जुलै 2024. आज असं दुपारचं प्रादेशिक मराठी बातमीपत्र जे आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित झालं ते आपण पुन्हा ऐकणार आहोत.
1: आकाशवाणी मुंबई, श्रद्धा मुखेडकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. मुंबईतल्या हाफकिन संस्थेचं खासगीकरण करणार नसल्याचं राज्य सरकारचं विधानसभेत स्पष्टीकरण. माहिती अधिकार कायद्यातल्या बदलांना स्थगिती देण्याचा राज्य सरकारचा निर्णय. अन्न आणि औषध प्रशासनातर्फे अन्न नमुन्यांच्या तपासणीत गेल्या वर्षभरात चौपट वाढ. आणि राज्यात अनेक ठिकाणी संततधार पावसामुळे जनजीवन प्रभावित. मुंबईतल्या हाफकिन संस्थेचं कुठल्याही प्रकारे खासगीकरण करणार नसल्याचं सरकारनं आज विधानसभेत स्पष्ट केलं. कारभार सुधारण्यासाठी या संस्थेची जबाबदारी सनदी अधिकारी तुकाराम मुंडे यांच्याकडे देऊ अशी घोषणा अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी केली. संस्थेला 150 कोटी रुपये देण्याचं आश्वासन तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलं होतं. त्या प्रस्तावावर वित्त विभागानं काही त्रुटी काढल्या आहेत. या प्रकरणी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेऊन तोडगा काढू असं झिरवाळ म्हणाले. स्टिंग या एनर्जी ड्रिंकमध्ये काही घातक रसायनं आढळून आली आहेत जी लहान मुलांसाठी योग्य नाहीत. त्यामुळे शाळेच्या 500 मीटर परिसरात त्याच्या विक्रीवर बंदी घातली जाईल अशी घोषणाही झिरवाळ यांनी केली. शाळा शाळांमधून विद्यार्थ्यांचं प्रबोधन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत असंही ते म्हणाले. भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निर्देशांचं काटेकोर पालन केलं जाईल. मुंबईत या कुत्र्यांसाठी निवारागृह 6 महिन्यात तयार करू यासाठी जागा आरक्षित करण्याचा प्रस्ताव महसूल विभागाकडे पाठवल्याचं मंत्री उदय सामंत यांनी सांगितलं. राज्यात 14,80,000 अधिक भटके कुत्रे आहेत. त्यातले 94,000 मुंबईत आहेत. राज्यातल्या 2,00,000 अधिक भटक्या कुत्र्यांचं लसीकरण आणि 1,80,000 अधिक कुत्र्यांचं निर्बिजीकरण झाल्याची माहिती त्यांनी दिली. मुंबईत मनोरी इथं समुद्राचं खारं पाणी पिण्यायोग्य करण्याचा 20 कोटी लिटर क्षमतेचा प्रकल्प उभारण्याचं काम डिसेंबरमध्ये सुरू झालं आहे. 4 वर्षात हा प्रकल्प पूर्ण करण्याचं नियोजन असून त्यानंतर मुंबईतल्या पाणी पुरवठ्याची समस्या कमी व्हायला मदत होईल असं मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत सांगितलं. हा प्रकल्प सुरू झाल्यावर मुंबईकरांकडून 1,000 लिटर मागे 44 रुपये शुल्क घेतलं जाईल. सध्या हा दर 35 रुपये असल्याची माहिती त्यांनी दिली. मुंबईची एका दिवसाची पाण्याची गरज 4,665 दशलक्ष लिटर इतकी आहे. पण केवळ 4,100 दशलक्ष लिटर इतका पाणी पुरवठा सुरू असल्याचं त्यांनी उत्तरात सांगितलं. चंद्रपूर गडचिरोलीत हत्ती आणि मानव संघर्ष तीव्र झाला असून हत्तीच्या हल्ल्यात आतापर्यंत 4 जणांचा मृत्यू झाला आहे. या घटना थांबवण्यासाठी विशेष टास्क फोर्स स्थापन करण्याची मागणी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत केली. सन 2023 ते मे 2026 या कालावधीत मुंबई शहर आणि उपनगरात रेल्वेशी संबंधित अपघातांमध्ये 5,927 जण मृत्यूमुखी पडले तर रेल्वे प्रवासादरम्यान किरकोळ वादातून 171 दखलपात्र गुन्हे नोंदवले गेले अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानपरिषदेत दिली. जून महिन्यात किरकोळ वादातून 22 वर्षांच्या तरुणाची हत्या झाल्याच्या पार्श्वभूमीवर लोकल रेल्वेच्या सुरक्षेबाबत लक्षवेधी सूचना रवींद्र फाटक यांनी मांडली होती. या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून तपास सुरू आहे असं मुख्यमंत्र्यांनी लेखी निवेदनात सांगितलं. सध्या दररोज 75 ते 80 लाख प्रवासी लोकलने प्रवास करतात. मुंबई लोहमार्ग आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रातल्या 177 रेल्वे स्थानकांवर 6,899 कॅमेरे कार्यरत आहेत. उपलब्ध मनुष्यबळातून फलाटावर गस्त घालणं, संशयित व्यक्तींची ओळख पटवण्यासाठी विविध तंत्रज्ञानाचा वापर, 24 तास मदत डेस्क, वैद्यकीय मदत खोल्या तसंच प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी विविध उपाययोजना राबवल्या जात आहेत. प्रत्येक रेल्वे स्थानकात संशयित प्रवाशांच्या बॅगेची तपासणी तर टर्मिनसवर बॅग स्कॅनरद्वारे तपासणी होत आहे. महिलांच्या सुरक्षेसाठी कर्मचारी खाकीतील सखी अंतर्गत व्हॉट्सअप ग्रुप असे उपक्रम राबवले जात आहेत. मयंक लोहार खून प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे स्थानकांवर गस्त वाढवण्याच्या आणि प्रवाशांच्या तपासणीची मोहीम आणखी तीव्र करण्याच्या सूचना दिल्याचं मुख्यमंत्र्यांनी निवेदनात सांगितलं. 1 एप्रिल 2025 ते फेब्रुवारी 2026 या 6 महिन्यात राज्य महिला आयोगाकडे महिला अत्याचाराच्या 16,608 तक्रारी दाखल झाल्या असून त्यापैकी 2,777 तक्रारी प्रलंबित आहेत अशी माहिती महिला आणि बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी विधानपरिषदेत लेखी उत्तराद्वारे दिली. एकंदर तक्रारींपैकी 4497 तक्रारी या बलात्कार, बालविवाह, हुंडा, लैंगिक भेदभाव, जातीभेद, सायबर गुन्हे अशा सामाजिक समस्यांच्या असून यातल्या 733 तक्रारी प्रलंबित आहेत. कामाच्या ठिकाणी महिलांच्या लैंगिक छळाच्या 176 पैकी 48 तक्रारी प्रलंबित आहेत असंही उत्तरात नमूद आहे. विविध विद्युत कायद्यानुसार राज्यात पोस्टपेड स्मार्ट मीटर बंधनकारक असल्याची माहिती ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर साकोरे यांनी विधानसभेत दिली. स्मार्ट मीटरमुळे वीज बिल वाढते हा गैरसमज असल्याचं त्या म्हणाल्या. राज्यात आतापर्यंत सुमारे 25 कोटी स्मार्ट मीटर लावले आहेत. त्यापैकी सुमारे 4 लाख ग्राहकांकडून वीज बिल वाढीच्या तक्रारी आल्या असल्याचं त्या म्हणाल्या. पुण्यात जून अखेर सुमारे 985,000 स्मार्ट मीटर लावलेली आहेत. त्यापैकी 1 जानेवारी ते 29 मे पर्यंत वीज बिल वाढीच्या 12,500 तक्रारी आल्या. यापैकी केवळ 4 तक्रारीत तथ्य आढळल्याचं त्यांनी सांगितलं. राज्यात माहिती अधिकार कायद्यातल्या बदलांना स्थगिती देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे आणि राज्यातल्या माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी कायद्यातले बदल मागे घेण्याची मागणी केली होती. या मागणीसाठी 5 जुलैपासून आंदोलनाचा इशारा अण्णा हजारे यांनी दिला होता. त्यानंतर काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात माहिती आयोगाला पत्र पाठवलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अन्न आणि औषध प्रशासनानं गेल्या वर्षभरात अन्न नमुन्यांच्या तपासणीत चोपट वाढ नोंदवली आहे. विभागानं आज प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार यावर्षी 1 जूनपर्यंत तपासणीसाठी 13,474 अन्न नमुने प्राप्त झाले असून त्यापैकी 7,494 नमुन्यांची तपासणी पूर्ण झाली आहे. तपासणीनंतर 4,091 नमुने निकृष्ट दर्जाचं असल्याचं स्पष्ट झालं. राज्यभरातून गोळा झालेले अन्नाचे नमुने विभागाच्या मुंबई, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर इथल्या प्रयोगशाळांमध्ये तपासले जातात.
2: ओके, फ्रेशीज अँड अर्ली करिअर ऑन दिस साइड अँड यू आर हियर फॉर
3: द सिनियर असोसिएट रोल.
2: राईट, ऑफकोर्स वील गेट यू. पापा, नोबडी प्रिंट्स CVs एनीमोर. And maybe don't put 24 years on the first line.
1: राज्यात अनेक ठिकाणी आज जोरदार पाऊस सुरू आहे, त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. मुंबई शहर आणि उपनगरात सलग चौथ्या दिवशी पावसाची संततधार सुरू आहे. सकाळपासून जोरदार कोसळणाऱ्या पावसामुळे सखल भागात काही ठिकाणी पाणी साचलं आहे. रेल्वे आणि रस्ते वाहतुकीवर काही ठिकाणी परिणाम झाला आहे. हवामान विभागानं पुढचे 3 दिवस ऑरेंज अलर्ट जारी केला असल्यानं महापालिकेची यंत्रणा सज्ज आहे. गेल्या 24 तासात मुंबईतल्या काही भागात 150 मिलीमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात सुरू असलेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं आज दुपारच्या सत्रात सर्व शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. पावसामुळे काही ठिकाणी झाडं उन्मळून पडली. मुसळधार पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यातल्या सर्वच नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होत असून आज दुपारच्या स्थितीनुसार खेड तालुक्यातल्या जगबुडी नदीनं भरणे पूल या ठिकाणी इशारा पातळी ओलांडली आहे. पावसामुळे रत्नागिरी कोल्हापूर महामार्गावर आंबाघाटात आज तर निवळी घाटात काल दरड कोसळली. गुहागर तालुक्यात अतिपावसामुळे झाडं पडून घर आणि मालमत्तेचं नुकसान झालं. पावसाचं प्रमाण लक्षात घेत रायगड जिल्ह्यात महापूर, दरड कोसळणं यासारख्या नैसर्गिक आपत्तीचा जलद गतीनं सामना करता यावा यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल महाडमध्ये दाखल झालं आहे. कोल्हापूर जिल्ह्यात धरण पाणलोट क्षेत्रात पावसाला दमदार सुरुवात झाल्यानं राधानगरी धरणाच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. गडचिरोली जिल्ह्यात माओवादी विरोधी अभियानात पोलिसांनी बजावलेल्या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत गडचिरोली पोलीस दलातल्या 5 सहाय्यक पोलीस निरीक्षकांना वेगवर्धित पदोन्नती घेऊन पोलीस निरीक्षक पद देण्यात आलं आहे. मुंबईतल्या पोलीस महासंचालक कार्यालयात आज झालेल्या एका समारंभात पोलीस महासंचालक सदानंद दाते यांच्या हस्ते त्यांना ही पदोन्नती बहाल करण्यात आली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. मुंबईतल्या हाफकिन संस्थेचं खासगीकरण करणार नसल्याचं राज्य सरकारचं विधानसभेत स्पष्टीकरण. माहिती अधिकार कायद्यातल्या बदलांना स्थगिती देण्याचा राज्य सरकारचा निर्णय. अन्न आणि औषध प्रशासनातर्फे अन्न नमुन्यांच्या तपासणीत गेल्या वर्षभरात चौपट वाढ आणि राज्यात अनेक ठिकाणी संततधार पावसामुळे जनजीवन प्रभावित. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात.
4: नमस्कार, मी चित्रकार अद्वैती सोळंकी. प्रत्येकाच्या अंगात एक कला असते, ती ओळखायची असते आणि जोपासायची असते. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, मी पत्रकार भूषण देशमुख। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प मी केला आहे। आपल्या मृत्यूनंतर आपल्या शरीरातील डोळे, हृदय, लिव्हर, किडनी, त्वचा यासारखे विविध अवयव अनेक गरजू रुग्णांना नवजीवन देऊ शकतात। तुम्ही ठरवा आपलं शरीर जाळून त्याची राख करायची, जमिनीत गाडून त्याची माती करायची, की कुणाच्या तरी रूपानं आपली आठवण या भूलोकी कायम ठेवायची।

0: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालाच लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा अनु आहे तुमच्यासोबत सांजरंग या कार्यक्रमात. मुंबईसह राज्यभरामध्ये काल पावसानं दमदार हजेरी लावली. मुंबई आणि नवी मुंबईमध्ये घरांचे काही भाग कोसळल्यामुळे 2 व्यक्तींचा मृत्यू झालाय. पुणे शहर आणि परिसरामध्येही काल पावसाचा जोर होता. लोणावळा आणि घाटमाथा परिसरातील धबधबे प्रवाहित झाल्यानं पर्यटकांची गर्दी तिथे झाली. मराठवाड्यामध्ये सुद्धा काल हलक्या पावसाची नोंद जी आहे ती झाली होती. त्याचबरोबर खडकवासला, पानशेत, वरसगाव, टेमघर या धरणामध्ये सुद्धा पाणीसाठा थोड्या प्रमाणामध्ये वाढला आहे. काल दिवसभरामध्ये धरण क्षेत्रातील पाऊस जो आहे तो साधारण वाढला आहे. राज्यभरामधली पावसाची स्थिती म्हणाल तर छत्रपती संभाजीनगर, धाराशिवसह मराठवाड्यातील काही भागामध्ये काल पावसानं हजेरी लावली. बीडमध्ये रिमझिम तर परभणीमध्ये हलका पाऊस झाला. नाशिकमध्ये 1 ते 30 जून या कालावधीमध्ये 51 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर काल सकाळी मध्यम स्वरूपाच्या सरीसुद्धा नाशिकमध्ये कोसळल्यात. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.
1: शायरी, फॅशन टिप्स, सोशल मीडिया अपडेट आणि बरच काही. खूप सारा माहितीचा खजिना आपल्यासाठी घेऊन येत आहे आरजे अनु सांजरंग या स्पेशल शो मध्ये. ऐकायला विसरू नका सोमवार ते शनिवार संध्याकाळी 4 ते 7 या वेळेत फक्त रेडिओ नगर 90.4 FM.

स्नेहालय पुनर्वसन संकुल, लालबत्ती भागातील महिलांची निराधार मुले, HIV एड्स बाधित मुले व मुली आणि झोपडपट्टीतील वंचित बालकांसाठी हक्काचे संकुल म्हणजेच स्नेहालय पुनर्वसन संकुल. आजपर्यंत अनेक लाभार्थ्यांनी या संकुलाचा लाभ घेतला आहे. तुम्ही देखील या संकुलाला भेट देऊ शकता. संपर्क क्रमांक आहे 90111100 5. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा सांजरंग या कार्यक्रमात गुड इव्हनिंग पुन्हा एकदा. आणि जुलै महिन्याला सुरुवात झाली आणि जुलै महिन्यामधल्या या पहिल्याच आठवड्यामध्ये पावसानं अनेक वेगवेगळ्या भारतातल्या काही ठिकाणी चांगलंच झोडपलंय. गुवाहाटी या ठिकाणी आसाममधल्या पूरस्थितीमध्ये किंचित सुधारणा आली आहे. पावसामुळे इथं पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. दोन जिल्ह्यातील बाधित लोकांची संख्या 25,000 खाली आली आहे अशी माहिती देण्यात आली. आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणानं ही माहिती दिली. त्यांनी दिलेल्या अहवालानुसार धेमाजी आणि दिब्रुगड या जिल्ह्यातील सुमारे 25,100 नागरिक आजही पुरामुळे बाधित आहेत. यामुळे धेमाजी जिल्ह्याला सगळ्यात जास्त फटका बसला असून 21,000 अधिक नागरिक यामुळे बाधित झालेत. पूरस्थितीमध्ये किंचितशी सुधारणा आहे. त्याचबरोबर उत्तराखंडमध्ये सुद्धा चांगला पाऊस झालेला असल्यामुळे बद्रीनाथ मार्गावर दरड कोसळल्यामुळे इथला मार्गसुद्धा केदारनाथला जाणारा दर्शनासाठी बंद करण्यात आला आहे. प्रशासनानं त्याचबरोबर आपत्ती व्यवस्थापन विभागानं अनेक महत्त्वाच्या गोष्टी ज्या आहेत, धोकासुद्धा टळायला हवा, निर्माण होऊ नये यासाठी काळजी आणि दक्षता राहण्याचं काम केलं आहे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

हे विविध अवयव अनेक गरजू रुग्णांना नवजीवन देऊ शकतात. तुम्ही ठरवा आपलं शरीर जाळून त्याची राख करायची, जमिनीत गाडून त्याची माती करायची, की कुणाच्या तरी रूपानं आपली आठवण या भूलोकी कायम ठेवायची.

0: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालाच लोकमाध्यम, रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा, सांजरंग या कार्यक्रमात अरु आहे तुमच्यासोबत. ज्येष्ठ पदार्थ विज्ञान शास्त्रज्ञ प्राध्यापक उमेश वाघमारे यांची केंद्र सरकारच्या विज्ञान तंत्रज्ञान विभागाच्या DST सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. प्राध्यापक वाघमारे हे बंगलोरच्या जवाहरलाल नेहरू सेंटर फॉर ॲडव्हान्स सायंटिफिक रिसर्चमध्ये कार्यरत असून प्राध्यापक अभय करंदीकर यांच्यानंतर DST सचिव म्हणून त्यांची निवड झाली आहे. हे दुसरे मराठी शास्त्रज्ञ आहेत. पदार्थ विज्ञान, संघनित पदार्थ आणि संगणकीय पदार्थ विज्ञान या क्षेत्रामधील आघाडीचे संशोधक म्हणून त्यांना ओळखलं जातं. त्याचबरोबर ऊर्जा, इलेक्ट्रॉनिक्स आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानातील वापर शोधणं हे त्यांच्या संशोधनाचे विषय देखील आहेत. हे मूळचे धुळ्याचे आहेत. 1990 मुंबईच्या IIT इंजिनिअरिंग फिजिक्समधून BTech त्यांनी पूर्ण केलं. 1996 अमेरिकेमधल्या येल विद्यापीठातून त्यांनी पदार्थ विज्ञानामध्ये PhD पूर्ण केली. विज्ञान क्षेत्रातील त्यांच्या भरीव योगदानाबद्दल शांतीस्वरूप भटनागर पुरस्कारासह अनेक सन्मान त्यांना मिळाले आहेत. डॉ वसंत गोवारीकर आणि प्राध्यापक अभय करंदीकर यांच्यानंतर DST सचिवपदी निवड होणारे हे तिसरे मराठी शास्त्रज्ञ आहेत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज.
1: स्नेहालय संचलित हिम्मत ग्राम आणि कृषी प्रशिक्षण केंद्र, निवासी संकुल, सौर ऊर्जा प्रकल्प, उद्योग भवन, भाज्या पिकवणारे अर्धा एकर जागेवरील पॉलीहाऊस, नीरा लागवड, शेती, डेअरी व अल्पभूधारक आणि आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुला मुलींसाठी प्रगत कृषी प्रशिक्षण देणारे केंद्र हिम्मत ग्राम आणि कृषी प्रशिक्षण केंद्र. या प्रकल्पातील प्रशिक्षणाचा तुम्ही देखील लाभ घेऊ शकता. अधिक माहितीसाठी संपर्क 90111 24 90. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: तुम्ही ऐकत आहात सांज रंग आरजे अनुसोबत.
2: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा सांजरंग. या कार्यक्रमात मी अनु आहे तुमच्यासोबत. शेतकऱ्यांसंदर्भातली महत्वाची अपडेट. शेतकऱ्यांना स्वतःच्या शेती सुधारणेसाठी विहीर, गोठा आणि शेतघर बांधायचं असेल तर त्यासाठी लागणारी माती आणि मुरुमासारख्या गौण खनिजांसाठी सरकारला कोणतीही रॉयल्टी अर्थात स्वामित्व धन द्यावं लागणार नाही अशी माहिती आपल्या राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. त्याचबरोबर ग्रामीण भागाचा विकास जलद होण्यासाठी हा निर्णय महत्वाचा घेण्यात आला. जलकुंभ, गावतळी, शेततळी, पाझर तलाव, गाव नाले, महसुली नाले, बंधारे, मालगुजारी तलाव, लघुसिंचन तलाव आणि स्वतःच्या शेतातून गाळ, माती, मुरम काढण्यासाठी आता शेतकऱ्यांना पूर्ण मुभा असणार आहे. शेतामध्ये किंवा शेतरस्त्यांवर होणारा चिखल दूर करणं, खड्डे भरणं, विहीर खणणं, जनावरांसाठी गोठा बांधणं आणि शेतघर दुरुस्तीसाठी गौण खनिजांचा वापर करणं यामध्ये करता येणार आहे. महसूल अधिकाऱ्यांकडून परवानगी प्रक्रियेचं सुलभीकरण करण्यात आलं असून एकच अर्ज स्थानिक तलाठ्यांकडे शेतकऱ्यांना आता यापुढे द्यावा लागणार आहे. 15 दिवसांच्या आत परवानगी देणं बंधनकारक सुद्धा करण्यात आलंय, त्यामुळे शेतकऱ्यांना लवकर परवानगी सुद्धा मिळू शकते आणि शेती कामासाठी जी गाळ मुरुमावरची रॉयल्टी आहे ती आता पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: शायरी, फॅशन टिप्स, सोशल मीडिया अपडेट आणि बरंच काही. खूप सारा माहितीचा खजिना आपल्यासाठी घेऊन येत आहे आरजे अनु सांजरंग या स्पेशल शो मध्ये. ऐकायला विसरू नका सोमवार ते शनिवार संध्याकाळी 4 ते 7 या वेळेत फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर.

पृथ्वी आई थकली आता कुशीत नाही तिची सावली, अहिल्या नगरकरांनो सांगा माणुसकी आपली कुठे हरवली। हे घोषवाक्य लिहिलं आहे निसर्गप्रेमी श्री रामकृष्ण देवराम पाटील यांनी। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालाचं लोकमाध्यम रेडिओ 90.4 FM आवाज तुमचा सांजरंग. या कार्यक्रमात मी अनु आहे तुमच्या सोबत. भंडारदरा पाणलोट क्षेत्रामध्ये सध्या संततधार दिसून येते आणि या ठिकाणी काही भागामध्ये सुंदर असे धबधबेसुद्धा बघायला मिळतात. तालुक्यामध्ये भंडारदरा मुळा पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊस टिकून आहे. शेतीच्या कामाला वेग आलाय. मुळा नदी प्रवाहित झाली आहे तर कुमशेत पाचनई परिसरामध्ये पावसाची बॅटिंगही सुरू आहे. मात्र गेल्या वर्षीपेक्षा पावसाचं प्रमाण यंदा अत्यल्प दिसत आहे. गेल्या वर्षी पहिल्या 2 महिन्यात जुलैखर भंडारदरा पाणलोट क्षेत्रामध्ये 3,500 मिलीमीटरपेक्षा अधिक पाऊस झाला होता. जिल्ह्यातील चेरापुंजी अशी ओळख असणाऱ्या घाटघर परिसरामध्ये 3,500 मिलीमीटर पावसाची नोंद गेल्या वर्षी झाली तर रतनवाडीमध्ये सुद्धा यापेक्षा अधिक पाऊस गेल्या वर्षी झाला. हा पाऊस मुसळधार होता, सततचा होता, त्या प्रमाणात यावर्षी अत्यल्प प्रमाणामध्ये पाऊस बघायला मिळतोय. सध्या मुळा भंडारदरा आणि निळवंडे धरण पाणलोट क्षेत्रामध्ये म्हणावा तसा पाऊस पडलेला नाहीये. यंदा अल निनोचा प्रभाव असल्यामुळे पावसाचं प्रमाण कमी असणार आहे असं सांगण्यात आलेलं आहे. जून महिना संपत आला, त्याचबरोबर जिल्ह्याभरामध्ये पावसाळ्यामध्ये काही नोंद या महिन्यात झाली नाही. त्याचबरोबर गेल्या 2 दिवसांपासून मात्र भंडारदरा मुळा या ठिकाणी पाऊस सुरू आहे. अंबित जलाशय भरून वाहत झालाय तर पिंपळगाव खांड जलाशयामध्ये पाण्याची आवक सध्या वाढलेली बघायला मिळतीये. ऐकत राहा रेडिओ 90.4 FM आवाज तुमचा

नमस्कार नगरकर, मी शिवचरित्रकार, समाज प्रबोधनकार हसन सय्यद आणि तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालाचं लोकमाध्यम रेडिओ 90.4 FM आवाज तुमचा सांजरंग. या कार्यक्रमात अनु आहे तुमच्यासोबत. उत्तर भारतातल्या महत्वाच्या अपडेट्सकडे आता आपण वळणार आहोत. जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा कडेकोट सुरक्षा व्यवस्थेमध्ये भगवतीनगर तळावरून अमरनाथ यात्रेच्या पहिल्या तुकडीला हिरवा झेंडा दाखवण्यासाठी गेले. 57 दिवसांची ही यात्रा आजपासून सुरू होते. पहलगाव बालटाल या दोन्ही मार्गांनीही सुरू झाली असून 28 ऑगस्टला या अमरनाथ यात्रेच्या पहिल्या तुकडीची सांगता होणार आहे. हर हर महादेव या जयघोषामध्ये 5,000 अधिक भाविकांचा ताफा रवाना झाला आणि त्याचबरोबर जे यात्रेकरू आहेत त्या यात्रेकरूंनी प्रशासन आणि सुरक्षा यंत्रणांनी व्यवस्थेचं सुद्धा कौतुक केलं. त्यामुळे जम्मू काश्मीरमधून अमरनाथ यात्रेची सध्या पहिली तुकडी रवाना झाली आहे. ऐकत रहा रेडिओ 90.4 FM आवाज तुमचा.
1: स्नेहालय संचलित स्नेहांकुर दत्तक विधान केंद्र अनवरस अनाथ कुमारी माता बलात्कारित महिला व मुलांचे कौटुंबिक पुनर्वसन स्नेहांकुर दत्तक विधान केंद्रामार्फत केले जाते. स्नेहांकुर दत्तक विधान केंद्रामार्फत आजपर्यंत 430 बालके विविध कुटुंबांमध्ये पुनर्वसित झाली. 297 कुमारी माता बलात्कारित महिला व मुलींच्या पुनर्वसनाचे लक्षणीय कार्य केले आहे. माता व बालके यांच्या पुनर्वसनाला समान महत्त्व देणारे गंभीर आजारी मुले व बालके यांच्या पुनर्वसनाला दत्तक विधान केंद्र आहे. स्नेहालय संचलित स्नेहांकुर दत्तक विधान केंद्राशी संपर्क साधा. संपर्क क्रमांक 90110264181.

नमस्कार, आपण ऐकताय सिंहलाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा हक्काचा आवाज. आणि मी अनु आहे तुमच्यासोबत सांजरंग या कार्यक्रमात. गुड इव्हनिंग पुन्हा एकदा. आणि भारतीय स्टेट बँक किंवा कुठलीही वित्तीय संस्था आपल्याला अनेक ग्राहकांना वेगवेगळ्या गोष्टी पुरवत असते. डिजिटल सेवा बँकेनं दिलेली आत्तापर्यंत सर्वांना माहिती आहेच, पण त्याचबरोबर आपला भारत देश जो आहे तो डिजिटल वाटचाल तिकडे आपल्याला वळताना दिसतो आहे. आणि भारतीय स्टेट बँकेनं आपला 71वा जो काही बँकेचा वर्धापन दिन होता त्यानिमित्तानं नवीन डिजिटल सेवा लॉन्च केली आहे.

शाश्वत विषयासंदर्भामध्ये खरंच एक सक्षमीकरणारा चालना देणारी आणि व्यवहार जे आहेत त्या व्यवहारामध्ये ट्रान्सपरन्सी आणण्यासाठी आता या नव्या डिजिटल सेवेचा आरंभ होतोय. ही अधिक सुलभ आहे, सोपी आहे. युजर्सना, जे वापर करणार आहेत, त्यांना सुद्धा खूप सोपी आहे. योनो प्लॅटफॉर्मवर आता आपल्याला बचत खातं, डीमॅट खातं आणि ट्रेंडिंग खातं एकाच डिजिटल ऑनबोर्डिंग प्रक्रियेच्या माध्यमातून उघडता येणार आहे. म्हणजे आपल्या हातामध्ये असलेल्या स्मार्टफोनच्या योनो प्लॅटफॉर्मच्या ऑनलाईन पोर्टलच्या माध्यमातून आपल्याला एकाच वेळी सेव्हिंगचं अकाउंट, त्याचबरोबर डीमॅट अकाउंट आणि ट्रेंडिंग अकाउंट जे आहे ते सुद्धा आपल्याला एकाच वेळी उघडता येणार आहे. आणि जेव्हा बचत खातं आपण वापरत असू तेव्हा ऑनलाईन पद्धतीनं कॉर्पोरेट सॅलरीसुद्धा खात्यामध्ये ट्रान्सफर किंवा त्याचबरोबर अपग्रेड करता येणार आहे. त्यामुळे ही या नवीन डिजिटल सेवेला लवकरच सुरुवात होती आहे आणि साधारणपणे 1 ऑगस्टपासून ही सेवा संपूर्ण भारतामध्ये सुरू होती आहे. ऐकत रहा रेडिओ 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, मी पत्रकार भूषण देशमुख। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प मी केला आहे। आपल्या मृत्यूनंतर आपल्या शरीरातील डोळे, हृदय, लिव्हर, किडनी, त्वचा यासारखे विविध अवयव अनेक गरजू रुग्णांना नवजीवन देऊ शकतात। तुम्ही ठरवा, आपलं शरीर जाळून त्याची राख करायची, जमिनीत गाडून त्याची माती करायची, की कुणाच्या तरी रूपानं आपली आठवण या भूलोकी कायम ठेवायची।

स्नेहालय संचलित हिम्मतग्राम आणि कृषी प्रशिक्षण केंद्र, निवासी संकुल, सौर ऊर्जा प्रकल्प, उद्योग भवन, भाज्या पिकवणारे अर्धा एकर जागेवरील पॉलीहाऊस, नीरा लागवड, शेती, डेअरी व अल्पभूधारक आणि आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुला मुलींसाठी प्रगत कृषी प्रशिक्षण देणारे केंद्र हिम्मतग्राम आणि कृषी प्रशिक्षण केंद्र, या प्रकल्पातील प्रशिक्षणाचा तुम्ही देखील लाभ घेऊ शकता. अधिक माहितीसाठी संपर्क 90111 24 90. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाच लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा, अनु आहे तुमच्या सोबत. गुड इव्हनिंग आणि त्याचबरोबर फ्रायडे इव्हनिंग. तुम्ही मला ऐकताय आरजे अनुला. आपण प्रत्येक जण ना डिजिटल पेमेंटला आता खूप धरत चालू आहे असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे आपण अगदी 10 रुपयाची वस्तू जरी घ्यायची असेल तरी आपण आता डिजिटल पेमेंटवर भर देतो आहे. आणि सगळ्यात जास्त भारताचा विचार केला तर डिजिटल पेमेंट कोण वापरतं, पुरुष की महिला? तर तुलनेनं बघायला गेलं तर महिलांचं प्रमाण डिजिटल पेमेंटकडे जास्त आहे. देशामध्ये 84% महिला ज्या आहेत त्या डिजिटल पेमेंटची उपयोगता, त्याचबरोबर वापर जे आहे ते करताना दिसत आहेत. SMED अनुषंगानं, म्हणजे त्यांनी एक रिपोर्ट जाहीर केला आहे, त्यानुसार भारतामध्ये महिलांचं डिजिटल पेमेंटचं प्रमाण जास्त आहे. 84% महिला या UPI पेमेंटचा वापर करतात. आणि त्याचबरोबर वुमन अँड फायनान्स या रिपोर्टमध्ये सुद्धा DBS बँक इंडियानं काही निष्कर्ष मांडलेत की महिला का जास्त वापर करतात. सगळ्यात जास्त शहरामध्ये जर बघायला गेलं तर अनेक महिला, अनेक तरुणी ज्या आहेत त्या क्रेडिट कार्डला पसंती देताना दिसतात. म्हणजे शहरामध्ये 50% उद्योजिका वैयक्तिक क्रेडिट कार्डचा वापर बऱ्याच वेळा करतात. यामध्ये 11% महिला रोज करतात, 31% महिला आठवड्यातून काही वेळा वापरतात, तर 53% महिला ज्या आहेत त्या क्रेडिट कार्डचा वापर कधीतरी करतात. UPI नंतर सगळ्यात जास्त वापरलं जाणारं पेमेंट म्हणजे क्रेडिट कार्ड. आणि 25 ते 30 वर्ष हा जो वयोगट आहे, हा जो क्रायटेरिया आहे ना, यामध्ये उत्पन्न मिळवणाऱ्या महिला ज्या आहेत त्या सगळ्यात जास्त क्रेडिट कार्डचा वापर करताना आपल्याला दिसतात. सो सध्या आपण म्हणत आहोत की आपला भारत देश जो आहे तो डिजिटल वाटचालतेकडे वेगानं पुढे सरकतो आहे. आणि त्याचबरोबर डिजिटल पेमेंटच्या बाबतीमध्ये सुद्धा महिला इथे काही कमी नाही आहेत, पुढेच आहेत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: तुम्ही ऐकत आहात सांज रंग आरजे अनुसोबत।
2: गुड इव्हनिंग, पुन्हा एकदा मनापासून वेलकम बॅक करते सांजरंग या कार्यक्रमामध्ये आणि अनु आहे तुमच्या सोबत। अनेक जण वेगवेगळ्या निमित्ताने ना वेगवेगळ्या प्रकारच्या गाड्या खरेदी करत असतात आणि सध्या आपण पाहतो की इलेक्ट्रिक बाईक किंवा इलेक्ट्रिक गाड्यांचा वापर आपल्या इथे सुद्धा वाढतो आहे, भारतात वाढतो आहे। आणि त्याचबरोबर अनेक वेगवेगळ्या फोर व्हीलर्स चारचाकी वाहनं जी आहेत त्या वेगवेगळ्या सिरीज बाजारामध्ये येतात। टाटासुद्धा यामध्ये मागं नाही आहे। टाटा या कंपनीच्या अनेक गाड्या आपण पाहिलेल्या आहेतच, पण आता टाटा सिएरा इलेक्ट्रिक फोर व्हीलर बाजारामध्ये दाखल झाली आहे। सो टाटा ईव्ही कंपनीनं आपली जी लोकप्रिय जुनी सिरीज होती एसयूव्ही सिएरा आता इलेक्ट्रिक प्रकारामध्ये दाखल केली आहे। म्हणजे पेट्रोल असेल, डिझेल असेल, सीएनजी असेल आणि त्यानंतर आता टाटा सिएरा इलेक्ट्रिक पद्धतीनं बाजारामध्ये दिसते आहे। सो या मोटारीची सगळ्यात जास्त किंमत किंवा या चारचाकीची किंमत 19 लाखांपर्यंत आहे आणि या मोटारीची नोंदणी रजिस्ट्रेशन आजपासून सुरू झालं आहे, कारण लॉन्चिंग सुद्धा याचं झालं आहे। आता यामध्ये काय फीचर्स आहेत किंवा काय फॅसिलिटीज आहेत, तर एसयूव्ही 500 ते 550 किलोमीटरची रेंज ही गाडी आपल्याला देते आणि त्याचं एक्सप्रेस चार्जिंग स्टेशन्स जे आहेत किंवा तंत्रज्ञान आहे ते 15 मिनिटांमध्ये 263 किलोमीटरचा प्रवास सुलभ आणि सोपा करू शकते ते अशी ही इलेक्ट्रिक गाडी आहे। त्याचबरोबर 504 NF टॉर्क आणि 306 PS दमदार पॉवरमुळे ही गाडी खूप कमी वेळामध्ये आपल्याला लांबचा टप्पा पार पाडण्यासाठी मदत सुद्धा करणार आहे। सो अवघ्या कमी वेळामध्ये आपण 0 ते 100 किलोमीटरचा वेग जोरामध्ये पकडू शकतो। सो पॅनोरोमॅक्स सनरूफ सुद्धा या गाडीला आहे, त्यामुळे नक्कीच डॉल्बी ॲटमॉसचं स्पेशल जे काही फीचर आहे ना किंवा हे जे फील आहे ते आपल्याला अनुभवता येणार आहे। सो भारतामध्ये ना बाजारपेठेमध्ये ही लॉन्च करण्यात आलेली आहे। वेगवेगळ्या गोष्टी, वेगवेगळ्या फीचर्स, नाविन्यता नेहमीच आणल्या जातात आणि आता इलेक्ट्रिकच्या या युगामध्ये प्रीमियम SUV ही नेमकी आता ग्राहकांना किती पसंतीला पडते हे लवकरच लक्षात येईल। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा।

0: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालाच लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा सांजरंग. या कार्यक्रमात अनु आहे तुमच्या सोबत. आरोग्य विभागातील मनुष्यबळाची कमतरता दूर करण्यासाठी आता 5,000 नवीन पदांची मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे. या आठवड्यामध्ये पदभरतीची प्रक्रिया वेगानं राबवण्यात येणार असल्याचं सांगितलंय. राष्ट्रीय डॉक्टर दिनाच्या मुहूर्तावर 1,400 डॉक्टरांच्या नियुक्तीचे आदेश दिलेत, तर आणखी 600 डॉक्टरांची भरती लवकरच होणार आहे. ही माहिती सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी विधानसभेमध्ये दिली. राज्यातील रिक्त पदं भरण्यासाठी शासनानं आवश्यक काही निर्णय घेतले आहेत. या आठवड्यात भरती प्रक्रियेला गती दिली असून उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार 1900 CHO पदे सुद्धा लवकरच भरली जातील. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: मुझे आज भी पसंद है वो रात का आलम, आसमान से बरसती हल्की ओस की बूंदे, हाथ में चाय का प्याला, चारों तरफ सिर्फ सन्नाटा, हल्की धुन में बजता रेडियो और हमारा पसंद.

हम खडे दसाला सरकार से बढे. नमस्कार, मी भाऊसाहेब शिंदे म्हणजे बबन बोलतोय. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. कस बबन म्हणीन तसं.

0: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालाच लोकमाध्यम रेडिओ 90.4 FM आवाज, तुमचा हक्काचा आवाज. आणि मी अनु आहे तुमच्या सोबत. सांजरंग या कार्यक्रमात श्रोते हो नमस्कार. कच्च्या तेलाच्या किमतीच्या घसरणीबाबत बोलूयात. ब्रेट क्रूडचे भाव सुमारे आज 1.1% घसरून 70-80 डॉलर प्रति बॅरलवर आले आहेत. तर अमेरिकेच्या WTI क्रूडचे भाव 1.2% घसरून 67.74 डॉलर प्रति बॅरल इतके आहेत. कतारचं असं या संदर्भात म्हणणं आहे की स्ट्रेट ऑफ होर्मुझबाबत इराण आणि अमेरिका यांच्यातील अप्रत्यक्ष वाटाघाटींमध्ये ही झालेली प्रगती असल्यामुळे बाजारामध्ये सध्या दिलासादायक वातावरण निर्माण झालंय. सलग तिसऱ्या दिवशी आठवड्यामध्ये तेलाच्या किमतीमध्ये घट झाली आहे. ऐकत रहा रेडिओ 90.4 FM आवाज, तुमचा.
1: पाण्याचा प्रत्येक थेंब मोलाचा, जणू अंश सोन्याचा. पाणी वाचवा, पाण्याचा पुनर्वापर करा. ऐकत रहा रेडिओ 90.4 FM आवाज, तुमचा.

रसिक हो, रेडिओ नगर 90.4 FM तुमच्यासाठी घेऊन आले आहे संगीत आणि मानसिक आरोग्याची सांगड घालणारी विशेष मालिका स्वर संजीवनी। गायक आणि सादरकर्ते सुहास जोशी। मधुमेह, पित्त अशा अनेक विकारांवर लाभदायक तसेच दैनंदिन काळजी आणि ताणतणाव कमी होण्यासाठी या स्वर संजीवनीचा नक्की उपयोग होईल। ऐकायला विसरू नका स्वर संजीवनी, सोमवारी रात्री 9 वाजता आणि पुन्हा प्रसारण गुरुवारी रात्री 10 वाजता फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर।

पाण्याचा प्रत्येक थेंब मोलाचा, जणू अंश सोन्याचा, पाणी वाचवा, पाण्याचा पुनर्वापर करा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, मी शोभा पालवे. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज, तुमचा सांजरंग या कार्यक्रमात श्रोते हो नमस्कार. नीट पेपर संदर्भातल्या महत्वाच्या अपडेट्सकडे वळूयात. नीट पेपर फुटीनंतर नीट UGची फेरपरीक्षा झाली आणि आता त्याचा निकाल लवकरच म्हणजे 20 जुलैपर्यंत जाहीर होण्याची शक्यता वर्तवली आहे. NTA सांगितलेल्या माहितीनुसार एका वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हवाल्यानं दिलेलं वृत्त, नीट UGच्या फेरपरीक्षेचा निकाल 20 जुलैपर्यंत जाहीर होऊ शकतो. ही फेरपरीक्षा 21 जूनला घेण्यात आली होती आणि यापूर्वी 3 मेला नीट UG परीक्षा पेपरफुटीच्या आरोपानंतर रद्द करण्यात आली होती. लवकरच या महिन्यामध्ये 20 जुलैला याचा निकाल लागण्याची शक्यता आहे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: स्नेहालय संचलित हिम्मत ग्राम आणि कृषी प्रशिक्षण केंद्र, निवासी संकुल, सौर ऊर्जा प्रकल्प, उद्योग भवन, भाज्या पिकवणारे अर्धा एकर जागेवरील पॉलीहाऊस, नीरा लागवड, शेती, डेअरी व अल्पभूधारक आणि आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुला मुलींसाठी प्रगत कृषी प्रशिक्षण देणारे केंद्र हिम्मत ग्राम आणि कृषी प्रशिक्षण केंद्र. या प्रकल्पातील प्रशिक्षणाचा तुम्ही देखील लाभ घेऊ शकता. अधिक माहितीसाठी संपर्क 90111 24 90. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: स्नेहालय संचलित मनोबल व्यसन मुक्ती आणि पुनर्वसन केंद्र,
1: शास्त्र शुद्ध पद्धतीने आणि कमी खर्चात व्यसन मुक्तीचे उपचार घ्या आणि व्यसन मुक्त व्हा। फक्त 30 दिवसाच्या निवासी उपचारांमधून महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र समूह कक्ष। अधिक माहितीसाठी संपर्क 92 73 93 57 89। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

0: कधी कधी मन हरवतं आणि जीवनाचा अर्थही हरवतो, पण त्या हरवलेल्या मनांना पुन्हा मार्ग दाखवते मानसग्राम। हा प्रकल्प बेवारस अवस्थेत फिरणाऱ्या स्किझोफ्रेनियाग्रस्त व्यक्तींसाठी एक आशेचा दिवा ठरला आहे। येथे फक्त उपचार नाहीत तर योग, ध्यान, संगीत, रोजगार प्रशिक्षण या सगळ्यातून नव्या आयुष्यांचं बळ दिलं जातं। मानसग्राम हे फक्त उपचार केंद्र नाही, ते आहे मानवतेचं विश्व। मदतीसाठी किंवा माहितीसाठी संपर्क करा 90 11 01 10 06।
1: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा, सांजरंग या कार्यक्रमात मी अनु आहे तुमच्यासोबत। सोने चांदीच्या दरवाढीबाबत बोलूयात। भारत बुलियन ज्वेलर्स असोसिएशननं सांगितलेल्या माहितीनुसार भारतीय सोने चांदी बाजारपेठेमध्ये सोन्याच्या मागणीत 70% जास्त घसरण या आठवड्यात बघायला मिळाली। आयात शुल्क वाढल्यामुळे किमतीत घट झाल्याचं सांगितलं जात आहे, तर लोक नवीन सोनं खरेदी करणं सध्या टाळतायत। आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवाहन केल्यानंतर सोन्याची मागणीसुद्धा कमी झाली आहे। सोनं स्वस्त झालं असून सुद्धा लोक सोनं खरेदी करत नाहीयेत। ऐकत रहा रेडिओ 90.4 FM, आवाज तुमचा।

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: तुम्ही ऐकत आहात नगर डायरी फक्त रेडियो नगर 90.4 एफएम वर।
2: नमस्कार नगरकर, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा हक्काचा आवाज। आणि मी अनु आहे तुमच्या सोबत नगर डायरी या कार्यक्रमामध्ये। श्रोते हो, खूप मनापासून स्वागत। स्नेहालय ही आपल्या नगर शहरामधली सामाजिक संस्था। स्नेहालयाचे अनेक प्रकल्प संपूर्ण शहरामध्ये कार्यरत आहेत आणि नव्यानं सुरू झालेला काही महिन्यांपूर्वी स्नेह बालाधार प्रकल्प, पॉक्सो कायद्याचा आग्रह धरणारा आणि बालकांचं जीवन सुरक्षित करणारा स्नेह बाल आधार प्रकल्प। अनेक अशी लहान मुलं आहेत, बालकं आहेत की ज्यांचं लैंगिक अत्याचारापासून संरक्षण करणारा एक कायदा 2012 पोस्को कायदा आणि यानुसार काळजी, संरक्षण, न्याय आणि नवजीवनासह पुनर्वसनाची संधी देणारा आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यातील स्नेह बाल आधार हा एक उपक्रम आहे। आणि या प्रकल्पातील पूजा दहातोंडे आज आपल्या सोबत आहे आणि आज आपण तिच्याशी संवाद साधणार आहोत। सगळ्यात आधी तुझं या शोमध्ये आणि स्टुडिओमध्ये खूप मनापासून स्वागत।
3: धन्यवाद।
2: स्नेह बालाधार, जसं मी आता म्हणाले की काही महिन्यांपूर्वी हा प्रकल्प सुरू झाला, तू या प्रकल्पामध्ये कशी आलीस किंवा स्नेहाला सोबत कशी जोडली गेली?
3: मी ट्वेल्थनंतर मी BSW ॲडमिशन घेतलं। मी ओपन युनिव्हर्सिटीतून कॉलेज केलेलं आहे। तर ज्यावेळी आम्ही प्लेसमेंट वगैरे असतात तर त्यावेळी आम्हाला माझ्या एका फ्रेंड थ्रू मी स्नेहालयाशी जोडले गेले। तर त्यावेळी मी स्टार्टिंगला स्नेहांकूर ॲडॉप्शन सेंटर जे आहे तर तिथे एक महिन्याची प्लेसमेंट केली। त्यानंतर रिहॅब प्रोजेक्टला केलं, स्नेहाधार, चाईल्डलाईनला, अशा वेगवेगळ्या प्रोजेक्टमध्ये प्लेसमेंट केल्या। अँड देन मी 2024 साली पहिल्यांदा 1 मे 2024 मानस ग्राम प्रकल्प जो आहे, जो की मनोरुग्णांसंदर्भात काम करतो, तर तिथे जॉईनिंग केलं होतं।
2: नक्कीच, जसं तू आत्ता वेगवेगळ्या प्रकल्पांची नावं घेतली स्नेहालयाच्या आणि प्रत्येक सामाजिक प्रश्नाला हात घालणारे हे सगळे प्रकल्प आहेत, तर तुझे सुरुवातीचे दिवस किंवा सगळ्यात आधी तू स्नेहांकुर या प्रकल्पाला होतीस, तर हे सगळे दिवस किंवा वेगवेगळ्या प्रकल्पातील कामाची पद्धत तुला कशी जाणवली किंवा काय अनुभव आला?
3: स्पेसिफिकली मला सगळ्यात महत्त्वाची स्नेहालय संस्थेकडून आपल्या शिकण्यासारखी एक गोष्ट हे केली की स्पेसिफिकली प्रत्येक विषयाला धरून ज्यावेळी प्रकल्पाची सुरुवात केली जाईल किंवा आपण ज्यावेळी काम सुरू करतो तर त्यावेळी प्रत्येक विषयावर वेगवेगळं काम असल्यामुळं स्पेसिफिकली ज्यावेळी महिलांसंदर्भात किंवा बालकांसंदर्भात लाभार्थ्यांना योग्य तो प्रतिसाद, न्याय मिळवून देण्यासाठी खूप छान पद्धतीने कामाचा अनुभव आलेला आहे।
2: नक्कीच, मानस ग्राम या प्रकल्पामध्ये सुद्धा तू काम पाहिलेलं आहेस, मनोरुग्णांसाठी त्यांची काळजी घेणारा, त्यांना मानसिक भावनिक आधार देणारा हा प्रकल्प आहे, तर इथे तुला काय अनुभव आले किंवा प्रकर्षानं कुठली गोष्ट जाणवली?
3: मोस्टली आजकाल एक गोष्ट ऑब्झर्वेशनमध्ये आली की आजकाल मनोरुग्ण किंवा मानसिक आजाराला बळी पडण्याचे प्रमाण खूप वाढलेलं आहे, जे की महिलांमध्ये म्हणा, पुरुषांमध्ये म्हणा, खूप आहे। पण तिथं ज्यावेळी मी सुरुवातीला जॉईनिंग केलं तर त्यावेळी प्रकल्पाविषयी सगळ्या गोष्टी जाणून घेतल्या। त्यावेळी तिथल्या लाभार्थ्यांमध्ये आम्ही शेल्टरला, तिथं निवासी प्रकल्प निवासी होतो, तर त्यावेळी त्यांच्या आधी त्यांच्या समस्या समजून घेतल्या, त्यांचे म्हणजे काय असतं, मानसिक आजार नेमके काय, ह्या विषयासंदर्भात ज्यावेळी जसं जसं जाणून घेतलं त्यावेळी त्यांना समजलं, त्यांच्या त्यांना आहे त्या पद्धतीनं एक्सेप्ट केलं, त्यामुळे काम करायला खूप इझी गेलं। आणि जसं की आपली घरी एक फॅमिली आहे, तिथं राहत असताना दररोज सकाळी उठल्यापासून म्हणजे सुरुवात त्यांच्यासोबत व्हायची, संध्याकाळी झोपेपर्यंत एक शेड्यूल असायचं, तर काम करताना खूप म्हणजे ते दुपारी जेवायला आपण ज्यावेळेस त्यांना जेवायला विचारतो, गोळ्या घ्यायला, तर ते विचारायचे तुम्ही जेवण करा, या बसा, मग त्यांच्याशी आम्ही माझ्याकडे ॲक्टिव्हिटी डिपार्टमेंट वगैरे होतं तर त्यांच्यासोबत वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज वगैरे घ्यायचो, जसं बास्केटबॉल वगैरे, डान्स वगैरे, ग्रुप डान्स वगैरे, व्यायाम वगैरे घ्यायचो, पेपर वाचन वगैरे, तर त्यांचा चांगल्या पद्धतीनं उत्स्फूर्त जाणवला। मग त्यात वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज थ्रू त्यांचे, मग त्याच याच्या गोष्टीं थ्रू त्यांचे जसं जसं लाभार्थी रिकवर होतात तर तसं तसं त्यांचे ॲड्रेस वगैरे काढायचो आम्ही, ह्या पद्धतीनं काम चालायचं।
2: नक्कीच, आणि हे खूप महत्त्वाचं आहे की जे मनोरुग्ण आपल्याला रस्त्यामध्ये भेटतात, दिसतात, एका वेगळ्या अवस्थेमध्ये ते असतात, वेगवेगळ्या भ्रमामध्ये ते असतात, आणि जेव्हा त्यांच्यासोबत काही काळ राहिल्यानंतर, त्यांच्याशी कनेक्ट झाल्यानंतर भावनिकरित्या, जसं तू आत्ता सांगितलं की हळूहळू त्यांच्याकडून ॲड्रेस किंवा फोन नंबर काही व्यक्तींची नावं या सगळ्या गोष्टी मिळायच्या, तर त्यानंतर जेव्हा एखादा मनोरुग्ण पुन्हा या समाजामध्ये राहण्यासाठी एक चांगला नागरिक तयार होतो मानसिकरित्या भावनिकरित्या आणि पुन्हा तो फॅमिलीकडे जातो, तो क्षण किती महत्त्वाचा असतो? एक काम पाहिलेला आहे, एक अनुभव घेतलेला आहे आणि तुझ्यासाठी सुद्धा.
3: ॲक्च्युली माझी सगळ्यात महत्त्वाची त्या प्रोजेक्टची जर्नी खूप छान आहे. आम्ही सप्टेंबर महिन्यात गणपतीच्या आधी जवळपास आम्ही 11 लाभार्थी होते, तर आम्हाला असे 5 जिल्ह्यांमध्ये त्यांचं रिहॅबिटेशन करायचं होतं. त्यावेळी आम्ही 3 स्टाफ मेंबर होतो, मी ॲज अ सोशल वर्कर, माझ्यासोबत अजून 2 टीम मेंबर होते. तर आम्ही असे 3 गेलो होतो. तर फर्स्ट आम्ही छत्रपती संभाजीनगरमध्ये एक महिला होती जी की मागच्या 10 ते 12 वर्षापासून मानसिक आजाराला बळी पडलेली होती, पण काही दिवस तिनं म्हणजे फॅमिली कंडिशनमध्ये तिनं गोळ्या घेतल्या नव्हत्या, म्हणून ती थोडंसं डिस्टर्ब झाली होती. ती संभाजीनगर ते नगरपर्यंत आली होती, नंतर आपल्या पुनर्वसन केंद्रात आली. तर त्यावेळी तिला ज्यावेळी आम्ही फर्स्ट हे केलं ना रिहॅबिटेशनला, म्हणजे तिच्या घरी सोडवायला गेलो, तर क्षण असं होतं की तिचं घर सापडत नव्हतं आम्हाला. पण ज्यावेळी तिचं घर सापडलं तर त्या महिलेकडे बघून कुणी म्हणणार नाही की ती इथं ज्यावेळी आपल्या प्रकल्पात होती त्यावेळी तशी होती. घरी गेल्यावर तिनं पहिली, आम्ही इथून जाताना ती ड्रेस घालून गेली होती, घरी गेल्यावर पहिला प्रश्न एक म्हणजे बाईचा की माझे म्हणजे तिच्या मोठ्या मुलीच्या घरी राहत होती ती. तर मग तिथं गेलो, तिनं पहिले गेल्यावर स्वतः चेंज केलं, साडी वगैरे घातली, नाही माझे जावई वगैरे येतील, म्हणजे एक आपुलकी घरची जी एक संस्कृती स्त्री म्हणतो ना, तर याच्यातून एक गोष्ट जाणवली की म्हणजे मानसिक स्थिती महिलेची काहीही असू द्या, ती संस्कृती आणि आपुलकी जी आहे ना, तर ती तिचे संस्कार कधी सोडत नसते. तर त्यावेळी आम्ही तिचं तिला घरी पोहोच वगैरे केलं. तिच्या मुलगी खूप रडली होती आणि म्हणे तो एक माझ्यासाठी पहिला अनुभव होता आणि खूप म्हणजे चॅलेंजिंग पण ती एक हे झालं. त्यानंतर आम्ही जवळपास 5 दिवसात आम्ही 5 म्हणजे जवळपास 11 जे लाभार्थी होते तर त्यांचं काही संस्थेमध्ये रिहॅबिटेशन केलं. त्या 5 दिवसाच्या जर्नीत आम्ही वेगवेगळ्या संस्था व्हिजिट केल्या, तिथल्या कामाची पद्धत, पोलीस स्टेशनशी जुळल्या गेलो, परत वेगवेगळ्या संस्थांशी जुळल्या गेलो, नवीन लोक भेटले. आणि त्यात माझ्यासाठी अजून ती एक महिला होती आणि अजून एक होती जी की मतिमंद प्लस मनोरुग्ण अशा 2 याच्यात फ्रेजमधून गेलेली. तर तिची स्टोरी तर लास्ट मोमेंटपर्यंत थोडीशी म्हणजे नकळतपणेच 50-50 कळाली. आणि त्यानंतर ज्यावेळी तिचं घर सापडलं नाही, आम्ही अमरावतीला गेलो, रात्री आम्ही अक्षरशः 12 वाजेपर्यंत घर शोधत होतो, आम्हाला घर सापडलं नाही. आम्ही तिला ठरवलं की वन स्टॉप सेंटरला तिचं रिहॅबिलिटेशन करायचं. तर त्यावेळी आम्हाला त्यावेळी तिथं आपले जे प्रोजेक्ट कॉर्डिनेटर आहे रमाकांत सर, त्यांचं आमचं कंटिन्युअसली कॉर्डिनेशन चालू होतं. आणि मग ते घर न भेटलं, मग आम्ही तिथं जवळच्या पोलीस स्टेशनला गेलो, त्यांच्याशी संपर्क केला, त्यांच्या माध्यमातून घर शोधण्याचा प्रयत्न केला. पण ती जे सांगत होती तो एरिया भेटलाच नाही. शेवटी आम्ही मग तिला तसंच त्यांचं रेफरन्स लेटर घेऊन गेलो. तिथं तेजस सर होते PSI, तर त्यांची एक आम्हाला त्यावेळी खूप मदत झाली होती. आणि त्यांच्या मग रेफरन्सच्या याने आम्ही तिला नागपूरच्या एका संस्थेमध्ये तिचं रिहॅबिलिटेशन केलं. नंतर तिचा फॉलोअप वगैरे ज्यावेळेस मंथली आपण मेडिसिन पण देण्यासाठी कॉल करत असतो, ज्या संस्थेमध्ये लाभार्थी शिफ्ट केलेले आहेत तर त्यांच्याकडून फॉलोअप पण घेत असतो की आहे की नाही तिथं, किंवा काय त्याचं पुढचं पुनर्वसन कसं चालू आहे. तर ती नंतर म्हणजे तब्येत होती त्यापेक्षा सुधारली, खूप छान राहायची, त्यांचा रिव्ह्यू खूप छान ऐकू आला. आणि तिनं एक गोष्ट तिच्याकडून मी मात्र एक गोष्ट शिकले की आयुष्यात तुम्ही कितीही म्हणजे अडचणीत असू द्या, टेन्शनमध्ये असू द्या, तर ते गोष्ट विसरून तुमच्याकडं काय आहे, देवाने तुम्हाला काय दिलंय ना, इतरांपेक्षा तुम्ही किती चांगले आहात आणि तुम्ही आज काय भारी जगताय ना, ही गोष्ट खूप शिकायला भेटली त्या.
2: नक्कीच.
3: आणि ती एक जर्नी खूप छान राहिली माझी तिथे.
2: नक्कीच. आणि मग स्नेह बाल आधार या प्रकल्पाला सुरुवात झाली स्नेहालयाच्या, आणि या प्रकल्पामध्ये तू आलीस. वेगवेगळ्या प्रकल्पाशी जोडली गेली होती. स्नेहांकूर एक लहान मुलांचं दत्तक विधान केंद्र होतं. मानसग्राममध्ये मनोरुग्ण मानसिकरित्या ग्रस्त असणारे रुग्ण त्यांचं पुनर्वसन. जसं तू आत्ता काही इमोशनल स्टोरीज सांगितल्या की ज्या तुला बरंच काही देऊन गेल्या, उडान या प्रकल्पामध्ये सुद्धा होती. चाइल्डलाईन नंतर सुरू झालेला हा उडानचा प्रकल्प, ज्या प्रकल्पामध्ये बालविवाह थांबवण्याचं महत्वाचं काम आपल्या नगर जिल्ह्यामध्ये सुरू झालं आणि आजही नगर जिल्ह्यामध्ये बालविवाह होतात ही खूप खेदाची गोष्ट आहे. ग्रामीण भागामध्ये याचं प्रमाण जास्त आहे. तर उडानमधला या प्रकल्पामधला तुझा अनुभव कसा होता?
3: मी तिथे मानसग्रामला 8 ते 10 महिने काम केल्यानंतर मी उडानला प्रोजेक्ट चेंज केला होता. तर उडानला ज्यावेळी आम्ही स्टार्टिंगला सुरुवात केली त्यावेळी एक जॉईन केल्यानंतर एक 8 ते 10 दिवस फील्डवर असं आमचे व्हिजिट्स वगैरे असतात, तर ते व्हिजिटला वगैरे गेले मी प्रवीण सर प्रकल्प व्यवस्थापक जे आहेत त्यांचे सोबत आणि शाहिद सर यांच्यासोबत. आणि त्यावेळी आमच्याकडे एक केस आली होती, मुलीचं लग्न झालं होतं म्हणजे बालविवाह झाला, त्याने फसवलं होतं मुलाने. तर त्याने ह्याच्या आधी पण एक 2 मुलींना फसवलं होतं. आम्ही त्यावेळी पालक कन्व्हिन्स नव्हते होत, तर मुलीचे वडील दारू वगैरे प्यायचे. म्हणजे एक बालविवाह हा ज्यावेळी होतं एका मुलीचा, तर त्याला बळी पण कसे पडतात, शिकलेले पण बळी पडतात आणि अशिक्षित पण बळी पडतात. तर त्यावेळी त्या मुलीसाठी आम्ही तिच्या पालकांना पालकांची पण समुपदेशन केलं, मुलीचं पण समुपदेशन केलं. त्यांना जवळच्या पोलीस स्टेशनला घेऊन गेलो त्यांच्या आणि तिथं त्यावेळी FIR वगैरे केली. नंतर तिचं रिहॅबिटेशन, मुलगी शिकली, तिची 12वी पण झाली आणि आज ती खूप चांगल्या पद्धतीने एका कोर्सला ॲडमिशन घेतलेला आहे. अशा जसं जसं काम करत गेलो तसा तसा अनुभव येत गेला आणि वेगवेगळ्या प्रत्येक याच्यातून प्रत्येक केसमधून वेगवेगळ्या पार्श्वभूमीतून हाताळणं, ती केस हाताळणं, हस्तक्षेप करणं, त्यानंतर लिगली प्रोसेस झाल्या किंवा रिहॅबिटेशन समुपदेशन, ह्या प्रत्येक स्टेप करताना वेगवेगळे अनुभव येत गेले की ही अशी असू शकते, तर मग तिला आपण कशा पद्धतीनं. तर ह्या ज्यावेळी मी उडानला काम करायला सुरुवात केली तर त्यावेळी माझ्या जर्नीत सपोर्टिव्हली मला टीमचा खूप छान पद्धतीनं सपोर्ट राहिले. म्हणजे स्नेहालयाशी जुळल्या गेल्यापासून ही एक गोष्ट आहे की आपण ज्यावेळी काम करतो ॲज अ व्हॉलेंटियर असू द्या, तुम्ही एक स्टाफ म्हणून काम करा, पण बॅकअप लाईट जी आपली टीम आहे, बाकीचे टीम मेंबर झाले किंवा आपले वरिष्ठ, सगळ्यांचा सपोर्ट खूप छान होता आणि मिळत गेला. जसं जसं मी प्रकल्पांना वेगवेगळ्या प्रकल्पांशी काम केलं तर त्या प्रत्येक याच्यात हे होत गेलं आणि उडानला पण आमचं त्यावेळी जर्नीला ज्यावेळेस म्हणजे तिथं होते तर डायरेक्टर हनीफ सर, बागेश्री मॅडम, प्रवीण सर, शाहिद सर आणि ह्यांचे मला सपोर्ट खूप राहिलेला आहे. म्हणजे प्रत्येक याच्यावर की तू कर, आम्ही सपोर्टिव्हला आहोत. तर असा एक त्यावेळी उडानची जर्नी स्टार्ट झाली. त्यानंतर आम्ही एक केस आली होती, मुलगी जवळपास 3 महिने तिच्या मामानी लग्न लावून दिलं होतं आणि त्या लग्न लावल्यामुळे विषय असा झाला की ती मुलगी जवळपास अंधश्रद्धेच्या नावाखाली, मुलीचं त्यावेळी 15 वर्ष वय होतं, 3 महिने तिला घरातली जे सासरचं घर होतं तिचं, तर पैठणला घर होतं, आडगळीच्या खोलीत तिला लपून ठेवलेलं होतं. मुलगी 3 महिने सापडत नव्हती आणि त्यावेळी आम्ही सावईकल महिला समितीची 2 दिवसाची वर्कशॉप चालू होती. आम्ही 2 दिवस वर्कशॉप हे केली आणि दुसऱ्या दिवशी आय थिंक 15 फेब्रुवारी 2025 गोष्ट आहे, तर मी प्रवीण सर आणि दक्षता समितीच्या जयश्री घावटे मॅडम होत्या, आम्ही संभाजीनगरला गंगापूर तालुका जो आहे तिथं पोलीस स्टेशनला गेलो. त्यावेळी ती एक FIR केली. त्यावेळी फर्स्ट टाईम त्या FIR मध्ये 158 लोकांवर गुन्हा दाखल केला होता आणि तिथून मग ती एक जर्नी स्टार्ट झाली. तर त्याच्यानंतर म्हणजे जसं अवेअरनेस प्रोग्राम पण घ्यायचो, त्याचं कंडक्ट करणं झालं, येणाऱ्या ज्या बालविवाहाच्या केसेस होत्या त्या थांबवणं, त्यांना समितीसमोर प्रेझेंट करणं, प्रत्येक डिपार्टमेंटशी जुळत गेलो, जे रिलेटेड येतात त्यांच्याशी जुळत गेलो आणि त्यानंतर वेगवेगळ्या केसेसमध्ये पण हस्तक्षेप केला. म्हणजे बालविवाहाच्याच नाही तर अशा वेगवेगळ्या म्हणजे मुलींचे येणारं समुपदेशन. आणि ती जर्नी स्टार्ट असतानाच 1 मे 2025 रोजी पुन्हा मुक्तीवाहिनीची सुरुवात झाली, जे की संकटग्रस्त बालकांसाठी काम करतं. तर मुक्तीवाहिनीच्या जर्नीत तो एक फ्रेज माझ्यासाठी खूप छान होती की त्या फ्रेजमध्ये मला उडानला पण म्हणजे बालविवाह संदर्भात पण काम करता करता म्हणजे बालकांच्या ज्या वेगळ्या समस्या आहेत, म्हणजे जसं की बाल लैंगिक अत्याचाराशी, घरातून पळून जाणाऱ्या मुलींचं प्रमाण किंवा ट्रॅफिकिंगच्या याच्यात अशा वेगवेगळ्या केसेसमध्ये आम्ही काम करायला चालू केलं. मला आठवतं माझी एक पहिली केस होती मुक्तीवाहिनीची, तर त्या 7 वर्षाची मुलगी होती, पाथर्डीची केस होती. तर मला त्यावेळी अनुभव काहीच नव्हता. आदल्या दिवशी फक्त सरांनी फोन करून, शाही सरांनी फोन करून सांगितलं, गिरी सरांना त्या केस संदर्भात कॉल आला होता की अशा अशा मुलीला थोडासा म्हणजे तिच्यावर शिक्षकाने अत्याचार केलाय आणि तुमच्या टीमची मदत पाहिजे, कारण ते पालकांवर प्रेशर आणून गावकरी ती गोष्ट दाबण्याचा प्रयत्न करत होते. तर आम्हाला कळालं, आम्ही दुसऱ्या दिवशी आदल्या दिवशी संध्याकाळी कळालं 10 वाजता, आम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी इथून मी आणि शाहिद सर 7 वाजता गेलो. तर 9:30-10 वाजता पाथर्डीला पोचलो, पोलीस स्टेशनला गेलो. तर पोलीस पण थोडेसे घाबरत होते, कारण सपोर्टिव्हली गाव आणि शेवटी गावस्तरावर म्हटलं तर ज्यावेळी अशा पॉक्सोच्या केसेस असतात तर सिच्युएशन खूप वेगळी असते. ग्राउंड लेवलला आपल्या जिल्ह्यात सिच्युएशन खूप वेगळी आहे. आम्ही तिथून जवळपास 50 पत्रकार होते आणि बाकीचे गावकरी वगैरे. मुलाच्या घरी सिच्युएशन खूप वेगळी होती, तर जवळपास 500 ते 600 लोक ती गोष्ट बाहेर येऊ नये म्हणून तिथे होते. आम्ही पोलिसांसोबत गेलो, मुलीशी मी आणि तिथल्या ज्या पोलीस स्टेशनच्या लेडीज कॉन्स्टेबल होत्या त्या बोललो, पालकांशी शाहिद सर बोलले, आम्ही पालकांना त्यांनी कन्व्हिन्स केलं, मुलीशी बोललो, म्हणजे नेमकी बेसिक सिच्युएशन जी होती ती बघितली मुलीची. पण आम्ही पालकांना कन्व्हिन्स केलं आणि तात्काळ तिथून पोलीस स्टेशनला आलो. आम्हाला त्या दिवशी बाहेर पोलीस पत्रकार उभा, तिथं पत्रकारांचा खूप छान सपोर्ट भेटला आणि आपले जे कार्यकर्ते आहेत तिथले त्यांचा पण खूप छान सपोर्ट भेटला. तिथून आम्ही याला गेलो पोलीस स्टेशनला, FIR दाखल झाली. आम्हाला रात्री 12 वाजले होते FIR दाखल करायला, पण त्या ती माझ्यासाठी खूप म्हणजे माझ्या आयुष्याची वैयक्तिक आयुष्यात मी त्या केसमधून खूप काही शिकले आणि त्या मुलीला न्याय मिळून दिला. तिला त्यानंतर कंटिन्युअसली पाठपुरावा, त्यांचा फॉलोअप वगैरे, मग मेडिकलला स्पॉट तिचं 163 जबाब झाला. बाकीच्या गोष्टींसंदर्भात CWCच्या प्रोसेस वगैरे त्यांना सपोर्ट केला आणि आजच्या कंडिशनला त्या केसची एक चांगली गोष्ट आहे की त्याला जामीन, त्या जो आरोपी होता त्याला जामीन भेटलेला नाही आहे. आणि ज्यावेळी नंतर त्याच्याविषयी पण खूप वेगवेगळ्या गोष्टी पण ऐकायला आल्या, त्याला जामीन भेटलेला नाही. मुलगी आज खूप चांगल्या पद्धतीने शिक्षण घेते, तिला मी मनोधैर्य योजनेचा पण लाभ मिळवून दिलेला आहे. तर ती एक जर्नी खूप छान राहिली.
4: नक्कीच नक्कीच.
3: आणि तसेच आम्ही टीम सोबत मिळून मुक्तीवाहिनी अंतर्गतच राहुरीला पण एक केस हँडल केली होती. तर त्या केसमध्ये आम्हाला जवळपास 4 बहिणी होत्या. तर ती एक माझ्या आयुष्यातली सगळ्यात चॅलेंजिंग गोष्ट पडली की त्या केसमध्ये मोठ्या 4 बहिणीला त्यांच्या आईवडिलांनी दोघांच्या वादामुळे वडिलांनी त्यांच्या ओळखीच्या एका म्हणजे जवळचे नातेवाईक म्हणून त्यांनी सांगितलं असं, जवळपास मुलींना 4 वर्ष तिथे डांबून ठेवलं होतं घरातलं सगळं काम करून घेणं. जवळपास 20 ते 25 गाया होत्या, मुली अक्षरशः शिक्षण नव्हतं, सगळ्या गोष्टी वारंवार त्यांच्यावर अत्याचार ह्या सगळ्या गोष्टी व्हायच्या. तर ह्या अशा गोष्टीतून तिच्या मोठ्या बहीण आमच्यापर्यंत आली. आम्ही रात्री त्या दिवशी सकाळी मी 10 वाजता ऑफिसला आले होते, संध्याकाळी 6 ठरलं की FIR करायला जायचं. त्यावेळी मी होते माझ्यासोबत, आमचे त्यावेळी सोशल वर्कर होते प्रवीण रंदले, आम्ही दोघं गेलो मुलगी आणि त्यांच्यासोबत त्यांचे नातेवाईक होते. आणि त्या दिवशी आम्ही 5:00 FIR दाखल केली. तर त्यावेळेस खूप चॅलेंजिंग, मुली तयार होत नव्हत्या, त्यांचे आपसी मतभेद, मग ज्यावेळी सगळ्या गोष्टी पोलिसांना ह्याच गोष्टीचा तिथं आम्हाला त्या केसमध्ये खरं ते तर PI होते संजय ठेंगे सर, त्यांनी खूप सपोर्ट केला. त्यावेळी त्यांनी आम्ही फक्त सांगितलं सिच्युएशन हातात आणि परत तिथं त्या एरियाचे ज्या एरियात ही घटना घडली तर त्या एरियाचे PSI होते राजू जाधव सर, त्यांचे टीम मेंबर लिपणे सर होते पोलीस कॉन्स्टेबल आणि बाकीची टीम, त्यांनी खूप सपोर्ट केला आम्हाला म्हणजे प्रत्येक गोष्ट हे करण्यात म्हणा वगैरे. तर त्यावेळी आम्ही पूर्ण टीम म्हणजे इथून मला तिथं फील्डवर मी आणि प्रवीण सर असे दोघं होतो आणि इथून शाहिद सर आणि प्रवीण सर कंटिन्युअसली फोनवर म्हणजे कुठपर्यंत आला, काय प्रोसेस झाली आहे, काय नाही, म्हणजे इथून गाईडलाईन चालू होती. म्हणजे एक हा एक सपोर्टिव्हली खूप चांगला पॉईंट होता आणि त्यांच्यासोबत भाग्यश्री मॅम आणि हानिप सर. म्हणजे कंटिन्युअसली माझ्या बॅकअपला हे चालू होतं की काही अडचण आली जिथं लिगली काही अडचण आहे तिथं भाग्यश्री मॅम म्हणजे त्या ॲडव्होकेट आहेत तर मग त्या हे करायच्या. आणि बाकीच्या टीमला केस इंटरव्हेन्शनला जर कुठं काही अडचण येतील तर तिथं हानिप सर होते, प्रवीण सर, शाहिद सर. ती हानी ज्यावेळी मी आम्ही 5:30 नगरमध्ये आलो तर त्यावेळी सगळे निवांत झोपले. मग त्यावेळी दुसऱ्या दिवशी परत मुलींचे मेडिकल झाले, स्पॉट पंचनामा, त्यांचा 183 जबाब. आणि त्या केसमधून खूप काही उलगडलं अक्षरशः. त्या एका म्हणजे पैशाच्या हवस इतकी वाईट असते माणसाला की त्या जो आरोपी होता मीन त्याने त्याच्या बहिणीच्या त्याच्या बायकोच्या भावाला सुद्धा मारून टाकलं. म्हणजे हे पण खूप केसेस म्हणजे एकासोबत बरेचसे गुन्हे बाहेर आले. तर ती एक लाईफ चेंजिंगची गोष्ट होती की एवढी मोठी केस हाताळण्याचा चान्स म्हणजे एक वरिष्ठाने दिला. तर मग त्यानंतर अशा त्यावेळी आम्ही बाल म्हणजे उडान अंतर्गत बालविवाहावर काम करताना मी जवळपास 50-60 केसेस हाताळल्या असतील वर्षभरात बालविवाहाच्या, ज्याच्यावर काहींच्या ह्याच्यावर FIR पण दाखल केल्या तक्रार, आणि काहींच्या ह्याच्यावर म्हणजे समुपदेशन, रिहॅबिटेशन. त्या मुली आज पण कॉन्टॅक्टमध्ये आहेत आणि खूप छान आहे की काही मुली आज स्वतःच्या पायावर उभ्या आहेत, म्हणजे शिक्षण घेत आहेत, काही शिक्षणाच्या फ्रेजमध्ये आहेत किंवा व्होकेशनल ट्रेनिंग्स वगैरे घेत आहेत. आणि मुक्तीवाहिनी अंतर्गत जवळपास 25 केसेस हाताळल्या म्हणजे ज्या बाललैंगिक अत्याचाराशी आहे की ज्यामुळं आम्हाला खूप काही शिकायला भेटलं. आणि प्रत्येक फेज मग पिटा, पॉक्सो ह्याशा वेगवेगळ्या हे करत डिसेंबर 2025 पर्यंत उडान आणि मुक्तीवाहिनी अंतर्गत काम केलं. आणि त्यावेळी 1 जानेवारी 2026 स्नेह बाल आधार प्रकल्प जो की पॉक्सो रिगार्डिंग चालू झाला तर तिथं माझी आणि शाहिद सरांची हानिप सरांनी निवड केली ॲज अ सपोर्ट पर्सन म्हणून. तर त्यावेळी तिथून जर्नी स्टार्ट झाली.
4: नक्कीच स्नेह बाल आधारमध्ये सपोर्ट पर्सन म्हणून तुझी जर्नी सुरू झाली आणि विशेष करून बालकांचं लैंगिक अत्याचारापासून संरक्षण करण्यासाठी, त्यांना न्याय देण्यासाठी आणि पुन्हा एकदा त्यांचं पुनर्वसन करण्यासाठीचा हा एक खूप महत्वाचा प्रकल्प सुरू झाला. आणि या प्रकल्पामधली तुझी पहिली केस कुठली होती तुला आजही आठवते का?
3: त्यावेळी माझी ऍक्च्युली ऑलरेडी 6 महिने मुक्तीवाहिनीला काम केलं होतं. म्हणजे 1 वर्ष 2025 ज्यावेळी उडान आणि मुक्तीवाहिनी अंतर्गत बऱ्याचशा बालविवाह प्लस बाललैंगिक अत्याचाराशी पीडित आणि मुक्तीवाहिनीत बाललैंगिक अत्याचाराशी पीडित अशा जवळपास 40 केस हाताळल्या असतील त्यावेळी. ज्यात की म्हणजे डायरेक्ट इनडायरेक्टली हस्तक्षेप करण्यात गेला युजली त्या गोष्टींचा अनुभव वगैरे. तर त्याच्यावर माझी पहिली केस होती जी की मुलगी 15 वर्षाची होती, ती गर्भवती होती. तर तिचं रिहॅबिटेशन म्हणजे एक काम केलं पण त्यानंतर आमच्याकडं एक कर्जत तालुक्यातली केस आली होती. 13 वर्षाची मुलगी होती. तर तिथले डॉक्टर म्हणजे आपण काय करत असतो की स्नेह आपले जे स्नेहांकुर दत्तक विधान केंद्र आहे उडान अंतर्गत आणि स्नेहबालादानंतर वेगवेगळे आउटरीच वगैरे जे करतो तर म्हणजे लोकांना माहिती व्हावी की जर अशा काही पॉक्सोच्या वगैरे केसेस जर आल्या तर आपण कशा पद्धतीने हाताळा किंवा कुणाला माहिती द्यावी. तर कर्जत तालुक्यातले एक डॉक्टर होते, त्यांच्याकडे 13 वर्षाची मुलगी आली होती जी की 5 महिन्याची गर्भवती होती. तर त्यावेळी सिच्युएशन अशी होती की त्यांनी त्यावेळी आमचे आपल्या स्नेह बाल आधार प्रकल्पाचे प्रकल्प व्यवस्थापक जे आहे संतोष सर, संतोष धर्माधिकारी, तर त्यांच्याशी समन्वय साधला. मग संतोष सरांनी त्यांच्याशी पालकांचा कॉन्टॅक्ट नंबर वगैरे घेतला आणि त्यांच्याशी कॉर्डिनेशन केलं. तर आम्ही 26 जानेवारी 2026 रोजी त्या मुलीला घेऊन पालक इथं आले संध्याकाळी. आम्ही त्यांना बसवलं त्यावेळी मी, शाहिद सर आणि संतोष सर आम्ही त्यांना ऑफिसला बोलावलं, बसवलं, त्यांना पूर्ण आधी प्रकल्पाची माहिती दिली, त्यांच्याकडून सर्व गोष्टी आधी फ्रेश जाणून घेतली की केस काय आहे नेमकी काय नाही. त्यावेळी म्हणजे एक थोडीशी ऐकून धक्का बसला की मोठ्या त्या मुलीच्या जी प्रभावित बालिका होती तिच्या दाजीने म्हणजे मोठ्या बहिणीच्या नवऱ्याने तिच्यावर अत्याचार केला होता आणि ह्या गोष्टीला ती बळी पडली आणि तिनं ही गोष्ट सांगितली नाही. नकळत वयात तिच्यावर झालेली गोष्ट तिला त्याने धमकी दिल्यामुळे तिला सांगता आली नाही. तर मग त्यावेळी सिच्युएशन ती असल्यामुळे आम्ही त्यांना पूर्ण माहिती घेतली, मुलीशी मी बोलले, त्याच्याकडून पूर्ण माहिती वगैरे घेतली, पालकांना सगळ्या गोष्टींची माहिती दिली. त्यावेळी मुलीच्या आई वडील, तिची मोठी बहीण आणि मुलगी होती. आम्ही त्यांना पूर्ण प्रोसेस समजावून सांगितली की कशा पद्धतीनं आम्ही काम करतो, प्रकल्पाचं मोटिव काय, आम्ही तुम्हाला काय काय सेवा सुविधा म्हणजे मदत काय काय मिळवून देऊ शकतो. आणि त्यानंतर ते मग उशीर झाल्यामुळे ते आपल्या इथं स्नेहालयमध्येच राहिले होते. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 27 तारखेला मी, संतोष सर आणि मुलीचे पालक अशा आम्ही त्या पोलीस स्टेशनला गेलो कर्जत तालुक्यातल्या. आणि तिथं पी आय सरांशी भेटलो. तर तिथं सोपान शिरसाट सर म्हणा पी आय, तर त्यांच्याशी भेटलो, त्यांना पूर्ण सिच्युएशन सांगितली. त्या दिवशी आम्ही मुलीचं एफ आय आर दाखल केली, ती पूर्ण एफ आय आरची प्रोसेस, त्यानंतर तिचं मेडिकल, उर्वरित मेडिकल जवळच्या आपण तालुक्याच्या जे हॉस्पिटल असतं ते तिथंच करून घेत असतो. जे काही नंतर रेफरन्स वगैरे असतील तर ते सिव्हिल हॉस्पिटल असतं. त्या दिवशी तिची केस एफ आय आर केली, दुसऱ्या दिवशी तिचं मेडिकल झालं, मग स्पॉट पंचनामा वगैरे करण्यात आला, तिचा 183 जबाब झाला आणि तिचा गर्भ म्हणजे गर्भपात करू शकत होतो अशा कंडिशनमध्ये असल्यामुळे मग पोलिसांनी त्यांची प्रोसेस केली, CWC त्यांची प्रोसेस केली आणि मुलीची गर्भपात वगैरे झाला त्यानंतर हे. आणि नंतर ज्यावेळी मुलगी CWC माध्यमातून घरी गेली तर त्यावेळी त्या केसमध्ये ॲज अ सपोर्ट पर्सन म्हणून माझी नेमणूक झाली. आम्ही समितीला ज्यावेळी आपण पूर्ण आधी प्रोसेसला पण हेल्प करतो आणि नंतरच्या ह्याच्यात म्हणजे काही केसेस येण्याचं प्रमाण असं आहे की पूर्ण प्रोसेस म्हणजे एफ आय आर पासून ते सुरुवात आपण करतो म्हणजे पूर्ण हेल्प करतो आणि काही डायरेक्ट CWC मार्फत ऑर्डर येतात. तर त्यावेळी ते एक हे झालं. आणि त्यानंतर मुलीची बहीण म्हणजे तिच्या सासरकडचे, तिच्यावर मोठी बहीण जी होती तर तिच्यावर थोडंसं प्रेशराइज वगैरे आणत सुटले केस माघारी घ्यायला किंवा त्याला जामीन भेटावा. तर तिथून माझ्यासाठी खूप म्हणजे एक जर्नी स्टार्ट झाली ॲज अ सपोर्ट पर्सन काम करण्याची. तोपर्यंत माहिती होतं, उर्वरित कामाचा अनुभव आणि बाकी टीमचा पूर्णतः सपोर्ट. तर ह्या जर्नी दरम्यान मग आम्ही ज्या ॲडव्होकेट आहेत पूर्ण टीमना बसून आधी डिस्कस केलं फ्रेज काय आहे, आपण आत्तापर्यंत काय काय कामं केले कशा पद्धतीने, आणि त्यानंतर आम्ही मुलीच्या म्हणजे त्या आरोपीला जामीन भेटू नये यासाठी कशा म्हणजे त्या मुलीच्या बहिणीनं तिच्यावर प्रेशर आणलं होतं आणि पूर्णतः की मला माझ्या बहिणीसाठी त्याला जामीन द्यायचं म्हणजे तिला कळत नव्हतं की कशा पद्धतीनं हे करावं. आम्ही मुलीला संस्थेत दाखल करण्यासाठी पण कोर्टात अपील केली, नंतर CWC कळवलं, पण ते प्रेझेंट पालक म्हणे आम्हाला नाही हे करायचं. मग आम्ही फोर्सफुली नाही केलं. मग आम्ही त्यात म्हणजे आरोपीला जामीन भेटू नये यासाठी ज्या कोर्टात केस चालू होती तर तिथं आम्ही ॲज अ सपोर्ट पर्सन म्हणून पण अपील केलं. आणि देन त्यानंतर त्यांनी परत तिथं जामीन त्याचा नाकारला. तर त्यावेळी आम्ही दर 8 दिवस, आठवड्यातून कम्प्लीट 1 महिना आमची त्या कोर्टाला दर 2 दिवस झाले का व्हिजिट असायची. मग त्यावेळी पूर्ण टीमचा अनुभव आणि सपोर्टिव्हली एक टीम वर्कमुळे खूप छान झालं. आम्हाला तिथे जे वकील होते सरकारी, केदारे सर म्हणून होते, जाधव मॅडम म्हणून होते, त्यांचा सरकारी वकिलांचा पण खूप सपोर्ट भेटला. आणि आमच्या म्हणजे प्रोजेक्टच्या ज्या आपल्या ॲडव्होकेट आहेत बागेश्री बर्वे मॅडम, त्यांचा हानिफ सर, संतोष सर आणि शाहिद सर म्हणजे यांनी गाईडलाईन करत गेले की प्रत्येक फेज म्हणजे ज्याचा त्याचा अनुभव आणि फ्रेज कशी येते या संदर्भात गाईडलाईन करत गेले. आपण तिथं हे केलं त्याची जिल्हा लेवलला ज्या कोर्ट आहे तर तिथं जामीन नाकारला गेला. त्याने त्यानंतर हायकोर्टात केला. तर हायकोर्टात त्यावेळी मुलीचे वकील चेंज करण्यात गेले. तर आम्ही त्यावेळी ॲज अ सपोर्ट पर्सन म्हणून तिथं हायकोर्टाशी बागेश्री बडवे मॅडम ज्या आहेत तर त्यांनी कॉर्डिनेट केलं तिथल्या सरकारी वकिलांशी आणि श्यामा सावसर यांनी दोघांनी कॉर्डिनेट केलं. आणि ॲज अ थर्ड पार्टी म्हणजे थर्ड पर्सन म्हणून आपण कोर्टात ॲज अ सपोर्ट पर्सन आरोपीला जामीन का मिळू नये तर यासाठी अपील केलं. नाव ती केस चालू आहे आता आणि एक अनुभव येत गेला की ती एक फ्रेज होती की मुलगी होती 13 वर्षाची ज्याने अत्याचार केला जो जरी नात्याने तिचा दाजी म्हणजे मोठ्या बहिणीचा नवरा लागत असेल तरी नातेवाईक आहे किंवा काही असू द्या पण जे कायद्याच्या दृष्टिकोनाने चुकीचं आहे तर ते चुकीच्याच ह्याने त्या मुलीला जरी समज नसली तरी आपण काम करू शकतो. तर ॲज अ सपोर्ट पर्सन आपण आपल्या स्नेहबाल आधार प्रकल्पामार्फत तर त्यांना मदत केली. मुलीचं शिक्षण वगैरे पण व्यवस्थित चालू आहे आणि ती माझी ह्या मागच्या 6 महिन्यातली खूप हार्डवर्किंग केस राहिली. मी त्यात खूप म्हणजे एक हे केलं वेगवेगळ्या अनुभव फ्रेजला घेत गेलं आणि नाव ती केस चांगल्या पद्धतीने त्याच्यावर काम चालू आहे.
4: नक्कीच. या सगळ्या प्रवासामध्ये अनेक घटना तुझ्या समोर येत आहेत, अनेक केसेस समोर येत आहेत, त्यावर सोल्युशन काढणं, मार्ग काढणं आणि पाठपुरावा करणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. गेल्या काही महिन्यांपूर्वी नसरापूरची सुद्धा एक घटना घडली होती आणि सुदैवानं लवकर त्या केसचा निकाल लागलाय, त्या व्यक्तीला फाशीसुद्धा झाली आहे. अशा घटना होऊ नयेत यासाठी एक नागरिक म्हणून प्रत्येक माणसाची जबाबदारी आहे. केवळ संस्थेची, प्रकल्पाची किंवा जी काही पीडित व्यक्ती आहे तिच्या कुटुंबाचीच नाही तर संपूर्ण समाज यासाठी एकवटायला हवा, संपूर्ण समाजाने आवाज उठवायला हवा असं तुला वाटतं का?
3: हो, कारण ज्यावेळी आता तुम्ही ज्या पद्धतीने म्हटलं नरसरापूरची घटना तर ती मुलगी 3 वर्षाची होती. तर आम्ही मागच्या 6 महिन्यापासून जसं स्नेहबाल आधारची स्थापना झालेली आहे तेव्हापासून मागच्या 6 महिन्यात बऱ्याचशा केसेसवर काम केलं. जवळपास 16 ते 17 केसेसवर आपण आतापर्यंत काम करत आहोत. तर ह्या फ्रेजमध्ये वेगवेगळ्या वयोगटातल्या मुलींवर वेगवेगळ्या पद्धतीने म्हणजे प्रत्येक केसची पार्श्वभूमी वेगळी असते त्याच्यावर काम चालू आहे. तर 5 वर्षाच्या मुलीपासून आपल्याकडं केसेस आहेत. तर त्या ह्या एक पॉइंटवर मी फक्त एवढंच सांगणं प्रेझेंट कर म्हणजे सांगणं आवडेल की लोकांची मुलगी ज्यावेळी तुमच्या ज्यावेळी एक सामान्य नागरिक म्हणून आपण एक माणूस म्हणून सामान्य नागरिक म्हणून ज्यावेळी ऐकतो की अशा अशा मुलीवर म्हणजे अत्याचार झाला, तिचं हे झालं, आपण आपल्या मुलांना जपू. पण तुम्ही जरी शेजारच्यांच्या मुलीवर झालं असेल ती पहिला समाजाचा एक पॉइंट ऑफ व्ह्यू आहे की ती मुलगी पण तशीच असेल. किंवा साधारणतः चुकी ही स्त्रियांचीच म्हणजे मुलींचीच दाखवली जाते, मुलींचं पळून जाण्याचं प्रमाण वाढलं, पण याला पण वेगवेगळे कारणीभूत आहेत. तर याच्यासाठी आपण जशी एका मुलाने मला बहीण आहे तसे ती पण कुणाची तरी बहीण आहे. प्रत्येकाने आपल्या मर्यादा आणि आपला जर एक पाहण्याचा दृष्टिकोन बदलला, प्रत्येक मुलगी असू द्या स्त्री असू द्या आपली जबाबदारी म्हणून जर त्यांना रिस्पेक्ट दिली जिथं गरज असेल, समोरच्याला वाटते की नाही ह्या मुलीला महिलेला मदतीची गरज आहे, तुम्ही त्या ठिकाणी हे करा. तिथं काहीतरी वेगळ्या याच्या जर त्या सिच्युएशनचा फायदा उचलला जातो आहे तर ही गोष्ट चुकीची आहे. कारण ज्यावेळी त्या मुली त्या फ्रेजमधून जातात तो प्रकार कोणताही असू द्या, केसची पार्श्वभूमी काहीही असू द्यात, पण ती मुलगी ज्यावेळी त्या फ्रेजमधून त्या बळीला म्हणजे त्या बळी पडलेल्या याच्यातून फ्रेजमधून जाते तर ती मुलगी ती सिच्युएशन खूप क्रिटिकल असते. ज्यावेळी एक स्त्री म्हणून मी त्या विषयावर त्या मुलीशी ज्यावेळेस बोलते काम करते तर मला आधी तिला समजून घेण्यासाठी स्वतःला त्या ठिकाणी ठेवून बघावं लागतं की काय असते. मग त्यावेळी ती सिच्युएशन बघितली ते ह्या गोष्टींचा विचार करून अंगावर काटा पण येतो. तर प्रत्येकाने आपले विचार जर बदलले आणि एक सक्षम नागरिकच्या नात्याने प्रत्येक महिलेला रिस्पेक्ट, मुलींना रिस्पेक्ट, तर ह्या गोष्टी थांबण्यात तसेच आपण याच्यावर कशा पद्धतीने जर एखादी घटना समोर येते तर आपण काय करू शकतो, कुणाची मदत घेऊ शकतो, ह्या सगळ्या गोष्टींची जर म्हणजे थोडीशी माहिती घेतली किंवा यांच्यात जर आपण पण समाजाचं एक देणं आहे या दृष्टिकोनाने जर काम केलं तर कुठंतरी ह्या घटना थांबू शकतात. कारण ज्यावेळी एखादी घटना समोर येते तर त्यावेळी दोन दिवस मोर्चे निघतात किंवा एखादे या सगळ्या गोष्टी लावून धरतात. पण त्यानंतर कारण एफ आय आर दाखल करणं सोपं आहे, ज्यावेळी त्यानंतर कोर्टाचे हिअरिंग्स निकाल लागेपर्यंत तो जो एक संयम असतो ना तो राखणं खूप खूप महत्वाचं आहे.
4: नक्कीच. आज तू स्नेहालयाच्याच रेडिओ नगर या माध्यमात आली आहेस आणि हे माध्यम असं आहे की लोकांपर्यंत पोहोचण्याचं माध्यम आहे. या माध्यमातून आज अनेक नगरकर तुला ऐकतात, अनेक श्रोते ऐकतात, तर काय सांगशील या माध्यमातून?
3: या माध्यमातून मी एक गोष्ट सांगणं हे करेल की आपण जे काही आज दैनंदिन वागतो आहोत किंवा ज्या गोष्टी ऐकतो आहोत की एखाद्या मुलीसोबत अशा प्रकारच्या घटना होत आहेत किंवा काही या, तर त्यावेळी काम करताना म्हणा कुठं एक विचारसरणी बदलण्याची गरज आहे. प्रत्येकाने आपण पण एक समाजाचं देणं आहो यात जबाबदारीचे ह्याच्यावर पण हे करणं गरजेचं आहे. आणि प्रत्येक मुलीला आपली बहीण आई म्हणून एक रिस्पेक्टफुली हे करणं पण गरजेचं पडेल. आणि शक्यतो जितकं कमी होईल मुलींना प्रोत्साहन जर दिलं तर ह्या घटना थांबण्याची शक्यता आहे.
4: नक्कीच. आज तू स्नेहालयाच्या रेडिओ नगर या माध्यमात आली आणि या माध्यमातून खूप महत्वाच्या केसेस, जो अनुभव तुझ्या गाठीशी आलेला आहे आणि समाजामध्ये सध्या घडतं काय आहे हे मोकळेपणानं नेमकेपणानं बोललीस, त्याबद्दल तुझे खूप मनापासून आभार. आणि नक्कीच या माध्यमातून अनेक नगरपर्यंत तुझा मेसेज, तुझं आवाहन हे पोहोचलं असेल. आज तू वेळात वेळ काढून स्टुडिओमध्ये आलीस आणि इतक्या महत्वाच्या कामामध्ये तू तुझं योगदान देते आहेस, त्यामुळे तुला रेडिओ नगरकडून पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.
3: थँक्यू. आणि मी एकच सांगणं हे करेल की जर अशा काही केसेस होत आहेत तर तुम्ही तुमच्या पोलीस जवळच्या पोलीस स्टेशन म्हणा किंवा ज्या अशा संस्था काम करत आहेत, तर यासाठी आपल्या स्नेह बाल आधार पण काम करतो, तर त्यासाठी आपला हेल्पलाईन नंबर आहे 90110264 95 आणि 90110175. हे दोन हेल्पलाईन नंबर आहे. जर अशा कधी काही केसेस आल्या तर तुम्ही नक्की कळवावं. आपण त्या मुलींना न्याय मिळवून देण्यापासून किंवा पूर्ण या गोष्टींना मदत करू. थँक्यू सो मच.
4: श्रोते हो, आजच्या नगर डायरी या कार्यक्रमामध्ये आपल्या सोबत होती स्नेहालयाची कार्यकर्ती पूजा दहातोंडे. स्नेह बाल आधार केंद्र या केंद्रामध्ये येणाऱ्या प्रत्येक केसेस आणि त्याचबरोबर या केस सोडवत असताना स्नेहालयाचा हस्तक्षेप, स्नेहालयाची झालेली मदत, हा संपूर्ण प्रवास आज तुम्ही नगर डायरी या कार्यक्रमामध्ये ऐकला. श्रोते हो, पुन्हा भेटूयात उद्या याच वेळी याच ठिकाणी. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

बाल विवाह म्हणजे बालपणाचा अंत, शिक्षण, आरोग्य आणि संरक्षणाचा हक्क हिरावलं जाणं. त्याचे परिणाम फक्त त्या मुलीवर नाही तर तिच्या कुटुंबावर आणि समाजावरही पडतात. पण स्नेहालयाचा उडान प्रकल्प हरवलेल्या, तस्करीत सापडलेल्या आणि बालविवाहाच्या छायेत अडकलेल्या मुलांना सुरक्षित आश्रय, शिक्षण आणि आत्मसन्मानाची नवी दिशा देतो. उडान, जिथे प्रत्येक मुलाला मिळतात स्वतःचे पंख आणि नव्या भविष्याकडे उडण्याची हिम्मत. मदतीसाठी किंवा माहितीसाठी संपर्क करा आमच्या 1098 ह्या हेल्पलाईनवर.

इतिहासाच्या कुशीत वाढलेलं शहर, संस्कृतीचा सुगंध दरवळे दरदर, प्रगतीच्या वाटेवर निर्धार ठाम, माझं अहिल्यानगर माझा अभिमान, हे घोषवाक्य लिहिलं आहे शंकर पवार यांनी. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

रेडिओ नगर 90.4 एफएम वर सकाळी अवतीभोवती या सदरामध्ये रोज एक विनोद ऐकवला जातो. तुम्हाला आवडलेले दर्जेदार विनोद आमच्याकडे 90111 23 90 किंवा 98 81 33 77 75 किंवा 91 56 61 05 14 या मोबाईल क्रमांकावर पाठवा. तुमच्या आवाजात आणि तुमच्या नावासोबत तुम्ही हे विनोद जगभरातील लाखो श्रोतांपर्यंत पोहोचवू शकता. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 एफएम, आवाज तुमचा.

0: گستاخی ما گستاخی ما.
1: रेडिओ नगर 90.4 FM वर सकाळी अवतीभोवती या सदरामध्ये रोज एक विनोद ऐकवला जातो. तुम्हाला आवडलेले दर्जेदार विनोद आमच्याकडे 90 11 23 90 किंवा 98 81 33 77 75 किंवा 91 56 61 05 14 या मोबाईल क्रमांकावर पाठवा. तुमच्या आवाजात आणि तुमच्या नावासोबत तुम्ही हे विनोद जगभरातील लाखो श्रोतांपर्यंत पोहोचवू शकता. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज.

स्नेहालय संचलित सक्षमा प्रकल्प म्हणजे शिक्षण, रोजगार आणि आत्मसन्मानाचा सुंदर संगम. आणि बेडसाइड असिस्टंट नर्सिंग कोर्सेस द्वारे 18 ते 45 वयोगटातील युवक आणि युवतींना दिलं जातं मोफत प्रशिक्षण, निवास आणि रोजगाराची हमी फक्त 90 दिवसात. 8वी पास असलेले उमेदवार स्नेहालय आणि केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर रुग्णालयाच्या सहकार्यानं आरोग्य सेवेतील कुशल सहाय्यक बनतात. कारण स्नेहालय मानतो सक्षम बनणं म्हणजे स्वतःचं आणि समाजाचं भविष्य घडवणं. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 95 11 89 67 75.

नमस्कार, मी स्क्वाड्रन लीडर विद्यासागर कोडे, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी अहमदनगर, आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

पाण्याचा प्रत्येक थेंब मोलाचा, जणू अंश सोन्याचा, पाणी वाचवा पाण्याचा पुनर्वापर करा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

रसिक हो, रेडिओ नगर 90.4 FM तुमच्यासाठी घेऊन आले आहे संगीत आणि मानसिक आरोग्याची सांगड घालणारी विशेष मालिका स्वर संजीवनी। गायक आणि सादरकर्ते सुहास जोशी। मधुमेह, पित्त अशा अनेक विकारांवर लाभदायक तसेच दैनंदिन काळजी आणि ताणतणाव कमी होण्यासाठी या स्वर संजीवनीचा नक्की उपयोग होईल। ऐकायला विसरू नका स्वर संजीवनी, सोमवारी रात्री 9 वाजता आणि पुन्हा प्रसारण गुरुवारी रात्री 10 वाजता फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर।

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा.
1: श्रोते हो नमस्कार, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा. लोकशाहीचा चौथा स्तंभ या नव्या मालिकेत मी आरजे कोमल तुम्हा सर्वांचं स्वागत करते. मंडई, राजकारण, समाजकारण, इतिहास, संस्कृती, क्रीडा, गुन्हेगारी आणि उद्योग या सर्व घडामोडींचे पत्रकार हे साक्षीदार असतात आणि हे पत्रकार अनेक अनुभव सोबत घेऊन समाजात वावरत असतात. त्यांचे हे सगळे अनुभव आपण ऐकणार आहोत लोकशाहीचा चौथा स्तंभ या मालिकेत. त्यांच्याशी संवाद साधणार आहेत ज्येष्ठ पत्रकार अजय धुपावकर. तर या मालिकेची संकल्पना आहे ज्येष्ठ पत्रकार आणि इतिहास अभ्यासक स्वर्गीय भूषण देशमुख यांची. मंडई, लोकशाहीचा चौथा स्तंभ या मालिकेचा आज पहिला भाग. तर आज ऐकूयात आपल्याच अहिल्यानगरचे ज्येष्ठ पत्रकार श्रीराम जोशी यांची मुलाखत. त्यांच्याशी संवाद साधणार आहेत ज्येष्ठ पत्रकार अजय धोपावकर.
2: रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा. आज आपल्या समवेत एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व आलेलं आहे. ज्येष्ठ पत्रकार श्रीराम जोशी आपल्या समवेत आहेत, ज्यांनी सार्वमत, त्याचबरोबर केसरी, सकाळ, लोकमंथन आणि नगर टाइम्स या वृत्तपत्रात त्यांनी पत्रकारिता केली आहे. जवळजवळ तब्बल 43 वर्ष त्यांनी पत्रकारीची तपश्चर्या केलेली आहे. तर त्याचप्रमाणे ते अहमदनगर प्रेस क्लबचे अध्यक्ष बनूनही त्यांनी कार्यकिर्द गाजवलेली आहे. असे श्रीराम जोशी आपल्या समवेत आहेत. सर, तुमचं मी सुरुवातीला रेडिओ नगरमध्ये स्वागत करतो.
3: नमस्कार.
2: सर, मला तुमचं बालपण, शिक्षण आणि तुम्ही पत्रकारितेकडे कसे वळालात याविषयी अगोदर सांगा श्रोत्यांना.
3: नमस्कार, मी श्रीराम गजानन जोशी. येथील 65 वर्ष जे वर्षापूर्वी जे स्थापन झालेलं दैनिक आहे नगर टाइम्स, तिथे मी संपादक म्हणून सध्या कार्यरत आहे.
2: बरोबर.
3: माझ्या पत्रकारितेची सुरुवात तशी 1984 पासून झाली. म्हणजे ती पत्रकारितेची प्रारंभ होता तो. 84 12 असताना एक विषय राहिला माझा, म्हणजे बहुतांश लोकांचा राहतो तसा इंग्रजी विषय माझा पण राहिला.
2: आर्ट्स मध्ये असताना काय शिक्षण काय?
3: कॉमर्स मध्ये झाले.
2: कॉमर्स मध्ये होतं का?
3: कॉमर्सला 12 असताना इंग्रजी विषय राहिला आणि मार्च मध्ये झाल्यामुळे नंतर मग ऑक्टोबर मध्ये मी सुटलो. परंतु मग तो वर्ष वाया गेलं पूर्ण. ते तर श्रीरामपूरला मी राहायचो. श्रीरामपूरच्या सी डी जैन कॉलेजमध्ये होतो. तर श्रीरामपूरला मी जिथे राहत होतो तिथं एक पी एम सावले नावाचे एक व्यक्ती राहायचे. तिथं ते पोस्टल सर्व्हिसला होते आणि ते पार्ट टाइम सार्वत मध्ये प्रूफ रीडर म्हणून काम करायचे. तर मला ते बोलले की राम काय करतोस घरी, आता सुट्टी दे, तुला आता वर्ष वाया गेलं जायचं, चल सार्वतला. म्हणून मग मी त्यांच्या बरोबर सार्वतला जायचो प्रूफ रीडिंग करायला लागलो सार्वतला गेल्यानंतर. आणि मग सार्वतला गेल्यानंतर प्रूफ रीडिंग करता करता थोडी लिखाणाची आवड होती. म्हणजे कॉलेजमध्ये असताना कॉलेजच्या वार्षिक अंकामध्ये एक दोन लेख लिहिले होते. मला त्याच्यात दुसरं बक्षीसही मिळालं होतं. पण ते तात्कालिक होतं, म्हणजे त्याला काही जास्त ते पुढे वाढलं नाही. परंतु सार्वमतला आल्यानंतर मग ते पीटीआयच्या बातम्या वगैरे असायच्या. त्या म्हणजे अजूनही करतात. आता क्रिकेटचे सामने जे आहेत, इंग्लंड मधला जो क्रिकेट सामना असतो तो दुपारी 3:30 सुरू होतो. म्हणजे आपल्याकडे जो सकाळी 9:30 कसोटी सामना सुरू होतो तो इंग्लंडमध्ये 3:30 सुरू होतो आणि संध्याकाळी 10:30 संपतो रात्रीचा. तर मग ते 10:30 सामना संपल्यानंतर त्या मॅचेसचे पीटीआयवर बातमी यायची. म्हणजे त्याचा सगळा स्कोर बोर्ड यायचा, कोण कसं खेळलं, काय खेळलं, ते सगळे यायचं. त्याचं मला क्रिकेटची आवड असल्यामुळे मग मी बसले बसले ते बातम्या करायचं होते. तर ते बातम्या केल्यानंतर आवचट म्हणून होते, नंदकुमार आवचट म्हणून सार्वमतला संध्याकाळी ते उपसंपादक असायचे. पाणी एकचं वगैरे काम पाहिजे. तर मग ते बातम्या करता करता त्या बातम्या पाणी एकल्या छापून यायला लागल्या. क्रिकेटची बातमी ताजी असल्यामुळे आणि छापून यायला लागल्या. तर ते असं कंटिन्यू चालू राहिलं. 15-20 दिवसांनी अचानक सार्वमतचे संपादक तेव्हाचे वसंतराव देशमुख संध्याकाळ ऑफिसला आले आणि ते अवचारांना म्हणाले की अरे ते क्रिकेटच्या बातम्या कोण देतं आपल्याकडं, तुम्ही लिहिता का त्या बातम्या? तर नाही नाही म्हणे, आपल्याकडे एक श्रीराम नावाचा मुलगा आहे, प्रूफ रीडिंगचं काम करतो, तो देतो. नाही म्हणे, मला चांगले रिॲक्शन आहे त्याच्या. लोक त्याचे मला बाहेर बोलतात की बो सार्वमतलाच फक्त क्रिकेटची बातमी येते, बाकी पेपरला येत नाही. म्हणजे ताजी रात्री 10:30 बहुतांशी त्या काळात पेपरची कामं लवकर संपायची, त्यामुळे ते कव्हर होत नव्हती अन्य पेपर. तर त्यांनी मला बोलून घेतलं तिथं, तू करतोस का रे बातम्या, आवड आहे गेल्यायची? म्हणजे हो सर आवड आहे. ठीक आहे म्हणे, मग तू करत जा म्हणे, अवचरांना मदत करीत जा, तुझं प्रूफरिंगचं काम महत्वाचं ते आधी करीत जा, त्यातून वेळ मिळेल तसा तू लिहित जा, बातम्या करीत जा. राष्ट्रपती निवडणूक होती त्या काळात, त्यावेळेस तर त्यावेळेस त्यांनी स्वतः वसंतराव देशमुखांनी मला शिकवलं की या निवडणुकीचं मतदान कसं असतं, खासदाराचं मूल्य किती असतं, आमदाराच्या मताचं मूल्य किती असतं. म्हणजे सांगायचं मतलब की तो त्या काळात मी त्यांच्या मार्गदर्शनाखाली, अवचर साहेब असतील त्यांच्याखाली, थोडं थोडं लिखाणाच्या आवडीतून त्याच्यात आलो. म्हणजे तेव्हा ती माझी पत्रकारिता पूर्ण सुरू नव्हती झालेली,
2: शिक्षणही चालू होतं,
3: कॉलेज माझं पूर्ण होत होतं, सरपंचची नोकरी होती, आणि या बातम्यातून मी असा लिहित गेलो. म्हणजे लिहित तयार नाही झालो पण लिहित गेलो. आणि मग नंतर 87 मध्ये तिथे सॉरमतला आमच्याकडे एक अनंत जोशी नावाचे एक जाहिरात विभागात सहकारी होते.
2: बर,
3: तेव्हा 87 नगरमध्ये केसरी सुरू झाला होता.
2: बर, नगर केसरी.
3: हा, नगर केसरी. तर त्याच्या केसरी ते जॉईन झाले होते.
2: बर,
3: तिथे जाहिरात विभागामध्ये. तर ते एकदा श्रीरामपूर आले असताना ते म्हणे, येतोस का केसरी मध्ये?
2: बर.
3: म्हटलं बाबा मी आधी काय पत्रकारितेचं शिक्षण झालेलं नाही, काय नाही किंवा काय कोर्स नाही केलेला. नाही म्हणे, ये म्हणे, तुला बघू तिथं. म्हणलं मग येईल तर मग प्रोफिटर म्हणून येईल, चालेल म्हणे, हरकत नाही. मग आम्ही आपलं सार्वमत सोडून केसरीमध्ये गेलो.
2: नगरमध्ये आला?
3: नगरमध्ये आलो.
2: बर बर.
3: नगरला माझा मोठा भाऊ पण इथं क्रॉम्प्टन ग्रेव्ह मध्ये सर्व्हिसला
2: आहे
3: होता, म्हणजे आता रिटायर झालाय. तर मग त्याच्या तिथेच राहून मग मी केसरी जॉईन केला. तर केसरी प्रूफरेडर म्हणून आलो. अल्लाद गोडबोले नावाचे तेव्हा एक हे होते,
2: स्टेशन याला होतं ना, ते केडगावला होतं ना,
3: सर्जेपुरात प्रियदर्शनी जे बिल्डिंग आहे.
2: बर बर. तिथं केसरीचं ऑफिस,
3: सर्जेपुरा चौकातल्या तिथं केसरीचं ऑफिस होतं. आणि मग तिथं त्या अल्लाद गोडबोलेंनी माझा इंटरव्ह्यू घेतला, प्रूफरेडर म्हणून मी जॉईन झालो. पण ते लिखाणाची आवड असायची त्यामुळे मग सकाळी वेळ असायचा, तर मग मी क्राईम बातम्या आणायला लागलो. तेव्हा एसपी ऑफिसला जावं लागायचं.
2: तिथे
3: एसपी ऑफिसमध्ये त्या काळात तेव्हा दिवसभरात काय काय गुन्हे घडले ते रात्री एसपी ऑफिसला सांगितले जायचे ते गुन्हे. आणि तिथे एक स्टेशनरी असायची, त्याच्यात ते नोंद, स्टेशनरी नव्हती, एक मोठी रेकॉर्ड होत, त्याच्यामध्ये ते नोंदले जायचे. मग मी तिथे जाऊन त्यातल्या ज्या महत्वाच्या घटना असतील गुन्हेगारीच्या, कुठं अपघात झाला, कुठं काय फोन मारामाऱ्या वगैरे महत्वाचं काय असेल, तर ते मी सगळं लिहून आणायचो. आणि केसीच्या ऑफिस लिहून मग त्या बातम्या मी लिहून द्यायचो. असं ते माझं, माझी आवड मी जोपासत गेलो.
2: म्हणजे प्रूफ रिडिंगचं काम करता करता, हे पण
3: काम करता करता
2: हे आवड जोपासत गेला,
3: आवड जोपासत गेलो, बातम्या लिहित गेलो. नंतर मग महादेव कुलकर्णी साहेब होते, नंतर रामदास निहुलकर साहेब वृत्तसंपादक होते, नंतर दिलीपराव धारूकर होते, नंतर अजून माझे सहकारी सतीश कुलकर्णी, भूषण देशमुख, पद्मभूषण देशपांडे, प्रताप देशपांडे,
2: दिग्गज टीम होती एकदम,
3: हे सगळे सहकारी होते. नंतर प्रूफरीडिंगला आमचा जयंत देशपांडे होता, गिरीश कुलकर्णी होता, श्रीपाद कुलकर्णी, असे बरेच जण होते सगळे. तर ते आवड करता करता लिखाणाची सुरुवात झाली, लिहित गेलो. तर मग त्यांनी मला तेव्हा नागरी समस्या नगरमध्ये खूप प्रसिद्ध असायच्या, म्हणजे बहुतांश वृत्तपत्र तेव्हा नागरी समस्यांना प्राधान्य द्यायचे, किंवा प्रत्येक वार्डात जाऊन त्या वार्डातल्या काय समस्या आहेत त्या नागरिकांशी बोलून तिथले काही फोटो आणून. तर मी त्या नागरी समस्यांवर लिहिले होतो. शिवाजीनगरच्या जो कल्याण रोडचा भाग आहे तिथल्या नगर समस्या लिहिल्या होत्या, बरं दोन चार ठिकाणचे लिहिल्या होत्या. तर असं ते चालू असायचं माझे, त्याच्यात एखाद्या वेळा नाव यायचं छापून, कधी यायचं कधी नाही यायचं, पण माझी आवड होती लिखाण ठेवत होतं. अशा काळामध्ये मग थोडस माझं खूपच म्हणजे आवड किंवा एकूण धडपड पाहून माधवराव नेवलकर साहेब यांनी मग म्हणे, मग तू एक महाविद्यालयात नावाचं सदर चालव म्हणे.
2: हा बर.
3: नगर केसरीमध्ये
2: त्याची जबाबदारी दिली,
3: महाविद्यालयात नावाचं सदर चालव.
2: बर.
3: तर तेव्हा जे कॉलेजेस होते त्या कॉलेजेसमध्ये त्या मुलांशी संपर्क साधून मग मी ते महाविद्यालयात नावाचं सदर चालवलं.
2: बर.
3: दर आठवड्याला ते असायचं, मग ते आम्ही त्याच्यात करिअर गायडन्स पण द्यायचो मुलांना, किंवा आता कुठले कोर्स उपलब्ध आहेत, त्या कोर्सचा प्रवेश कसा घ्यावा, काय घ्यावा. नंतर इव्हन आम्ही तेव्हा पोस्ट कार्डचं हे असायचं की तुमचे काही प्रश्न असतील, तुमच्या काही समस्या असतील तर त्या तुम्ही आम्हाला पाठवा, ते आम्ही तज्ञांकडून त्याची उत्तरं देऊ. तर असे खूप पत्र यायचे, 150-200
2: पत्र,
3: वाचकांचे पत्र, विद्यार्थ्यांचे पत्र यायचे, वाचकांच्यापेक्षा विद्यार्थ्यांचे खूप पत्र यायचे. या क्षेत्रातलं करिअर सांगा, त्या क्षेत्रातली माहिती द्या, किंवा आता विद्यार्थ्यांचा अभ्यास आहे, कॉलेजची परीक्षा आहे, तर कसा अभ्यास करावा, काय करावं. तर आम्ही सगळे तज्ञांद्वारे ते सगळं उत्तर घ्यायचो. मी काही शिक्षक ओळखीचे होते, प्राध्यापक ओळखीचे झाले होते, या निमित्ताने संपर्क वाढल्यामुळं मग ते लिखाण त्यांचे उत्तर द्यायचो, त्याचा रिस्पॉन्स खूप मिळायचा, खूप छान त्याचा विषय चालला होता. मग या दरम्यान 1991 साली नगरचे ज्येष्ठ पत्रकार डॉक्टर गोपाळराव मिरकर यांच्या पुढाकाराने MMR नावाचा कोर्स इथं CSRD संस्थेत सुरू झाला. तर हे भूषण देशमुख, नंतर सतीश आडगाडला, शिल्पा रसाळ वगैरे हे सगळी मंडळी त्यांच्या पहिल्या बॅचमध्ये विद्यार्थी होते. तर भूषणनी तो अभ्यासक्रम केल्यानंतर त्यांनी मला सांगितलं, अरे राम तू पण कर म्हणे तो अभ्यासक्रम, तू लिहितोच आहे, तुला लिहायची आवडच आहे, तर कर म्हणे तू पण तो अभ्यासक्रम. तर मग मी पण तो MMR प्रवेश घेतला. तेव्हा आमचे सहकारी इथं आता सध्या आहेत, प्रवीण धाबेकर एक सहकारी, अनिल पाटील नागपूरचा आहे, प्रज्ञा हेंद्रे एक आमच्या बरोबर होत्या, नंतर स्वाती मनोज एक होत्या, असे भरपूर म्हणजे काही हे होते सगळे. तर त्या कोर्स केला मी 2 वर्षाचा, तो MMR मास्टर इन मास रिलेशन असा तो कोर्स आहे. तर तो कोर्स केल्यानंतर म्हणजे मला काय असं तिचं प्रमोशन वगैरे तेव्हा काही हे नाही झालं, पण त्या दरम्यान एक घटना अशी घडली केसरीमध्ये असताना, म्हणजे सगळ्यात मॅनेजमेंटमध्ये असती बहुतांशी पेपरमध्ये की माणसं ऍक्सेस झाले की त्यांना थोडीशी त्यांची बदली म्हणा किंवा पाठवणं असं. तर ते आमच्याकडे नगर केसरीला 2 प्रोफेसर होते, एक गिरीश कुलकर्णी नावाचा माझा सहकारी, म्हणजे बालपणापासूनचा सहकारी, आम्ही एकाच वर्गात होतो तो आणि मी, आम्ही दोघं जण केसरी प्रोफेसर होतो. तर मग ते तेव्हा मॅनेजमेंट ठरवलं की बाबा एक दोघांपैकी एक प्रोफेसर पुण्याला ऑफिसला पाठवतो, पुणे केसरीला. तर मग ते आमच्या गिरीशला म्हणे की तू जा तुझी तिकडे बदली करू. पण गिरीशचा थोडा कौटुंबिक प्रॉब्लेम होता, आई आजारी असायची आणि त्याचं थोडस हे होतं, मग तो थोडासा हे झाला. तर म्हणलं हरकत नाही, मग मी गिरीश म्हणलं तू काय टेन्शन नको घेऊ, मी जातो पुण्याला, म्हणलं मी जाईल पुण्याला, काय हरकत नाही. मग आम्ही सुनील रानडे नावाचे मॅनेजर होते, निवलकर साहेब होते सगळे, त्यांना म्हटलं बाबा त्याच्याऐवजी गिरीशच्या ऐवजी मी जाईल. तर म्हणे हरकत नाही, म्हणे चालेल, म्हणे काय प्रॉब्लेम नाही. मेन व्हाईल तेव्हा कसं आता ते आमचा एकदम म्हणजे उमेदीचा काळ, विद्यार्थी दशेचा काळ, उमेदीचा तसंच विद्यार्थी दशेचा काळ, पुण्यात जायचं, पुण्यात कसं आपलं भागेल का हे. तर दीपक टिळक संपादक होते केसरीचे, तर ते एकदा नगरला आले होते ऑफिसच्या भेटीला. तर त्यांना मी भेटलो, म्हणलं साहेब माझी अशी बदली झाली आहे, मी पुण्याला येतोय. अरे ये ना रे म्हणे मला, म्हणलं साहेब मला व्यवस्थित येतं पगार वगैरे. अरे तू येत खरी आधी पुण्याला, सगळं व्यवस्थित होईल तुझं, असं त्यांनी मला पूर्ण आश्वासन दिलं. खुश झाले, घरी पण सांगितलं होतं की पुण्याला जायचं, ठीक आहे म्हणे हरकत नाही, आता घरच्यांना काय विषय नव्हता काय, म्हणजे ठीक आहे. पण ते काय नंतर एक मध्ये 8-15 दिवस गेले, जायचं आता बदलीची ऑर्डर येईल माझी, पण जाऊया असं ठरलं. मेन व्हाईल असं काय झालं, बहुतेक मला माझ्या माहितीनुसार तेव्हा सुनील रानडे मॅडम आमचे मॅनेजर आणि भूषण देशमुख हे कुठेतरी एका दौऱ्यावर गेले वाटते, आणि त्या दौऱ्यावर गेले असताना तिथं रानडे मॅडमने भूषणला विचारलं की रामला जर इकडे संपादक विभागात घेतलं तर काय होईल, काय उपयोग होईल का. हो म्हणे भूषण म्हणलं हरकत नाही, म्हणे राम लिहितो ते चांगला, घेतलं चालेल, म्हणे काय प्रॉब्लेम नाही, माणूस मिळेल चांगला, ज्याला सगळी माहिती आपली सगळी व्याकरण केसरी व्याकरण आणि हे सगळं माहिती असलेला माणूस मिळेल, ठीक आहे. ते तसं झालं तर ते माझे अपरक्ष झालं होतं, मला हे नंतर कळलं होतं झाल्यानंतर. आणि मग नंतर एक ऑफिसला आल्यानंतर नंतर एक 3-4 दिवसातच मला सांगितलं की बो तुझी बदली रद्द झालेली आहे,
2: अरे बापरे,
3: आणि तुला आता प्रमोशन दिले जात आहे.
2: बर, संपादकीय विभाग,
3: संपादकीय विभाग म्हणून, म्हणजे मी केसरीच्या इतिहासात किंवा एकूणच पत्रकारिता इतिहासात पहिला व्यक्ती असेल की ज्याची बदली होऊन ती रद्द होऊन परत ज्याला प्रमोशन मिळालं,
2: क्या बात आहे,
3: असा तो भाग्यवान. त्या भूषणमुळे हे भाग्य लाभलं, ते मला त्याच्यावर एक लेख लिहायचा आहे, त्याच्यात उल्लेख करणार सगळ्या डिटेल. त्या दिवशी
2: तू बातमीदार पहिल्यांदा झालास.
3: हा, मग ते बातमीदार झालो मी पहिला केसरीमध्ये, बातमीदार झालो.
2: किती साली तरी
3: हे साधारण 95-96.
2: मग कुठली जबाबदारी दिली?
3: मग सगळ्या जनरल जबाबदारी, पोलीस, कोर्ट, जनरल. मग पहिली माझी बातमी मी आंबेडकर जयंतीची बातमी केली होती पहिली. तर ते मला सांगितलं होतं की बाबा आंबेडकर जयंतीचे सगळे कार्यक्रम कव्हर करा छान पैकी, सगळे करा म्हणे. तर मी त्या सकाळी 6:30 पासून स्टेशन रोड पासून सगळे कार्यक्रम कव्हर करत करत दुपारी 3-3:30 पर्यंत सगळे कार्यक्रम कव्हर करून मस्त बातमी केली, हाफपेज बातमी तेव्हा आम्ही केसरीने छापली होती. आणि ज्यांच्या ज्यांच्या बातमी छापून दुसऱ्या दिवशी अंक घ्यायला लोक खास केसरीच्या केडगावच्या ऑफिसला,
2: केडगावला ऑफिस सुरू झालं,
3: केडगाव ऑफिस इंडस्ट्रियल इस्टेट मध्ये आमचं ऑफिस तेव्हा शिफ्ट झालं होतं. आणि तिथे लोक अंक घ्यायला लागते की बाबा आमच्या चौकातली बातमी छापून आली,
2: अरे बाबा
3: आमच्या चौकातल्या लोकांची नावं छापून आली. खास त्या दिवशी म्हणजे दुसऱ्या दिवशी इतकी गर्दी झाली केसीसी ऑफिसला, एवढी कस करून आली गर्दी, लोक अंक घ्यायला म्हणजे तुझी माझी पहिली जी होती मोठी असाइनमेंट.
2: म्हणजे त्या काळात असं पेपरला बातमीत नाव आलं तरी लोक अंक घ्यायला यायचे,
3: खूप आनंद असायचा. आपली कोणतरी दखल घेतली घेतल्याची पेपर मध्ये बातमी, आणि केसरी तेव्हा मोठा पेपर
2: मधला परजिल्ह्यातला पेपर बाहेरचा तसा केसरी
3: पहिलाच की जो जिल्हा आवृत्ती सुरू करणारा मोठा पेपर मॉर्निंग मधला तो केसरी. मग ते तशा पद्धतीने मग ते आंबेडकर जयंतीची बातमी सगळ्यांना आवडली, सगळ्यांचं मोठं हे झालं, आणि मग हळूहळू हळूहळू त्याच्यातून मग डेव्हलप होत गेलो, बातम्या लिहित गेलो, कोर्टाची बातम्या. नंतर मग त्या काळात चांदे बाल हत्याकांड घडलं होतं नेवासा तालुक्यातलं चांदे नावाचं गाव होतं की तिथं त्या मुलांचे बळी दिले जायचे संपत्तीसाठी. प्रकरणाच्या बातम्या मी द्यायचो आणि नंतर मग त्याची कोर्टात केस सुरू झाली श्रीरामपूरच्या कोर्टात. तर मग मी रोज श्रीरामपूरला जायचो ती केस ऐकायला. अनंत फडणीस नावाचे आता इथे जे हिंदू सेवा मंडळाचे पदाधिकारी आहेत ते तेव्हा सरकारी वकील होते, जिल्हा सरकारी वकील होते, ते सरकारतर्फे काम पाहायचे त्या कार्यालयात. आणि पुण्याचे काकडे नावाचे एक वकील होते की जे आरोपींतर्फे होते. तर मी त्या पूर्ण त्या खटल्याचं वार्तांकन
2: केलं,
3: कव्हरेज केलं होतं. म्हणजे दिवसभर मी कोर्टात बसायचो, साक्षीदारांची साक्षी घ्यायचो, त्याच्यावर ती बातमी करायचो. नंतर श्रीरामपूरला माझे, मी आता श्रीरामपूर माझंच गाव, तिथे जुने मित्र होते अशोक तुपे होते जे आता एक्सपायर झालेत, अनिल पांडे नावाचा एक, सुनील नवले वगैरे असे सगळे जुने मित्र तिथे होते. तर मी तिथं त्यांच्या तिथं ऑफिसला जायचो, बसायचो, तिथून लिहायचो सगळे ते कागदावर ते बातमी लिहायचो, तिथून फॅक्स करायचो केसरीच्या ऑफिसला नगरच्या, आणि मग ते इथं अपलोड करून ती बातमी छापायची. मी रोज म्हणजे जाऊन येऊन करतो तेव्हा श्रीरामपूरला,
2: त्यावेळेला फॅक्स वापरला जायचा,
3: तेव्हा फॅक्स वापरला जायचा. तेव्हा काय मोडेम वगैरे एवढं होतं त्या काळातलं, पण ते
2: हातानेच बातमी
3: लिहायची आणि फॅक्स करायची असं. ते पण ते काळा पेन असायचं, तेव्हा काळ्या पेनने ते व्यवस्थित,
2: आणि ते नीट जागा सोडायची साईडला,
3: पूर्ण दोन्ही बाजूला जागा सोडून दोन ओळीमध्ये पूर्ण पुरेसा अंतर सोडून ते वाचता येईल अशा पद्धतीने, त्या पद्धतीने ते आमचं चांदीबले हत्याकांड कव्हर केलं होतं. मी त्याचा निकाल लागला, शिक्षा झाली आरोपींना. भूषण तेव्हाही मला बोलावं होतं की राम यार तू एवढं हे केलंस, पुस्तक लिहायच्यावर. पण तो वय किंवा त्याच्यातलं गांभीर्य तेव्हा जाणवलं नाही, तेव्हा ते नाही झालं माझ्याकडून. बाबा काय झालं नाही झालं नाही झालं, पण ते अशा पद्धतीने ते सगळं
2: पत्रकारितेची सुरुवात जोरदार झाली.
3: जोरदार अशी झाली म्हणजे
2: चांगली
3: झाली अशी.
2: लोकांनी तुमचं नाव घ्यायला लागले आणि लोक अप्रोच व्हायला लागले, हे सर्वात मोठं यश आहे पत्रकारितेचं.
3: पत्रकारितेचं यश तेच मोठं, आणि मुळात मी जास्त संपर्क ठेवण्यावर जास्त भर. माझा जरी पत्रकारितेचा अभ्यास झालेला असला काय असला तरी बातम्या मिळणं ही संपर्कातूनच, तुम्ही लोकांशी संवाद साधण्यातूनच चांगल्या वाईट घटना कळतात काय घडलं ते. तर अशा पद्धतीने काम चालू असताना मग नंतर
2: सकाळमध्ये संधी मिळाली.
3: नंतर मग सकाळमध्ये संधी मिळाली, सकाळमध्ये संधी मिळाली. सकाळमध्ये असताना बरीचशी काम म्हणजे पत्रकारितेचे.
2: किती वर्ष होतात सकाळमध्ये तुम्ही?
3: सकाळ 8-9 वर्ष होत.
2: अरे बापरे. कुठल्या बातम्यांचं विशेष काही तिथे तुम्हाला?
3: विशेष तिथे आम्ही रंग संस्कृतीच्या नावाचं एक सदर चालवलं होतं सकाळमध्ये असताना, जे समाजातले जाती धर्म म्हणण्यापेक्षा हा सगळेच म्हणजे अशा पद्धतीने ते सगळे त्या त्या जातीतले समाजातले प्रमुख लोक. म्हणजे नगर हे कसं असतं, माझ्या अभ्यासानुसार नगर हे अल्पसंख्याक बहुसंख्याक असलेलं गाव आहे.
2: बरोबर.
3: म्हणजे कुठल्याही एका मोठ्या जातीचं प्राबल्य किंवा वर्चस्व ह्या
2: शहर पगड जातीचं शहर,
3: सगळ्यात छोटे छोटे जात समूह आहे तिथं. आणि ते प्रत्येक जण आपापल्या कोणी कष्टाने नोकरी व्यवसाय कष्टाने याच्यातून मोठे झालेले आहेत, शहराला त्यांनी मोठं केलंय. तर मग असे ह्या सगळ्या समाजांचे एक रंग संस्कृतीच्या नावाचं की त्या त्या समाजातले कोण मोठे लोक आहेत नगरमध्ये, त्यांनी काय काय अचीवमेंट केली, नंतर त्यांनी कसं यश मिळवलं त्या समाजातले कलावंत वगैरे. तर असं मी त्याचे पूर्ण हप्पे छापायचो रंग संस्कृतीच्या नावाची ती मालिका केली होती. तर मग ती मालिका एवढी गाजली होती की काही समाजांनी त्याचे त्यावेळेस ते फ्लेक्सचं नवीन हे आलं होतं, फॅड आलं होतं, त्यांनी त्याचे त्या लेखाचा पूर्ण फ्लेक्स केला होता आणि चौकाचौक ते फ्लेक्स लावले
2: जायचे
3: आणि ते लोक ते म्हणजे लोकांनी येणार जाणार वाचायचे, त्या समाजाचे लोक वाचायचे. तर ते असं ते मोठं सदर तेव्हा ते रंग संस्कृतीचं माझं गाजलं होतं.
2: अजून कुठल्या बातम्या विशेष काही?
3: शोध पत्रकारिता एक अनुभव मी घेतला होता.
2: बर, हा कुठला?
3: नगर जिल्ह्यात तेव्हा टँकर घोटाळा खूप गाजला होता. तर तो टँकर घोटाळा म्हणजे त्यातलं बऱ्यापैकी कव्हरेज मी केलं होतं. म्हणजे त्याच्यात असं झालं होतं की माझे सकाळमधले सहकारी होते विजयसिंह ओहलम, तर तेव्हा ते क्राईम बीट पाहायचे, पोलीस त्यांचं पाहायचे. तर असंच एका पोलीस अधिकाऱ्यासमवेत चहा घेत असताना त्यांना ते पोलीस अधिकाऱ्याचं बोलणं थोडंसं त्यांना विचित्र म्हणजे संशयास्पद वाटलं की नाही नाही तुम्ही ते दाखल करा, तुम्ही ते लिहा किंवा ते कागद जाऊवा. आणि मग त्यांना ते थोडंसं आता ते पण जातीवंत पत्रकार त्यामुळे मग ते म्हणजे काहीतरी वेगळं घडतं. तर मग ते चहा घेतल्यावर त्यांनी विचारलं साहेब काय होतो विषय ते म्हणे काहीतरी टँकरचा प्रॉब्लेम आहे जेडीपी मध्ये म्हणे.
2: आणि जिल्हा परिषदेचं भेट होतं
3: तेव्हा माझ्याकडे जिल्हा परिषदेचं
2: भेट होतं तेव्हा भेट ही एक प्रकार होता ना पत्रकार
3: तेव्हा जिथे जिथे गर्दी तिथे बातमी असं एक पत्रकारितेचं एक सूत्र आहे. म्हणजे गर्दीची ठिकाणं कुठली तर कलेक्टर ऑफिस असतं, जिल्हा परिषद असतं, पोलीस स्टेशन असतं, कोर्ट असतं की जिथं गर्दी असती नेहमी तिथं काही ना काही घडत असतं, चांगलं असेल वाईट असेल काहीतरी बातम्या तिथं असतात. म्हणजे गर्दीचं ठिकाण हे बीट तर आमच्या म्हणजे पत्रकारांमध्ये ते बीट असायचे
2: बातमीदार नेमायचा
3: त्याच्या बीटवर
2: जबाबदारी
3: ती त्या बीट मध्ये म्हणजे त्या क्षेत्रात जे काही चांगलं वाईट घडेल ते दुसऱ्या दिवशी आपल्या अंग दिसलं पाहिजे,
2: त्याची
3: दखल घेतली पाहिजे अशा पद्धतीने. म्हणजे तिथं तुम्हाला तसा तेवढा संपर्क ठेवावा लागतो, तिथं जाऊन बसावं लागतं, लोकांना भेटावं लागतं, अधिकाऱ्यांना भेटावं लागतं, तिथले ज्या मिटिंग असतात त्या मिटिंग
2: अटेंड
3: कव्हर करावं लागतात, त्याच्या बातम्या करावं लागतात, ते असं ते बीट सगळेच पत्रकार करतात. त्याही नाही तेव्हा माझ्याकडे जिल्हा परिषदेचं बीट होतं तर ते विजयरावांनी ते पोलीस अधिकारी विचारलं काय विषय म्हणे ते टँकरचा काहीतरी चालू होती तो वाद म्हणे त्यांचे बिल मिळत नाही काही नाही काहीतरी हे आहे म्हणे. तेव्हा सीईओ मुख्य कार्यकारी प्राजक्त लवंगारे साहेब होते आणि अध्यक्ष बाबासाहेब भिटे नंतर झाले पण लवंगारे मॅडम तेव्हा सीईओ होते मुख्य कार्यकारी अधिकारी. तर मग विजयरावांनी मला म्हटलं की आता झेडपी बीट माझ्याकडे असल्यामुळे म्हणे रामभो यार ते जिल्हा परिषदेत काही चालू आहे का टँकरचा विषय,
2: हिंट मिळाली
3: हिंट मिळाली टँकरचा काही विषय चालू आहे बघा काय तुमचं ते ठीक आहे ओके हरकत नाही. तर मी आपलं तेव्हा लोड शेडिंग खूप असायचं आणि मग जिल्हा परिषदेचं कामकाम तेव्हा बहुतांशी लाईट संध्याकाळी यायची म्हणून ते संध्याकाळी 4:30-5 नंतर त्यांचे काम चालू व्हायचे जास्त रात्री 8-9 पर्यंत चालायचे ते काम. तर मी आपल्या निवांत संध्याकाळी माझे दिवसभर तो काम आटपून 4:30-5 जिल्हा परिषदेत गेलो. ते मॅडमकडे व्हिजिटर्सची गर्दी होती मग 7:30 मी मॅडमच्या केबिनवर गेलो. म्हणजे मॅडम काय चाललंय काय म्हणते जिल्हा परिषद काय विशेष काय नाही काय नाही चालू रिटर्न काम चालू आहे हे ते असं झालं का पण मग त्यांना म्हटलं मॅडम टँकरचा काय विषय जिल्हा परिषदेत तर त्या क्षणभर थबकल्या. ते म्हणजे तुम्हाला काय माहिती आहे त्याचं म्हटलं मला अशी माहिती आहे की बघ त्याचे बिल मिळत नाहीत किंवा लोक वैतागले सगळे. ते म्हणे ठीक आहे माहिती तुमची आहे बरी थोडी आहे ती थोडक्यात आहे पण ते मोठा विषय म्हणे तो 1-5 मिनिट थांबा म्हणे. म्हणलो ठीक आहे थांबतो बाकीचे त्यांनी व्हिजिटर्स कव्हर केले आणि 8:15 मला परत बोलवलं. मी गेलो म्हणे मी तुम्हाला जे सांगतो ते गंभीरपणे ऐका तर तिची बातमी कधी करायची ते मी सांगेल तेव्हा करा. म्हणलं ओके ठीक आहे. ते म्हणे जिल्हा परिषदेत खूप मोठा टँकरचा घोळ चालू आहे, टँकरवाले खेपांचे अंतर जास्त दाखवून जास्त पैसे बोगस डिझेलच्या पावत्या देतात, बोगस सगळं चालू आहे, त्याची चौकशी मी लावलेली आहे. अरे बापरे म्हणलं याचा गंभीर विषय
2: त्याच्यामुळे बिल निघत नाही.
3: हा त्याच्यामुळे त्यांचे बिल थांबून ठेवलेत ते निघत नाहीत ते चौकशी चालू त्याची. अरे बापरे म्हणलं याचा गंभीर विषय म्हणलं. पण ते म्हणे माझी एक विनंती तुम्हाला म्हटलं मॅडम बोला ना तुम्ही आत्ताच ही बातमी केली तर ते सगळे सावध होतील आणि विषय सगळा माझा ओम फसून जाईल चौकशी माझी सगळी त्याच्यावर. म्हटलं मग मॅडम म्हटलं ही तर किती मोठी घटना आहे. नाही घटना मोठीच आहे म्हणे पण तिला काँक्रीट असं हातात माझ्या अजून काही नाही म्हणे ते काँक्रीट माझ्या हातात येऊ द्या म्हणे. ते आलं की मग मी तुम्हाला डिटेल दे. पण मग त्यावेळेस माझ्या यातला पत्रकार थोडासा जागा झाला तर मुळात एवढी मोठी घटना कळतीय मला अधिकृत सोर्स जो आहे सीईओ तो सांगतोय. म्हटलं मॅडम ओके ठीक आहे म्हणलं मी तुमच्या शब्दाला मान देतो बातमी काय कुठं सांगत नाही छापत नाही काही करत नाही पण माझी एक अट आहे ते म्हणजे बोला ना काय जेव्हा तुमची चौकशी पूर्ण होईल किंवा सगळं जे होईल तेव्हा सर्वात पहिली बातमी मला मिळाली पाहिजे ही सगळी माहिती मला मिळाली. दुसरीकडे कुठं आली छापून तर मग मी तुम्हाला हे करेल. नाही नाही मॅडम म्हणे नाही हरकत नाही
2: म्हणे
3: तुमचं म्हणणं बरोबर आहे मला वाटतंय की तुम्ही एवढी माहिती हे करता त्यासाठी उत्सुकता दाखवता तर ते मी करील म्हणे हरकत नाही जेव्हा होईल तेव्हा तुम्हाला पहिल्यांदा सांगेल.
2: चौकशी पूर्ण झाल्यावर
3: चौकशी पूर्ण झाल्यानंतर पहिल्यांदा तुम्हाला सांगेल हरकत नाही म्हणलं. आणि मग ती चौकशी किती 8-10-15 दिवस नाही महिनाभर चालली चौकशी. मी नेहमी जायचो मी पेशन्स
2: ठेवले
3: पेशन्स ठेवला की मॅडमवर विश्वास पण ठेवला की पण नंतर मग मी मॅडमला जर जाऊन भेटतो श्रीरामजी होईल म्हणे थांबा झाला त्यांचे एका दोन शब्द श्रीरामजी होईल म्हणे थांबा झाला. आणि मग एका सकाळी तो मोबाईल नुकतेच आले होते वाटत आले होते एका सकाळी 11:30 त्यांचा मला फोन आला श्रीरामजी तुम्ही कुठं आहात. म्हटलं मी आता असं घरातून बाहेर पडलं. हरकत नाही म्हणे माझ्या घरी जा म्हणे घरी गेल्यानंतर तिथं 2 जण तुम्हाला भेटतील तुम्हाला जास्तीत जास्त ते 15 मिनिटं देतील.
2: बरं,
3: त्यावेळेस तुम्हाला जेवढं पाहता येईल जेवढं लिहिता येईल तेवढं लिहून घ्या आणि कुठेही काही बोलू नका आणि तुमचे तुमचे विषय बातमी करा. ओके, ठीक आहे. मी तिथून मी आपलं जिल्हा जे जुन्या जिल्हाधिकारी कालाच्या पाठीमागं
2: त्यांचं घर
3: दौंगरे मॅडमचा बंगला आहे होता म्हणजे तेव्हा आता अजून
2: आहे.
3: तर मी आपलं तिथे गेलो तर तिथं ते बंगला एकदम सामसम कोणीच नाही दिसणं तिथं. तसं म्हणले सांगितलं इथं तुम्ही या मिळेल. तर मी इथं गाडी लावली आपली तिथं गेलो पाहतो तर काहीच नाही बंगल्यात. तर आतून मला आवाज आला, ओ श्रीरामजी या आतमध्ये. आता ते जेडपीचे दोन कृषी विभागाचे लोक होते ते मला ओळखत होते. जेडपी जायचो मी ओळखायचे मला. मी गेलो तिथे आतमध्ये पाणी घेतलं त्यांनी मला आणि त्यांनी माझ्याकडे एक अहवाल ठेवला मोठा
2: चौकशी अहवाल
3: नाही चौकशी अहवाल तो एक सतटपणे अहवाल होता. त्यांनी सगळा जिस्ट काढला होता
2: त्याचा
3: किंवा कुठं काय घडलं काय नाही घडलं ते सगळं. ते म्हणे तुमच्याकडे कागद आहेत का? म्हटलं आहे का? ठीक आहे. म्हणजे
2: हा
3: अहवाल तुम्हाला जास्त असं 15 ते 20 मिनिटं मी देतो म्हणजे तेवढी बंधन आहे. तुम्हाला जेवढं वाचता येईल तेवढं वाचा जेवढे लिहिता येईल तेवढे लिहा.
2: बरं,
3: समलो. ओके, आणि मग काय झाला झाला झाला मी आपलं चालला सगळा.
2: अरे वा,
3: प्रमुख नाव लिहून घे सगळे लिहून घे कसं कसं केलं कसे टँकरचे बोगस बिल दाखवले काय दाखवले काही ते
2: गाड्यांचे नंबर कोठे
3: दाखवले नंबर ते सगळे ते लिहून घेतले सगळं सगळं लिहिलं. एक त्यांनी 20 मिनिटं दिले मला. मी सगळं पाहिलं चाललं दोनदा तीनदा चाललं काय काय मुद्दे राहिले लिहून घेतले त्यांचे माझं पूर्ण समाधान होऊ दिलं.
2: म्हणजे अहवालच मिळाला ताब्यात
3: सगळं अहवाल म्हणजे कॉपी नाही दिली त्यांनी
2: पण त्याचं पॉइंट मिळाले
3: ते घेतले सगळे आम्ही. मग ते सगळे घेतल्यानंतर ही बातमी किंवा ही हे जी हिंड मला विजय रावण मुळे मिळाली होती.
2: बरं.
3: तर मग मी त्यांना फोन केला की विजय राव
2: असं झालेलं
3: आणि आता काय करायचं. ठीक आहे, तुम्ही कुठं आहात? म्हटलं मी आता कलेक्टर ऑफिस निघालो या म्हणे तिकडे आपण अमरधाम रोडला भेटू. ठीक आहे. ते तिकडून क्राईम एसपी ऑफिसर तिथे आले. मी पण इकडून तिथे गेलो 1-1.5 वाजला होता. तर मग त्याचा रस्त्यावर आम्ही बोलत असताना गाड्यांची खूप आवाज रस्ते निघाली. ते म्हणजे आता काय करायचं? म्हटलं चला आपण अमरधाम मध्ये जाऊन बोलू. तर मग आम्ही दोघं जण अमरधाम मध्ये एकदम शांतता तिथे बोलतो काही नव्हतं. मग तिथे गेलो त्यांना सांगलं असं असं त्यांनी माहिती मिळाली. अरे वा म्हणे क्या बात आहे बहुत खूप म्हणे
2: ते
3: मोठा विषय. तेव्हा आमचे वसंतराव भोसले नावाचे संपादक होते की सकाळला नगरचे एडिशनचे. मग आम्ही तिथूनच त्यांना फोन लावला भोसले साहेबांना. म्हटलं सर असा असा विषय असा असा आहे. अरे क्या बात म्हणे ठीक आहे हरकत नाही ऑफिसला जा म्हणे आणि बातमी करून मला टाक. तेव्हा इथे नगरमध्ये बाळासाहेब बोठे होते आमचे प्रमुख आणि बाकी सुहास देशपांडे वगैरे सहकारी मिली मेंढाळे असे सहकारी होते. ते म्हणे बातमी कर तू बाळासाहेबांना दे त्यांना वाचायला सांगून मग तू त्यांना माझ्याकडे पाठवायला सांग पण घेऊन टाकू. ओके ठीक आहे. मग मी 2:15 तेव्हा काय डबा बिबा नव्हतं काय जेवण नव्हतं काय नव्हतं. मी आपलं ऑफिसलाच आलो लगेच पटकन म्हणले एवढी मोठी बातमी
2: एवढ्या मोठी गाडामोड.
3: तर मग ते पूर्ण तेव्हा नगरटुडे हे असे सप्लिमेंट असायचे आमचे प्रत्येक पेपरचे 4-4 लोकल बातम्यांसाठी. तर मग त्याच्यात ती सगळी स्टोरी मी तयार केली सगळी. पहिला भाग केला त्याचा पहिला तो भाग केला. भाग केल्यानंतर तयार केलं सगळं बाळासाहेब बोठेंकडे त्यांच्या कॉम्प्युटरला टाकलं त्यांच्या मेलवर. त्यांनी सगळं ते पाहिली सगळी बातमी. ओके म्हणे व्हेरी गुड. नंतर मग त्यांनी जे भोसले साहेबांकडे पाठवली भोसले साहेबांनी ती सगळी तपासली. माझ्या काही शंका होत्या त्या मला विचारल्या. ठीक आहे म्हणे हरकत नाही घेऊन टाका म्हणे. मी संध्याकाळी 5:30 मला मॅडमचा पण फोन आला लोंगर मॅडमचा आणि त्यांनी फोनवर सांगितलं की मी या प्रकरणामध्ये 3-4 डेप्युटी सीईओ सस्पेंड केलेत म्हणे.
2: कारवाई
3: केली म्हणे त्याच्यात पाचडी शेवगाव तिकडे डेप्युटी सीईओ होते जे ग्रामविकास विभागाचे ते सस्पेंड केलेले आहेत त्यांची चौकशी लावलेली. तर मग त्यांनी जी माहिती फोनवर दिली मला आणि मग मी ती बातमी केली. मग ती पाण्याकडे घेतली आम्ही बातमी.
2: बरं, आणि टुडेमध्ये स्टोरी
3: लावली. आणि मग काय दुसऱ्या दिवशी मोठा धमाका.
2: अरे बापरे,
3: इतका धमाका सगळ्या जिल्ह्यात चावचावा कल्ला
2: टँकर
3: टँकर घोटाळा उघड केस. मग त्याच्यातून पुढे मग नंतर त्याच्या 5-6 भाग केले मी सगळे. रोज आम्ही ते छापायचो खूप त्याच्यात मोठं. नंतर झेडपीचं तेव्हा इलेक्शन आलं होतं. मग ते इलेक्शन त्याच्यात पार पडलं सत्ता बदल झाला बरंच काय काय घडलं त्या काही कडूगोड आठवणी पण आहेत त्याच्यातल्या. पण झालं तो तसा तो एक गाजलेला विषय तो एक रंगसंस्कृतीचा आणि टँकर दोन मोठे विषय माझे त्या काळात सकाळमध्ये खूप गाजले होते.
2: तुम्हाला पुरस्कार मिळाला होता नंतर एक
3: सकाळमध्ये असतानाच मी हे झालं होतं. सकाळमध्ये असतानाच ग्राम स्वच्छता अभियानाच्या संदर्भात एक बाबुडी बेन नावाचं गाव जिल्हा परिषदेच्या ग्रामविकासाने दत्तक घेतलं होतं. तिथं तेव्हा हागणदारी मुक्ती लहू कानडे जे आता रिटायर झालेत आमदार होते श्रीरामपूरचे तेव्हा ते डेप्युटी सीईओ होते जिल्हा परिषदेमध्ये. हागणदारी मुक्त गाव असं एक कन्सेप्ट आणली होती तेव्हा त्यांनी जिल्हा परिषदेद्वारे ग्राम स्वच्छता अभियान तेव्हा खूप जोरात चालवतो. मग त्यांच्या गावात दत्तक घेतलं होतं. दत्तक गावातल्या जे काय घडामोडी आहेत तिथल्या गावकऱ्यांच्या सभा व्हायच्या, नंतर गावकऱ्यांनी काय निर्णय घेतला, तिथं शौचालय बांधणी, त्याच्या त्याला येणाऱ्या अडचणी, नंतर जिल्हा परिषदेद्वारे दिली जाणारी मदत, अशा सगळ्या बातम्या मी कव्हर करतो. मग ते माझी ती एक स्टोरी झाली होती म्हणजे ग्राम स्वच्छ अभियान, आणि त्याचा मला जिल्हा स्तरावर पुरस्कार
2: मिळाला
3: पहिल्या क्रमांकाचा ग्राम स्वच्छता अभियानाचा. असं ते
2: चांगली बातमीदारी गाजली होती.
3: बातमीदारी गाजली संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियान होतं ते उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार जेव्हा तो
2: मिळाला
3: मला मिळाला.
2: बर बर बर.
3: 2006-07 ची घटना आहे.
2: नंतर मग महाराष्ट्र टाइम्स मध्ये तुम्ही.
3: हा मग नंतर मग महाराष्ट्र टाइम्स मध्ये
2: इथे संधी मिळाली.
3: संधी मिळाली. विजयराव होलम तिथे होते. सकाळमध्ये आमचे तेव्हा सहकारी होते पराग करंदीकर सर म्हणून. पण ते तेव्हा ते पुण्याचं काम पाहिजे. आम्ही जरी सकाळला नगरला असतो तरी आमचा त्यांचा तेव्हा फारसा संपर्क नव्हता. परंतु ते नगरमधल्या पत्रकारांची बऱ्यापैकी ओळख होती. त्यांची नावं ऐकून होते. तेव्हा मी जेव्हा तिथे अप्रोच झालं तेव्हा हरकत नाही म्हणे तुझं नाव ऐकून आहे म्हणे ये म्हणे तू करू आपण. मग आम्ही मठामध्ये जॉईन झालो. विजयराव होते तिथं मठामध्ये. संदीप कुलकर्णी.
2: महाराष्ट्र टाइम्सची आवृत्ती सुरू झाली.
3: नगरला आवृत्ती सुरू झाली ती 2013-14 साली. 14 साली साधारण तिथे जॉईन झालो. तिथं आम्ही हे केलं होतं म्हणजे सुरुवातीला मठाचे हे होता ना म्हणजे फ्लेक्स तेव्हा नवीनच यायचे म्हणजे फ्लेक्स बोर्ड तेव्हा वाढदिवसाचे वर लागायचे. परंतु जी समाजातली खरी म्हणजे व्यक्तिमत्व आहेत त्यांचे कधी फ्लेक्स लागत नव्हते. कधी असं हे होतं पण ते आमच्या पराकर्णिकर सरांनी एक नवी कन्सेप्ट राबवली की नगरमधली जी गाजलेली व्यक्तिमत्व आहेत त्यांचे फ्लेक्स आपण मठाच्या शुभारंभानिमित्त लावू. तर मग ते प्रमोद कांबळे आपले चित्रकार शिल्पकार प्रमोद कांबळे, नंतर ठाकूर मॅडम अनुराधा ठाकूर मॅडम, नंतर अभिनेता मिलिंद शिंदे, नंतर एक गवळी नावाची मुलगी खोखोपटू
2: श्वेता गवळी
3: श्वेता गवळी एक होती आणि अजून एक पाचवं व्यक्तिमत्व होतं. असे 5 जणांचे आम्ही फ्लेक्स लावले.
2: अरे बापरे वा वा.
3: मठामध्ये तेव्हा ती वेगळी कन्सेप्ट होती. खूप गाजली होती तेव्हा ती चर्चा झाली होती. मठामध्ये असताना आम्ही अहमदनगर रायझिंग नावाचं कॉलम म्हणजे सुरू केला होता. म्हणजे जसा सकाळमध्ये रंगसंस्कृतीचा होता त्याच्या जरा वेगळ्या अँगलनी अहमदनगर रायझिंग. अहमदनगर तेव्हा अहमदनगर नव्हतं आता अहिल्यानगर झालंय. अहमदनगरची वैशिष्ट्य काय तिथे कुठले कुठले वैशिष्ट्य पूर्ण. तेव्हा भूषण तर खूप मला सहकार्य लाभलं होतं. ऐतिहासिक वास्तू यांची माहिती, नंतर नगरमधले खाद्योत्सव, नगरमधले काही प्रमुख पाण्याची ठिकाणं अशा याच्यावर अहमदनगर रायझिंग असं एक सदर आम्ही चालवलं होतं. त्याच्यात नागरिक समस्या पण त्याच्यात मांडल्या होत्या. समस्या लोकांच्या असायच्या त्या मांडल्या होत्या. नंतर काही समाजांच्या पण मुलाखती घेतल्या होत्या त्याच्यामध्ये. आम्ही सगळे समजा नगरमध्ये आलेल्या शीख आता म्हणजे ते सगळे समाजाचे लोक त्याच्यात आहेत. म्हणजे नगरमध्ये जे बाहेरचे लोक म्हणजे देशभरातले केरळ तामिळनाडू
2: पश्चिम बंगाल राज्यातील जे
3: राज्यातील जे लोक
2: नगरमध्ये येऊन राहिले
3: स्थायिक झाली. नगरनी त्यांनी नगरला मोठं केलं आणि त्यांनाही नगरनी मोठं केलं. अशा जे लोकांनी मिळून जे एक
2: कम्युनिटी स्थापन
3: त्यांनी एक क्लब स्थापन केला.
2: बरं त्याच्या
3: क्लबवर पण आम्ही लिहिलं होतं.
2: आर्टिकल केलं होतं.
3: त्या त्या समाजाच्या लोकांनी कोण पहिले आले त्यांच्या इथं नगरमध्ये त्यांनी कसा व्यवसाय सुरू केला. के शेट्टी असतील किंवा अजून बरेचसे जण होते. मग त्यांनी अजून त्यांच्या सगळ्या समाज बांधवांना कसं बोलून घेतलं, त्यांना कसं कामाला लावलंय, त्यांनाही वेगळे व्यवसाय सुरू करून दिले. अशा पद्धतीने त्या लोकांनी इथं पोट भरलं ते त्याचबरोबर नगरचा लौकिक त्यांनी वाढवला. असं ते अहमदनगर रायझिंगचं एक चांगली मालिका तिथं गाजली होती माझी मठामध्ये असताना.
2: बरं. नंतर पुढे कशी वाटचाल झाली?
3: पुढे मग नंतर मग कोरोना काळामध्ये पहिल्या लॉकडाऊनला मठाची एडिशन बंद झाली नगरची. ती बंद झाल्यानंतर मग एक 4-5 महिने थोडं एक न्यूज पोर्टल मी चालवलं होतं. तेव्हा कोरोना सुरू झाला होता. कोरोना काळात खूप बंधन होते. बाहेर कुठे जाता येत नव्हतं. बाहेर जाणं अवघड झालं होतं. तर मग त्या काळात थोडं एक न्यूज पोर्टल घरी बसल्या बसल्या लॅपटॉपवर बातम्या करून पाठवायचं ते जायच्या. पण मग नंतर मग लोकमंथन नावाचं एक नगरमधलं दैनिक आहे
2: त्याच्यामध्ये
3: अशोकराव सोनवणे म्हणे या मदतीला आमच्या. मग आम्ही तिथे गेलो होतो. तिथं लोकमंथन मध्ये काम केलं. 2-3 वर्ष केलं तिथं. नगर अर्बन बँकेचा घोटाळा त्या काळात तिथं
2: गाजला
3: होता. म्हणजे त्याच्या बातम्या त्याच्यावर खूप लिहिलं होतं. त्याच्यावरती मांडणी केली सगळं. महापालिकेच्या काही बातम्या असतील महापालिकेचे विषय तेव्हा गाजायचे. खूप सभा गाजायच्या. महापालिकेचं बीच तेव्हा माझ्याकडे होतं. असतात लोकमंथनमध्ये बहुतांशी सगळंच पाहिजे मी. तर मग ते सगळं तिथं ते चालू असताना नंतर मग इकडे नगर टाइम्सची मला ऑफर आली की बा तुम्ही या आमच्या इकडे संपादक म्हणून
2: तुम्ही.
3: हा म्हणजे बुक रिडर म्हणून सुरुवात केली तोपर्यंत
2: संपादक
3: म्हणून
2: नगर टाइम्सचे संपादक
3: वा वा वा.
2: ही वाटचाल तुमची आहे
3: प्रवास नगर टाइम्स मध्ये असताना?
2: आता काय सध्या तुमचं किती वर्ष झाले नगर टाइम्स ला?
3: तुम्ही नगर टाइम्स ला 3 वर्ष होतील मला.
2: बर,
3: तिथे मी नगर 00 एक कॉलम चालवला होता, आता सध्या थांबवला होता तो. त्याच्यात एक नगर शहरातल्या जे काही घडामोडी आहेत किंवा नागरी समस्या आहेत त्याच्यावर एक उपरोधिक शैलीत मी त्याच्यावर एक मांडणी करायचो. नगर 00 काय घडतंय नगरमध्ये, कसं घडतंय, त्याच्या मागचं कार्यकारण भाव काय, पण ते एक उपरोधिक शैली लोकांना थोडस मिश्किल हसू येईल अशा पद्धतीने तिची लिहायचो. मग तो कॉलम थोडा चालवला एक वर्ष 1.5 वर्ष. आता रेग्युलर काम चालू आहे, दैनिकाचा अंक, राजकारण, समाजकारण आता सगळंच वाढले, त्यामुळे मग त्याच्या बातम्या असतात रोज.
2: बरं,
3: सध्या छापत राहतोय.
2: अशी वाटचाल तुमची प्रूफ रीडर ते संपादक या हे झाली
3: अशी झाली.
2: आणि 43 वर्षाचा प्रदीर्घ अनुभव आहे.
3: अनुभव आहे
2: आणि वेगवेगळ्या टप्प्यावर वेगवेगळ्या लोकांचं तुम्हाला मार्गदर्शन मिळालं आणि तुम्ही तुमचा त्याचा तुम्ही छान वापर करून पुढे सरकत राहिला.
3: लोकांनी सांगत गेले, शिकवत गेले, त्यामुळे त्याच्यातून शिकत गेलो.
2: बरोबर.
3: मला त्याच्यानंतर रोटरी क्लबचा एक एक्सलंट मीडिया पर्सन पुरस्कार मिळाला.
2: अरे वा, पुरस्कार मिळाले तुम्हाला, त्या पुरस्काराबद्दल सांगा ना.
3: मला ते संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियानचा पुरस्कार तर होताच, नंतर ते हागणदारी मुक्त गाव योजनेसाठी जनजागृती केल्याबद्दल एक सन्मानपत्र मिळालं होतं.
2: अरे वा.
3: नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शतकोत्तर रौप्य महोत्सव जयंती पुरस्कार मिळाला.
2: अरे वा.
3: या व्यतिरिक्त एक सामाजिक सद्भावना पत्रकारिता पुरस्कार, नंतर अनुनाथ फाउंडेशनचा संगीत सेवक पुरस्कार, नंतर इथले डॉक्टर अनिल सहस्रबुद्धे नावाचे प्रसिद्ध साहित्यिक आहेत, त्यांचे जे आनंदोत्सव ट्रस्ट आहे त्यांच्याकडून मला साहित्य सेवक पुरस्कार मिळाला. नंतर आमचे एक बौद्ध महासंघाचे एक मित्र आहेत भाऊसाहेब बोठे म्हणून, त्यांनी मला बौद्ध विकास मंचाचा भीम पहाट सेवा पुरस्कार.
2: तेव्हा
3: 14 एप्रिल पहाटे भीम गाणी ते सादर करायची, तर ते मी दरवर्षी आवर्जून त्या कार्यक्रमाला जायचो. मग ते सेवेबद्दल, त्या मदतीबद्दल त्यांनी मला पुरस्कार असे भरपूर मिळाले, पण हे आपले लक्षात ठेवण्यासारखे.
2: बरोबर. आणि एक तुम्हाला एक आपण चांगलं काम केल्याची एक पावती
3: मिळाली
2: एक त्या निमित्ताने. आणि तुम्ही प्रेस क्लबचे अध्यक्ष म्हणूनही काम केलंय.
3: दरम्यानच्या काळात मग ते थोडस पत्रकार असल्यामुळे पत्रकारितेच्या राजकारण समाजकारणात होतो.
2: कुठले उपक्रम राबवले तुम्ही त्या काळात पत्रकारांसाठी, काही सांगा ना.
3: तेव्हा आम्ही पत्रकारांचे म्हणजे मी अध्यक्ष म्हणजे अध्यक्ष होतो, त्याच्या आधी सरचिटणीस होतो. त्या काळात आम्ही हेल्मेट पत्रकारांनी सक्तीने वापरावं,
2: हेल्मेट वाटप केलं. अरे वा.
3: नंतर दुसरा विषय असा होता की बो पत्रकार म्हणजे आम्ही आता माझ्या गाडीवर प्रेस लिहिलेलं आहे, सगळ्याच गाड्यांवर बहुतांशी प्रेस असतं. आता प्रेस पाहिलं की पोलीस म्हणा किंवा कोणी नको बाबा कोणी यांच्या नादी लागा म्हणून कोणी आम्हाला अडवत नसतं, परंतु बहुतांशी पत्रकारांकडे साधं लायसन्स पण नव्हतं गाडी चालवण्याचं. तर एक मोठी ड्राईव्ह घेतला, तर मोठी मोहीम केली होती आम्ही सगळ्या पत्रकारांना, म्हणजे तेव्हा तर इतका प्रतिसाद मिळाला की जिल्ह्यातून पत्रकार आले होते
2: लायसन्स
3: काढायला.
2: अरे वा.
3: आरटीओशी होते कांबळे साहेब आणि एक देशपांडे साहेब, असे 2 आरटीओ होते त्या काळात. त्यांच्या मदतीने आम्ही
2: ते
3: पत्रकारांसाठी लायसन्स
2: म्हणजे त्यांना अधिकृतरित्या लायसन बद्ध केलं होतं,
3: लायसन प्रत्येकाला काढून दिले, इतक्या जिल्ह्यातून पत्रकारांना
2: नियमाचं पालन करायला शिकवलं.
3: नाही नियमांचं तसं म्हणता येईल, हरकत नाही, पण
2: वाहनं चालवायचेच ना, पण बिगर लायसनचे चालवायचे,
3: अधिकृत असलं पाहिजे म्हणून मग त्यांचा एक ड्रायव्हरचा पत्र जिल्ह्यातून प्रतिसाद मिळाला, लोक खूप आवर्जून आले त्यासाठी. असा तो एक मोठा उपक्रम केला. नंतर मग बरेचसे प्रेस कॉन्फरन्स घेणं, त्यांच्या बातम्या हे ते सगळं, असे सगळे
2: संपर्क वाढत गेला
3: सगळं त्या
2: पद्धतीने. आता सध्या जे आहे आव्हान आहे मोबाईलचं, आता पत्रकारिता थोडीशी बदलली आहे, आक्रमण जे झालेलं आहे मोबाईलचं त्याचा परिणाम जो आहे ना प्रिंट मीडियावर,
3: प्रिंट मीडियावर तो परिणाम झालेलाच आहे, म्हणजे दोन्ही बाजूनी आहे. एक तर मोबाईल किंवा व्हॉट्सअप किंवा एकूण जे काही ऍप्स आलेले आहेत, लेन्स असतील किंवा हे असतील, त्याचा फायदा पण झालेला आहे. म्हणजे पूर्वी बातमी हाताने लिहाव्या लागायच्या, आता मोबाईलवर टाईप होतात, इव्हन ओरली तुम्ही बोलले तरी ते टाईप होतो, तुम्ही नंतर करेक्शन शब्द करेक्शन काढून तयार मसूर एक 10-15 मिनिटात तुम्हाला मिळू शकतो. म्हणजे फायदा जसा आहे तसा काही अंशी तोटा पण आहे. आता हे व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमध्ये अनेक जण त्यांना जे काही कळलं समजलं हे ते बातम्या म्हणजे ती माहिती त्याच्यात प्रसारित करतात, व्हायरल करतात. मग ते कधी कधी ते चुकीचे असते, म्हणजे बऱ्याचदा चुकीचे असते, कधी कधी नाही, ते बऱ्याचदा ते काहीतरी एक वेग टाकलेलं असतं ते. पण ते आपल्याला असं वाटतं की या क्षेत्रात काम करणार असं की नाही मोठी घटना काहीतरी, तर त्याची दखल घेतली पाहिजे. व्हॉट्सअप याच्यातून येणार सगळंच खरं असतं असं नाही. बरंचसं काही काही काही जण त्यांच्या त्यांच्या सोयीनुसार व्हायरल करीत असतात. पण आजही म्हणजे प्रिंट मीडियावर
2: विश्वासार्हता आहे
3: वाचकांनी ठेवलाच पाहिजे. तर जे काही बातम्या छापून येतात
2: पण अजूनही आहे विश्वासार्हता.
3: विश्वासार्हता आहे
2: वृत्तपत्रांची.
3: थोडं हे झालं की कोरोना काळात वृत्तपत्राद्वारे व्हायरस हे होतो असे नॅरेटिव्ह म्हणा किंवा ते जे हे झालं बदनामी झाली किंवा गैरसमज पसरवला गेला त्या काळात जो वृत्तपत्रांना थोडस फटका बसला तो आता नंतर हळूहळू तो वाढत गेला. आता न्यूज चॅनल्स खूप आलेत.
2: न्यूज चॅनल्स पण आव्हान आहे.
3: न्यूज चॅनल्स मध्ये उलट त्यांच्याकडून घटना लवकर हे होतात कळतात किंवा काय घडलं काय नाही कळतात. पण युट्यूब आहेत सगळ्यांच्या प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने बातमीदारी करतोय. पण विश्वासार्हता जे बातमीदारी आहे ती वृत्तपत्रातूनच आहे.
2: म्हणजे वाचन केलं खर तर त्याला
3: विश्वासार्ह आहे. दोन्ही बाजू पाहून समजून नेमकं काय घडलं काय नाही ते सगळं मांडणी वृत्तपत्राद्वारे होती. त्यामुळे वाचकांना आव्हानच आहे की वृत्तपत्र तुम्ही वाचत चाला रोज. वृत्तपत्रातून विश्लेषण असतात चांगली राजकीय सामाजिक सांस्कृतिक मजकूर भरपूर असतो.
2: पण तरुण पिढी थोडीशी कमी वळती असं लक्षात आलं.
3: तरुण पिढीचं आयुष्य जर मोबाईल मध्ये जात आहे त्यांना जर बसल्या जागी हाताच्या मोबाईल कुठं काय घडलंय
2: क्लिक वर
3: हे लगेच कळतंय तर मग ते थोडीशी त्या ह्याच्यात आहे. पण ह्याची सवय पालकांनी किंवा विद्यार्थी मुलांनी पण लावून घेतली पाहिजे स्वतःला की थोडं अवांतर वाचन वृत्तपत्राद्वारे समाजात काय चाललंय काय घडतंय. तर ते जसं वाईट जे आहे समाजात घडते तसं बऱ्यापैकी खूप चांगलंही घडतंय. खूप चांगले प्रयोग होत आहेत चांगले सामाजिक उपक्रम होत आहेत. त्याची दखल घेऊन त्याच्यात सक्रिय सहभाग घेताना आला तरी त्याला जी काही करता येईल ती मदत करता येऊ शकते. पण यासाठी वृत्तपत्राचं वाचन आवश्यक आहे केलं पाहिजे.
2: बरं तुम्हाला असा एक अपसेट झाले कधी आणि त्याच्यातून तुम्ही अपयशातून मात केली असं काही एखादा अनुभव आहे का?
3: नाही असं नाही काही असं अपयश वगैरे. ते तात्कालिक थोडस कसं असतं त्या काळात वृत्तपत्रातून स्पर्धा असायची. आता आहे ना असं नाही. पण त्या काळात कसं कि आपण जे बीट पाहतो तसंच जसं मी सकाळमध्ये बीट पाहायचो किंवा केसरी पाहतो तसे अन्य वृत्तपत्रातूनही तिथले बीट पाहणारे लोक असायचे. पण मग कधी एखादी चांगली बातमी मला मिळायची तर कधी एखादी चांगली बातमी त्यांना मिळायची.
2: बरोबर.
3: मग त्या दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा दुसरे वृत्तपत्र पाहायचो अरे यार ही बातमी आपली बरं का असं थोडं अपसेट व्हायचं. बाकी असं मोठं अपयश
2: असं कधी
3: किंवा असं मोठी एखादी घटना मिस झाली किंवा असं हे झालं असं नाही कधी आलं अनुभवाला. उलट जे काही अनुभव चांगलेच राहिले म्हणजे तेव्हा काळात संपर्क किंवा शेवटी तुमच्या स्वभावावर पण बऱ्यापैकी असत. जिल्हा परिषदेचे आरोग्य घोटाळा झाला होता आणि त्याची चौकशी चालू होती सगळी. तर तेव्हा उमाकांत दांगट जिल्हाधिकारी होते ना तर त्यांच्याशी माझा संपर्क असायचा सगळा असायचा. तर ते घोटाळ्याची माहिती तर त्यांनी दिली आधी. पण नंतर मला म्हणे सरम तुला फारच इंटरेस्ट आहे या गोष्टीत यायच्या तर चल तू ये माझ्याकडे ऑफिसला ये म्हणे. तेव्हा नगर निवास त्यांचं पाठीमाग कलेक्टर ऑफिस पुढं होतं आणि नगर निवास पाठीमाग होतं ते तिथे ये म्हणे. तर मग त्यांनी मला तिथं बोलून घेतलं होतं. तिथं त्यांनी मला डिटेल माहिती दिली होती सगळं आरोग्य घोटाळा कसा झाला काय झाला इव्हन त्याचे सगळे म्हणजे जसं टँकरचा घोटाळा होता
2: तसा आरोग्य
3: घोटाळ्याचं पण तेव्हा माहिती त्यांनी दिली होती. आणि म्हणजे सांगायचं होतं असं की तुमची विश्वासार्हता तुम्ही निर्माण केली पाहिजे. तुम्ही जी काय माहिती घेताय तिचं मिसप्लेस होणार नाही मिसयूज होणार नाही हे तुम्ही जर दक्षता बाळगली तर मग समोरच्या व्यक्ती अधिकारी असतील किंवा हे असतील ते सगळे विश्वासाने माहिती देतात तुम्ही ते छापू शकता तेव्हा असं विषय.
2: नवीन पत्रकारांना काय संदेश देऊ इच्छिता तुम्ही?
3: नवीन पत्रकारांना संदेश मोबाईलवर जास्त अवलंबून राहण्यापेक्षा लोकांशी संपर्क ठेवा. लोकांशी बोलत जा लोकांच्या सुखदुःखात गेलं पाहिजे.
2: मोबाईलवर आलेली माहिती खरी आहे का खोटी आहे याची पडताळणी केली पाहिजे.
3: केली पाहिजे ती तर आवर्जून केली पाहिजे.
2: ह्याची मेन काळजी नवीन
3: घेतली पाहिजे की नक्की असं घडलंय का नक्की घडलंय का घडलं असेल तर मग त्याच्या संबंधित कोण आहे त्यांच्याशी संपर्क साधून अधिकृत त्यांच्याकडून माहिती घेऊन मग ती माहिती घेणं बातमी करणं त्याचं म्हणायचं काय होतं की मग ते चुकीचं ठरून ठरतंय. म्हणजे विश्वासार्हता तुमची कमी होती. तुम्ही 10 बातम्या देतात त्यातली 11 बातमी जर फुल ठरली लोक म्हणतात या बोगस बातम्या देतात हे लोक असे आपला विषय गैरसमज होऊ शकतो.
2: बरं काय सांगू इच्छिता काय अजून काही नवीन काही?
3: नवीन काही गेलं आयुष्य सगळं आनंदात गेलं. पत्रकारिता अशी 84 पासून जे सुरू झाली ती आता 26 पर्यंत चालू आहे पत्रकारिता.
2: पुढे काय आता एम आहे?
3: एम आता काय, एम काही नाही, जे काही सामाजिक संस्था म्हणजे आता पत्रकारितेमध्ये मी काम करताना अनेक क्राईमच्या घटना कडूकोड आठवणी आहेत, अनेक हे आहेत, पण मूळ म्हणजे पत्रकारिता करताना किंवा बातम्या लिहिताना सर्वात जास्त आनंद देणाऱ्या घटना ज्या असतील त्या सामाजिक विषयाच्या. आता इथे नगर मनमाड रोडला शिवणे नाईकला

0: देत असताना दुसरीकडे जेव्हा अशा मनगाव सारख्या बातम्या देण्याची संधी मिळते किंवा त्या महिलांचं जीवन कसं आहे, त्या महिलांना कशा अडचणी येतात, त्या अडचणी दूर करण्यासाठी डॉक्टर धामने दाम्पत्य कसे प्रयत्न करते, काय कष्ट घेतात, त्यांना मदतीला कोण, म्हणजे इव्हन स्नेहालयाची संस्था पण, स्नेहालयामध्ये जे काही समाज कार्य चालतं त्यांचे जे प्रकल्प आहेत त्या प्रकल्पाशी संबंधित ज्या बातम्या आहेत त्या देताना किंवा समाजात जसं वाईट घडतंय तर खूप चांगलं पण घडतंय ते ठळकपणे मांडण्याची संधी मिळाली.
1: विधायक पत्रकारिता करा,
0: विधायक पत्रकारितेला संधी मिळाली, ती देता आली, त्याच्यातूनही नाव झालं, त्याच्यातूनही त्या त्या लोकांशी संपर्क वाढला, त्यांनाही तो एक आश्वासक चाल बाबा श्रीराम आपल्यासाठी लिहितो काहीतरी करतो, तर त्यांचा आता कौटुंबिक संबंध झाले, स्नेहालय परिवार असेल किंवा धामणे डॉक्टर असतील, सावली म्हणून नितेश बनसोडे, अशा सगळ्या खूप जण आहेत की ज्या सगळ्या क्षेत्राशी,
1: म्हणजे तुम्ही सामाजिक चळवळीशी अप्रत्यक्षरित्या जोडले गेले,
0: म्हणजे सामाजिक चळवळ
1: आणि त्याच्यातून त्यांना त्याचा बेनिफिट मिळतो, म्हणजे त्यांना मदत मिळते तुमच्या पत्रकारितेच्या माध्यमातून,
0: म्हणजे एक त्याच्यातलं आपलं एक योगदान आहे. आपण तर प्रत्यक्ष सामाजिक कार्य नोकरी करत असल्यामुळे सामाजिक कार्य प्रत्यक्ष नाही करू शकत,
1: पण अप्रत्यक्षपणे
0: खाडीचा वाटा त्याच्यात जे कोणी चांगलं काम करतात
1: त्यांना प्रोत्साहन देण्याचं काम पत्रकारितेच्या मार्फत होतं,
0: त्यांना थोडीशी मदत म्हणणं, त्यांना प्रोत्साहन देणं, त्यांचं दुःख अडचणी दूर करण्याचा प्रयत्न करणं जी आपल्या पत्रकारितेतून करता येईल तेवढा प्रयत्न केलेला आहे. सांगायचं झालं म्हणजे या सगळ्या वाटचाली आणि फोटोग्राफर्स अनिल शाह असेल, दत्ता इंगळे, जितू अग्रवाल, महेश कांबळे, सिद्धार्थ,
1: फोटोग्राफर्स
0: यांनी योगदान मिळाले,
1: म्हणजे पत्रकार
0: तुम्ही आले आहात, तुम्ही पण माझे सहकारी होता, सुहास देशपांडे अनेक माझे सहकारी त्या काळात होते, हे सगळ्यांचं योगदान आहे माझ्या यशामध्ये, म्हणजे असं कोणाचं नाही असं नाही, काही ना काही प्रत्येकाने सपोर्ट केलेला आहे, विषय दिलेले आहेत अनेक फोटोग्राफर, मंदार साबळेंनी अनेक विषय दिलेले आहेत, ते विषय
1: म्हणजे पत्रकारितेतील एक महत्वाची बाजू फोटोग्राफरही आहे,
0: हो ते पण आहे,
1: त्यांचं पण योगदान मिळतच असतं,
0: मिळत असतं त्यांचं, ते उलट जास्त आमच्यापेक्षा ते जास्त रस्त्यात फिरतात, चांगल्या वाईट घटना कलेक्ट करतात, फोटो घेतात त्याचे, मग तेव्हा त्यांना एक सांगतात की बाबा असा असा विषय चांगला आहे, तुम्ही करा, तुम्ही याच्यावर हे करा, अशा पद्धतीने हे सगळ्यांचं योगदान आहे.
1: बरोबर,
0: माणूस एकटा काय करू शकत नाही, सपोर्टिव्ह सगळे असल्याशिवाय होऊ शकत
1: नाही. बरं, आपल्या समवेत आज ज्येष्ठ पत्रकार श्रीराम जोशी होते, त्यांनी आपल्या पत्रकारितेची वाटचाल, त्यांचा प्रवास, प्रूफ रीडर ते संपादक अशी त्यांची वाटचाल आणि त्यांना आलेले अनुभव, त्याचबरोबर वेगवेगळे योगदान त्यांना जशा सामाजिक कामांना देता येईल याचं पॉझिटिव्हिटी पत्रकारिता, सकारात्मक पत्रकारिताकडे त्यांनी लक्ष दिलेलं आहे. तर असे श्रीराम जोशी आपल्या समवेत होते सर, तुमचे धन्यवाद. सर
0: धन्यवाद. मला एक मुद्दा मांडत होता, तो मांडू का? एक शेवटचा. मी सगळ्यांचे आभार मानतो मला संधी दिल्याबद्दल. कौटुंबिक घटना आहे, आठवण आहे, उलट्या खोबडीचा असे एक शब्द माझ्या आईने माझ्याबद्दल वापरला होता. आता त्याचा किस्सा असा झाला की माझे वडील श्रीरामपूरला प्रिंटिंग प्रेस मध्ये सर्व्हिसला होते, कामाला होते. तर ते पूर्वी प्रिंटिंग प्रेस मध्ये खिळे जोडले जायचे, पत्रिका लग्न पत्रिका असतील किंवा काही कार्यक्रम पत्रिका असतील छापायचे असतील तर ते खिळे जुळून ते खिळे लावून त्याची प्रिंट काढली जायची. तर ते खिळे उलट्या असायचे, ते काही सरळ नसायचे, म्हणजे ते उलट्या पद्धतीने कलेक्ट करायचे, ओला काना आ ब असे पद्धतीने, आणि मग नंतर ते एका लोखंडी पट्टीमध्ये ते पॅक करायचे, त्याला बाहेरून दोरा लावायचे आणि नंतर मग त्याच्यावरून कागद फिरून शाई लावून त्याच्यावरून प्रिंट त्याची निघायची. तर ते नंतर ते वाचता यायचे उलटे वाचल्यानंतर. तर ते मी पत्रकारितेत आलो, पत्रकारितेत आल्यानंतर आई मला विचारते तू काय काम करतो बाबा, काय काय नेमकं, म्हटलं बाबा असं असं आहे. तेव्हा मी सारोमधला असताना तेव्हा खिळे जुळवायचं असायचं, म्हणजे केसरी आल्यानंतर डीटीपी वगैरे फोटो कंपोज विभाग वगैरे आला, पण तेव्हा सारोमधला असताना खिळे जुळून ते काम बातम्या व्हायच्या तयार. तर तिला म्हणतो की सारोमधला अशा पद्धतीने ते खिळे जुळवतात, बातम्या करतात, हे करतात. म्हणजे तू बापासारखाच उलट्या खोपडीचं आहे, म्हणजे तुझं बाप पेंटिंग मध्ये उलट्या खोपडीचं हे करतो. तर अशी ती तिने मला हे केली. पण नंतर जेव्हा मी नगरला आलो, नगर आल्यानंतर मग माझा सगळ्या सामाजिक राजकीय लोकांशी संपर्क वाढायला लागला, पेपर मधून बातम्या द्यायला लागल्या. तर माझ्या घरी पण तेव्हा आमदार संभ्राम जपताप जेव्हा पहिल्यांदा महापौर झाले होते तेव्हा माझ्या घरी आले होते. नंतर बाळासाहेब थोरात आले, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष शैलेंद्र विखे आल्या, सभापती राम भाऊ शिंदे आले, अनेक अनिल भैया राठोड येऊन गेले, बरेचसे मोठमोठे व्यक्ती यायचे, येऊन गेले. चला बरोबर आमच्या घरी. तर मग जेव्हा तिला थोडंसं जाणवलं की नाही बाबा याच्याकडे बरेचसे मोठे लोक येतात याच्याकडे याला विचारतात किंवा याचं सुख दुःखात हे होतात. तर मग जरा ते लक्षात आलं की नाही याचं जरा वेगळं आहे. मग तिला माझा अभिमान पण वाटायला लागला.

0: नातेवाईकांना वगैरे, आमचा राम आता पत्रकार आहे, असं करतो तसं करतो,
1: कौतुक वाटायला,
0: असं कौतुक होतं. म्हणजे ही एक आठवण, रद्दी आठवण आहे, आईची आठवण आहे. या निमित्ताने तुमच्या सर्वांशी शेअर करायला मिळाली. मला रेडिओ नगरने इथं येण्याची, बोलण्याची संधी दिली. माझा जीवन प्रवास मांडता आला मला. आपण सर्वांनी तो ऐकला. धन्यवाद.
1: धन्यवाद.
0: काही चुकलं माकलं असेल तर क्षमा करा.
1: धन्यवाद.
0: जय हिंद, जय महाराष्ट्र.
2: श्रोते हो, लोकशाहीचा चौथा स्तंभ या मालिकेच्या पहिल्या भागात आज आपण ऐकलीत आपल्या अहिल्यानगरचे ज्येष्ठ पत्रकार श्रीराम जोशी यांची मुलाखत. त्यांच्याशी संवाद साधला ज्येष्ठ पत्रकार अजय धुपावकर यांनी. या मालिकेची संकल्पना आहे ज्येष्ठ पत्रकार आणि इतिहास अभ्यासक स्वर्गीय भूषण देशमुख यांची. आता वेळ झालीये तुमचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटूया लोकशाहीचा चौथा स्तंभ या मालिकेत. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. निसर्गातील विविध घटक, हवामान बदल, वन्यजीव संरक्षण, पर्यावरणाच्या समस्या अशा विविध विषयांवर निसर्ग अभ्यासक अमित गायकवाड यांच्याशी संवाद साधूयात नातं निसर्गाशी या सेगमेंट मध्ये. नातं निसर्गाशी दर गुरुवारी आणि शनिवारी सकाळी 9 वाजता नगरचं अंतरंग या शो मध्ये आरजे कोमल सोबत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, मी अभिनेता एजाज अली. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

रसिक हो नमस्कार, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा। रेडिओ विश्वास 90.8 FM यांच्या सौजन्याने आपण चिरंतन गाणी हा कार्यक्रम ऐकणार आहोत। सादर करते आहेत

नमस्कार सिख श्रोते हो, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज। पुण्यातून मी श्रीकृष्ण कुलकर्णी चिरंतन गाणी या आपल्या कार्यक्रमात आपल्या सर्वांचे स्वागत करतो। आज भाग क्रमांक 55। श्रोते हो, मराठी संगीतसृष्टीतील काही निवडक अनोळखी संगीतकारांच्या चांगल्या गाण्यांची ओळख रसिकांना व्हावी या उद्देशाने आपण ऐकत आहोत अनोळखी संगीतकारांची ओळखीची गाणी आपल्या चिरंतन गाणी या कार्यक्रमात। मंडळी, आज ऐकूया संगीतकार एम जी गोखले, आर एन परारकर, श्रीकांत ठाकरे, गिरीश जोशी, कमलाकर भागवत आणि पंडित कुमार गंधर्व यांनी स्वरबद्ध केलेली काही निवडक भावगीतं, अभंग। आजच्या कार्यक्रमाच्या प्रारंभाला ऐकूया एक सुंदर भावगीत। आठवणी दाटतात धुके जसे पसरावे। आठवणी एखाद्या शांत स्तब्ध डोहात एखादा दगड टाकताच जसं अनेकविध तरंग उमटतात, अगदी तसंच काहीस एखादी व्यक्ती वस्तू दिसताच एखादा गंध नाकात शिरताच होतं आपल्या मनाच्या डोहाचं। आठवणींचे तरंग असेच एका पाठोपाठ एक उमटू लागतात आपल्या मनःपटलावर। व पू काळे म्हणतात, आठवणी मुंग्यांच्या वारुळाप्रमाणे असतात। वारुळ पाहून आत किती मुंगे असतील याचा अंदाज बांधता येत नाही, पण एका जरी मुंगीने बाहेरचा रस्ता धरला की एका मागोमाग असंख्य मुंग्या बाहेर पडतात। आठवणी म्हणजे निसर्गाने मानवाला दिलेल्या स्मरणशक्ती या सर्वोच्च वरदानाचा एक आविष्कार। आठवणी म्हणजे भरत आली आहे असं वाटू लागताच खपली पडून जाऊन भळभळू लागलेली जखम। पूर्वीच्या आठवणीत रमण्याची सहज प्रवृत्ती असते माणसाची। गतस्मृतींमध्ये आपण सहज हरवून जातो आणि त्यावर आपल्या भावभावना प्रकर्षाने व्यक्त व्हायला लागतात। थोडासा जरी मोकळा वेळ मिळाला तरी मन आठवणीत रमतं। ज्या आठवणीत रमायचं त्या जर कटू असतील तर त्यांचा प्रभाव आपल्या मनावर पर्यायाने आचरणावर पडतोच। नको म्हटलं तरी मन तिकडेच ओढ घेतं। हातात काम चाललं असलं तरीही मन गतस्मृतींमध्ये रममाण होतं। आठवणींची प्रत्येकाची स्वतःची एक पेटी असते। भूतकाळात घालवलेले क्षण स्मृती म्हणून वर्तमानात आपल्या समोर येतात। या आठवणी म्हणजे ते भूतकाळातील क्षण पुन्हा जिवंत करण्याची संधी असते। माणसाला एकटेपणा जाणवत असेल तर या आठवणी त्याची सोबत करतात। आठवणी या शापही आहेत वरदानही आहेत, कारण त्या सुखाच्या आणि दुःखाच्या अशा दोन्हीही असतात। आपल्याला एकटं बसायला आवडतं, मन शांत ठेवून आठवणींच्या विश्वात रमायला आवडतं। आठवणींमध्ये एक गोष्ट खास असते, त्या कितीही जुन्या असल्या तरी आठवायला बसल्या की त्या पुन्हा ताज्या होतात। आठवणी जितक्या खोल असतील तितकी त्यात बुडून जायची मजा असते। आपल्या बालपणीच्या आठवणी या अनेकदा छोटे क्षण किंवा भेटी असतात ज्या एकत्र येऊन आपल्या जीवनाचे स्क्रॅपबुक बनतात। अशी ही आठवणींची फुले अगदी हारात गुंफल्यासारखी मनात गुंफली जातात। आपले भावविश्व अनुभवविश्व समृद्ध करण्यात फार मोलाचा वाटा असतो या आठवणींचा। ऐकूया संगीतकार एम जी गोखले यांनी राग चंद्रकंस या रागात संगीतबद्ध केलेलं, गीतकार योगेश्वर अभ्यंकर यांनी लिहिलेलं हे भावगीत गायलं आहे सुमती टिकेकर यांनी।

संगीतकार आणि गायक आर एन पराडकर मुख्यतः ओळखले जातात ते त्यांच्या प्रसिद्ध दत्तगीतांमुळे. तथापि त्यांनी दत्तगीतांशिवाय बरीच चांगली भावगीतं आणि अभंग संगीतबद्ध केली आहेत, गायली आहेत. त्यांचं पूर्ण नाव होतं रघुनाथ नारायण पराडकर. यानंतर ऐकूया आर एन पराडकर यांनी संगीतबद्ध केलेला आणि गायलेला शांती ब्रह्म संत एकनाथ महाराज यांनी लिहिलेला एक अभंग, एक गवळण. नको वाजवू श्रीहरी मुरली, कृष्णाच्या मुरलीचा नाद इतका दिव्य आणि आध्यात्मिक अनुभव देणारा आहे की तो भौतिक तहान आणि भूक विसरवतो. या मुरलीचे, या बासरीचे स्वर इतके सामर्थ्यवान आहेत की वाऱ्याचा वेग मंदावतो, आकाशात दाटलेले मेघ पाऊस थांबवतात, स्तब्ध होतात. कृष्णाचं हे सार्वभौमिक स्वरूप बुद्धिमत्तेने दृश्यमान होतं. ही गवळण संत एकनाथांच्या भक्तिरसातील अमृतरस ओळींचं एक उदाहरण आहे. यात साध्या शब्दात महान आध्यात्मिक आणि भावनात्मक अर्थ समाविष्ट आहे. आर एन पराडकर यांच्या सुरात भक्ती, विरह आणि सौंदर्य या त्रिवेणींचा प्रवाह अधिक उफाळतो. ही गवळण कोणत्याही कृष्णप्रेमी संगीतप्रेमींचं केवळ मन जिंकत नाही तर त्यांचं अंतःकरण जपून ठेवतं, कारण यात मानवी आत्म्यापासून देहाच्या मर्यादांपर्यंतचा प्रवास सहज अनुभवता येतो. ऐकूया संत एकनाथ महाराज यांची रचना, गायली आणि संगीतबद्ध केली आहे आर एन पराडकर यांनी.

मित्रांनो, यानंतर ऐकूया संगीतकार श्रीकांत ठाकरे यांनी स्वरबद्ध केलेलं, कवयित्री वंदना विटणकर यांनी लिहिलेलं एक सुरेख भक्तिगीत. गायलं आहे मोहम्मद रफी यांनी. खेळ तुझा न्यारा प्रभू रे, खेळ तुझा न्यारा. आपण सगळे या विश्वात राहतो जिथं देव आणि माणूस, कल्पना आणि वास्तविकता, सत्य आणि भ्रम हे सगळं एक खेळ बनलं आहे. तुझे सर्व रंगी रूप उदारा, कळले सांग कुणाला. हे म्हणणाऱ्या भक्ताचं अंतरंग जणू तुझं रूप पाहात उधाण घेत आहे. काय खेळ आहे हा जगातला प्रकाश आणि अंधाराचा. मृत्यूजवळ आला की हे सर्व रंग सारे मायाजाल वाटू लागतात. समाजातली नाती क्षणिक आणि स्वार्थावर आधारित असतात, पण जेव्हा व्यापक संकट येतात तेव्हा प्रभू हाच एकमेव निश्चिंत आधार असतो मानवाचा. ही संपूर्ण रचना प्रामाणिकता आणि गहनता यांचा संगम आहे. मोहम्मद रफी यांच्या स्वरातून आणि श्रीकांत ठाकरे यांच्या संगीतातून हे गाणं आजही भक्त आणि रसिकांसाठी आराध्य ठरतं. हे एक दर्शनात्मक भक्तिगीत आहे ज्यात जीवनाच्या मोह, त्याग, द्वैत आणि एकात्म अनुभूतीचे सर्व रंग पाहायला मिळतात. कवयित्री वंदना विटणकर यांनी जीवनातील व्यवहार आणि अध्यात्म यांच्या संघर्षाला शब्दबद्ध केलं आहे या भक्तिगीतात. हे केवळ एक भक्तिगीत नाही, ते आहे जीवन मरण, स्वार्थ मोह आणि ईश्वराच्या अनंत रूपांमधून मुक्ती शोधणाऱ्या मनाचं मनोगत. रफींची गायकी, श्रीकांत ठाकरे यांचं संयमित संगीत आणि वंदना विटणकर यांची प्रभावी कविता, या तिघांनी मिळून एक सांगीतिक समाधी घडवली आहे या गाण्यातून.

श्रोते हो, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. कार्यक्रम आहे चिरंतन गाणी. आपल्यासोबत मी श्रीकृष्ण कुलकर्णी. आज आपण ऐकत आहोत संगीतकार एम जी गोखले, आर एन पराडकर, श्रीकांत ठाकरे, गिरीश जोशी, कमलाकर भागवत आणि पंडित कुमार गंधर्व यांनी स्वरबद्ध केलेली काही निवडक भावगीत अभंग. रसिक हो, श्रावण हा भारतीय वर्षगणनेतील 5वा महिना. पौर्णिमेच्या सुमारास श्रवण हे नक्षत्र असतं, म्हणून या महिन्याला श्रावण असं नाव आहे. चातुर्मासातील श्रेष्ठ मास श्रावण म्हणजे सण समारंभांचे चैतन्य पर्व. सृजनाला आवाहन करणारा, कवींना भुरळ घालणारा असा हा आनंदघन श्रावण. वातावरणातल्या प्रसन्नतेने आशादायी बदलांची सकारात्मक चाहूल देणारा श्रावण. म्हणूनच कवीच्या हळव्या काळजात श्रावणासाठी एक हक्काचा कोपरा राखून ठेवलेला असतो. बळीराजा असो किंवा सामान्य माणूस, श्रावण प्रत्येकाच्या मनगाभारी नाविन्याची अन आनंदाची रांगोळी चितारतो. श्रावणाच्या आगमनाने अवघी सृष्टी हिरवीगार झाली आहे. वेगवेगळी फुलेही उमललेली आहेत. त्यावर भिरभिरणारी फुलपाखरं बघताना मन सुखावतं. त्याचे मनमोहक रंग जणू सर्वांवर मोहिनीच करतात. श्रावणात निसर्ग आपल्या अनंत हातांनी सौंदर्याची मुक्तपणे उधळण करत असतो. निसर्ग ऊन पावसाच्या खेळामुळे अवघ्या धरणीला आनंदाचं तसंच सुशोभितपणाचं वरदान देतो. श्रावण म्हणजे हिरवळ, श्रावण म्हणजे मनमोहक पाऊस, श्रावण म्हणजे ऊन पावसाचा खेळ, अशी कितीतरी श्रावणाची रूपं आपल्याला सांगता येतील. मुसळधार पावसामुळे तृप्त झालेली वसुंधरा जणू हिरवा शालू नेसून सजलेली असते. श्रावण भक्तिरसात अगदी न्हाऊन निघतो. आपल्या सगळ्या सणांना कृषी संस्कृतीचं अधिष्ठान आहे. या श्रावणाची अनेक रूपं बोलू तेवढं कमीच. हिरवागार झालेला निसर्ग म्हणजे श्रावण महिना. वेगवेगळ्या पदार्थांची खाद्यसंस्कृती म्हणजे श्रावण महिना. सृष्टीचं समृद्ध रूप म्हणजे श्रावण महिना. ऊन पावसाचा खेळ म्हणजे श्रावण महिना. व्रतवैकल्याची सुरुवात म्हणजे श्रावण महिना. श्रवणीय गोष्टी सांगणारा श्रावण महिना. पर्यावरणाचे मोल अधोरेखित करणारा श्रावण महिना. हिरव्या श्रीमंतीने सर्वांच्या डोळ्यांचं पारणं फेडणारा असा हा ऋतू हिरवा ऋतू बरवा श्रावण महिना. अशा या श्रावण महिन्याच्या आगमनाचं वर्णन करणारं एक अतिशय सुरेख गाणं ऐकूया. संगीतकार गिरीश जोशी यांनी स्वरबद्ध केलेली, पद्मभूषण कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांनी लिहिलेली ही कविता गायली आहे पद्मश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर यांनी. श्रवणभक्तीसह मांगल्याचं मानाचं पान असणाऱ्या श्रावणाचं वर्णन करताना कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांची ही कविता शब्दलयीत नाहून निघते. महाकवी कुसुमाग्रज यांनी श्रावणाचं या गाण्यात केलेलं वर्णन मनाला भिडतं. या गाण्यातील श्रावणाचा मूड पद्मजाताईंनी आपल्या गायनात अगदी अचूक पकडला आहे. त्यातले सहज सोपे पण अर्थपूर्ण शब्द मनाला वेगळाच आनंद देतात. हे मधुर गीत ऐकत आपण देखील या हसऱ्या नाचऱ्या जराशा लाजऱ्या सुंदर साजिऱ्या श्रावणाचं

श्रोते हो, यानंतर ऐकूया कवी अनिल यांची एक अतिशय भावपूर्ण रचना. ही रचना स्वरबद्ध केली आहे आणि गायली आहे पंडित कुमार गंधर्व यांनी. अनिल या टोपण नावाने लिहिणारे आत्माराम रावजी देशपांडे हे 1940-50 दशकातील एक प्रसिद्ध मराठी कवी भावगीतकार होते. या भावपूर्ण गीताचे संगीतकार आणि गायक पंडित कुमार गंधर्व म्हणजेच शिवपुत्र सिद्धरामय्या कोमकली यांना भारत सरकारने त्यांच्या शास्त्रीय आणि सुगम संगीतातील ठळक कामगिरीबद्दल 1977 पद्मभूषण आणि 1990 पद्मविभूषण या भारताच्या सर्वोच्च तिसऱ्या आणि दुसऱ्या पुरस्काराने त्यांना गौरवण्यात आले. अजूनी रुसू न आहे खुलता कळी खुलेना, विटले तसेच ओठ की पाकळी हालेना. रसिक हो, हे काव्य ऐकताना वाचताना प्रथम दर्शनी असंच वाटतं की हे काव्य कवी अनिल यांनी त्यांच्यावर रुसून आबोला धरलेल्या प्रिय व्यक्तीला किंवा पत्नीला तिची समजूत काढण्यासाठी लिहिलं असावं. परंतु या काव्याचा उद्भव प्रसंग आहे त्यांची प्रिय पत्नी दुर्दैवाने चिरनिद्रेत गेल्यावर अनावर दुःखाच्या वेदनेच्या भरात तिच्या कलेवराला उद्देशून म्हटलेलं हे उत्कट भाव काव्य आहे. या गाण्यात दोनच अंतरे समाविष्ट असली तरी मूळ भावकवितेमध्ये मात्र तीन अंतरे आहेत. गाण्यात नसलेलं परंतु मूळ काव्यात असलेलं हे कडवं. का भावली मिठाची अश्रुत होत आहे, विरणार सागरी ह्या जाणून दूर राहे. चाले अटी तटीने सुटता आढी सुटेना, मिटवील अंतराला ऐसी मिठी जुटेना. अजूनी रुसून आहे खुलता कळी खुलेना, मिटले तसेच ओठ की पाकळी हालेना. ऐकूया श्रोते हो, हे भाव

मंडळी, कार्यक्रमाची सांगता करूया. संगीतकार कमलाकर भागवत यांनी संगीतबद्ध केलेल्या जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या एका सुंदर अभंगाने. चंदनाचे हात पाय ही चंदन, परीसा नाही हीन कोणी अंग. अगदी साधा सोपा वाटणाऱ्या या अभंगामधला संत तुकाराम महाराज यांना अभिप्रेत असलेला अर्थ शोधण्याचा प्रयत्न करूया मंडळी. चंदन, परीस, दिवा, साखर या चार उपमांपैकी प्रथम पाहूया चंदनाचे गुण आणि अवगुण. चंदन स्वतः झिजतो आणि दुसऱ्याला शीतल करतो. आपल्या सभोवताली जी जी झाडं आहेत त्या सर्वांना चंदन आपला सुगंध देतो, त्यांना सुगंधित करतो. तापलेल्या उकळत्या तेलाच्या कढईत चंदनाचा थोडासा अगदी गुंजभर थेंब टाकला तर ती तापलेली कढई शांत होते, त्याचे बर्फासारखे पाणी होते. हे असे गुण आहेत चंदनाचे. आणि अशा चंदनाच्या गुणांप्रमाणे आहेत आमचे संत आणि सज्जन. संसाराच्या तापाने तप्त झालेल्या माणसाच्या जीवाला संत सहवास चंदनासारखं शांत करतो. संतांच्या सहवासात, सानिध्यात राहिलं असता त्या मानवाला संत आणि सज्जन मोक्षाची पदवी मिळवून देतात, बोधरूपी सुगंध देतात. संत आणि सज्जन स्वतः झिजतात आणि दुसऱ्याचं जीवन सफल करतात. त्यांचा अवतार परोपकारासाठीच असतो. पण म्हणून संत आणि सज्जन चंदनासारखे नसतात, कारण या गुणी चंदनाचे काही अवगुण पण आहेत. एकतर चंदन मिळवायला सापाचा नागाचा वेढा काढावा लागतो आणि केळ, हिंग, बांबू या तीन झाडांना मात्र चंदनाच्या सानिध्यात असूनही चंदनाचा सुगंध प्राप्त होऊ शकत नाही, कारण हिंग आपला स्वभाव गुणधर्म सोडत नाहीत. काही माणसं हिंगासारखी असतात, ते आपला गुणधर्म स्वभाव काही केल्या सोडत नाहीत. केळीला अनेक आवरण पडदे असतात, त्यामुळे चंदनाचा सुवास केळीच्या आतपर्यंत जाऊ शकत नाही. तशीच काही माणसांच्या मनावर अनेक आवरण पडदे असतात, ते ती बाजूला सारत नाहीत, त्यामुळे त्यांना चंदनरूपी संत सज्जनांचा सहवास असूनही उपयोग होत नाही. बांबू हे गाठीचं झाड आहे, आतल्या गाठीचं झाड आहे. काही माणसं अशा आतल्या गाठीची असतात, त्यामुळे त्यांना चंदनरूपी संत सज्जनांचा उपयोग होत नाही. अशा प्रकारे संत आणि सज्जन यांच्याकडे चंदनाचे गुण तर असतातच, पण चंदनाची अवगुणे शोधून देखील सापडत नाहीत त्यांच्यात. आता पाहूया परीस. असं म्हणतात, परीसाचा स्पर्श झाला की लोखंडाचं सोनं होतं. स्पर्श करायचं लोखंड कोणत्या प्रतीचं आहे याचा विचार न करता परीस सर्व प्रकारच्या लोखंडाचं सोनं करतो. हा गुण आहे परीसाचा. तसं संत आणि सज्जन आपल्या सानिध्यातील लोकांना पुण्यवान करतात, त्यांच्या आयुष्याचं सोनं करतात. पण संत आणि सज्जन परीसासारखे नसतात, कारण परीसाला अवगुण पण आहे. एकतर परीस लोखंडाचं सोनं करतो, पण त्याचं परत लोखंड करू शकत नाही. आणि परीस खापराला सोनं करू शकत नाही, फक्त लोखंडालाच करू शकतो. अशा प्रकारे संत आणि सज्जन यांच्याकडे परीसाचे गुण तर असतातच, पण परीसाची अवगुण शोधून देखील सापडत नाहीत त्यांच्यात. तिसरी उपमा आहे दिव्यांची. एक दिवा ज्या ठिकाणी लावतो त्या ठिकाणचा अंधकार दूर जातो. दिवा स्वतः प्रकाशमान असतो आणि दुसऱ्याला पण प्रकाशमान करतो. तसं संत जवळ आले किंवा आपण संत सज्जनांच्या जवळ गेलो की आपलं अज्ञान निघून जातं आणि ज्ञानरूपी दिवा आपल्याजवळ पेटत राहतो. दोन दिवा आपली दिसत नसलेली हरवलेली वस्तू सापडून द्यायला मदत करतो.
सापडून देतो. तसं संतांच्या जवळ गेलं की तुमचं जे जे हरवलं आहे ते आपल्याला मिळू शकतं, पण त्यासाठी मात्र साधना तशी पाहिजे. म्हणून संतांना दिव्याची उपमा दिली आहे. पण संत आणि सज्जन काही दिव्यासारखे नसतात, कारण दिव्यामध्ये सुद्धा काही अवगुण असतात. एक, जिथं ठेवतात ती जागा दिवा काळी करतो. दोन, दिवा जिथं असतो तिथं तो काजळी निर्माण करतो. तीन, दिवा तेल पितो त्याला पेटत राहायला तेलाची आवश्यकता असते. चार, दिवा वात खातो जाळतो. पाच, दिव्यावर पाणी शिंपडलं तर तो तडतड करतो. तसं मनाविरुद्ध बोललं गेलं तर माणूस तडतड करतो. आणि सहा, हवा आली की दिवा विझतो.

पाहू साखर, खारीक बाहेरच्या अंगानं गोड आहे, बदाम आतल्या अंगानं गोड आहे आणि आंबा मधल्या अंगानं गोड आहे. तसं साखरेचं नाही, ती सर्वांगाने गोड आहे. संत आणि सज्जन साखरेसारखे सर्वांगाने गोड असतात, पण संत आणि सज्जन साखरेसारखेच नसतात, कारण साखरेने वजन वाढतं, रक्तातली शुगर वाढते, हा साखरेचा अवगुण आहे. अशा प्रकारे संत आणि सज्जन यांच्याकडे साखरेचे गुण तर असतातच, पण साखरेची अवगुणं शोधून देखील सापडत नाहीत त्यांच्यात. हे अवगुण म्हणजे या पदार्थांच्या मर्यादा आहेत. तशा संतांना आणि सज्जनांना काहीही मर्यादा नसतात. रसिक हो, फक्त तीन कडव्यात चारच उपमांद्वारे संत आणि सज्जन यांचं लक्षण त्या चार उपमांच्या गुण आणि अवगुणांसह अगदी साध्या सोप्या शब्दात किती सुंदर वर्णन केलं आहे बघा संत तुकाराम महाराज यांनी. संगीतकार कमलाकर भागवत यांनी सतारीने केलेली अभंगाची सुरेख सुरुवात, सतारीसह बासरीचा केलेला परिणामकारक वापर आणि गायिका सुमन कल्याणपूर यांचा अतिशय गोड स्वर ही या गाण्याची बलस्थानं आहेत.

मंडळी, आजच्या कार्यक्रमातून आपण संगीतकार एम जी गोखले, आर एन पराडकर, श्रीकांत ठाकरे, गिरीश जोशी, कमलाकर भागवत आणि पंडित कुमार गंधर्व यांनी स्वरबद्ध केलेल्या काही निवडक भावगीतं आणि अभंगांचा आस्वाद घेतला. रसिक हो, चिरंतन गाणी या कार्यक्रमात अनोळखी संगीतकारांची ओळखीची गाणी या शीर्षकांतर्गत गेले 39 आठवडे आपण निरनिराळ्या 78 विविध अनोळखी संगीतकारांच्या 243 ओळखीच्या सुंदर गाण्यांचा आस्वाद आपण घेत आलो.

होत. चिरंतन गाणी या कार्यक्रमाच्या पुढील आठवड्याच्या भाग क्रमांक 56 पासून आपण एक नवीन विषय घेत आहोत. आपणा रसिकांचा असाच आशीर्वाद चिरंतन गाणी या कार्यक्रमाला मिळत राहील याचा मला विश्वास वाटतो. आजच्या कार्यक्रमातून मी श्रीकृष्ण कुलकर्णी आपला निरोप घेतो. भेटूया एका नवीन विषयासह पुढच्या भागात याच वारी याच वेळी अशीच मनातली सुंदर चिरंतन गाणी ऐकायला याच कार्यक्रमात ज्याचं नाव आहे चिरंतन गाणी.

श्रोते हो, रेडिओ विश्वास 90.8 FM यांच्या सौजन्याने आपण चिरंतन गाणी हा कार्यक्रम ऐकत होता. सादर करते होते आपल्या नगरचेच श्रीकृष्ण कुलकर्णी. आता वेळ झाली आहे तुमचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटूया चिरंतन गाणी या कार्यक्रमात. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज.

समाज सुधारक असलेले संत कबीर यांनी त्यांच्या दोह्यातून प्रेम, समता आणि भक्तीचा मार्ग दाखवला. कबीरांचे दोहे, त्यांचा मराठी अनुवाद आणि अर्थ सांगणारं कबीरवाणी हे पुस्तक लिहिलं आहे मूळचे नगरचे रहिवासी असलेले आचार्य रतनलाल सोनग्रा यांनी. रेडिओ नगर 90.4 FM वरच्या सांजरंग शो मध्ये दर शनिवारी संध्याकाळी 5 वाजता कबीरवाणी पुस्तकाचं अभिवाचन सादर केलं जाणार आहे. तर ऐकायला विसरू नका कबीरवाणी रेडिओ नगर 90.4 FM वर. संत कबीरांचे विचार आत्मसात करूया, अज्ञानाचा अंधार दूर करूया.

नगरच्या रस्त्यांपासून ते बाजारपेठेपर्यंत, शहर आणि जिल्ह्यातील अचूक घडामोडींपासून ते नगरच्या ऐतिहासिक सफरीपर्यंत सर्व काही अपडेट मिळतील एकाच ठिकाणी. मॉर्निंग शो नगरचं अंतरंग मध्ये सोमवार ते शनिवार रोज सकाळी 7 ते 11 माझ्यासोबत म्हणजेच RJ कोमल सोबत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र परावलंबित्व आलेल्या सर्व वयोगटातील रुग्णांना दर्जेदार निवासी सेवा सुश्रुषा देणारा उपक्रम म्हणजेच स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र. सर्व वयोगट, आजारपण, अपघात, शस्त्रक्रियेनंतरचा बरे होण्याचा काळ, वृद्धत्वातून अनुभवलेल्या शारीरिक आणि मानसिक आजारातून बरे होताना आवश्यक ती परिचर्या, काळजी आणि सुश्रुषा घरगुती वातावरणात आणि रास्त दरात पुरवणारा एक उपक्रम म्हणजेच स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र. अधिक माहितीसाठी संपर्क साधा 9970064455 किंवा 7499980845 या क्रमांकावर. एक वेळ अवश्य भेट द्या स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्राला. पत्ता: डॉक्टर आंबेडकर पुतळ्याजवळ, हॉटेल अंबिका मागे, नगर पुणे रोड, केडगाव, अहिल्यानगर.

आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय दर्जाचे खेळाडू, मार्गदर्शक, संघटक व क्रीडा तज्ज्ञ यांच्याशी ज्येष्ठ पत्रकार अजय धोपावकर यांनी मारलेल्या गप्पा आपण ऐकू शकता दर गुरुवारी रात्री 9 वाजता क्रीडा झेप या कार्यक्रमात, आणि पुन्हा प्रसारण दर रविवारी रात्री 9 वाजता. त्यासाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

रेडिओ नगर 90.4 FM वर सकाळी अवतीभोवती या सदरामध्ये रोज एक विनोद ऐकवला जातो. तुम्हाला आवडलेले दर्जेदार विनोद आमच्याकडे 90111 23 90 किंवा 98 81 33 77 75 किंवा 91 56 61 05 14 या मोबाईल क्रमांकावर पाठवा. तुमच्या आवाजात आणि तुमच्या नावासोबत तुम्ही हे विनोद जगभरातील लाखो श्रोतांपर्यंत पोहोचवू शकता. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र परावलंबित्व आलेल्या सर्व वयोगटातील रुग्णांना दर्जेदार निवासी सेवा सुश्रुषा देणारा उपक्रम म्हणजेच स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र. सर्व वयोगट, आजारपण, अपघात, शस्त्रक्रियेनंतरचा बरे होण्याचा काळ, वृद्धत्वातून अनुभवलेल्या शारीरिक आणि मानसिक आजारातून बरे होताना आवश्यक ती परिचर्या, काळजी आणि सुश्रुषा घरगुती वातावरणात आणि रास्त दरात पुरवणारा एक उपक्रम म्हणजेच स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र. अधिक माहितीसाठी संपर्क साधा 9970064455 किंवा 7499980845 या क्रमांकावर. एक वेळ अवश्य भेट द्या स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्राला. पत्ता: डॉक्टर आंबेडकर पुतळ्याजवळ, हॉटेल अंबिका मागे, नगर पुणे रोड, केडगाव, अहिल्यानगर.

श्रोते हो, संत ज्ञानेश्वरांच्या या विश्वात्मक प्रार्थनेबरोबरच रेडिओ नगरचे आजचे सर्व कार्यक्रम समाप्त करत आहोत. पुन्हा भेटूयात उद्या पहाटे 5 वाजता. श्रोते हो, तुम्ही जगभरामध्ये रेडिओ नगर ऐकू शकता. त्यासाठी गुगल प्ले स्टोअरवर जाऊन रेडिओ नगर 90.4 FM हे ॲप डाउनलोड करा आणि प्रसारणाचा आनंद घ्या. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

श्रोते हो नमस्कार, सुप्रभात। आपण ऐकत आहात स्नेहालय संचलित रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा। रेडिओ नगरवर प्रसारित होणारे आजचे कार्यक्रम सकाळी 7 ते 11 नगरचं अंतरंग, दुपारी 1 वाजता स्नेहवार्ता हा कार्यक्रम, त्यानंतर दुपारी 4 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत सांजरंग, संध्याकाळी 7 वाजता नगर डायरी हा मुलाखतीचा कार्यक्रम आणि रात्री 8:30 वाजता मुंबई केंद्रावरून राष्ट्रीय बातमीपत्र आपण ऐकू शकाल। श्रोते हो, रेडिओ नगर 90.4 FM हे जगभरात ऐकू येणारं रेडिओ नगर केंद्र आहे। या केंद्रावरील सर्व कार्यक्रम आपण ऐकू शकाल, त्यासाठी गुगल प्ले स्टोअर वर जाऊन रेडिओ नगर 90.4 FM हे ॲप डाउनलोड करू शकता आणि जगभरामध्ये प्रसारणाचा हा आनंद तुम्ही घेऊ शकता। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा।

आपल्या नगरचे श्रीकृष्ण दत्तात्रय कुलकर्णी घेऊन येत आहेत आपल्या मनातल्या सुंदर चिरंतन मराठी गाण्यांचा खास कार्यक्रम चिरंतन गाणी।

नमस्कार, मी आहे तुमची मैत्रीण आरजे ऋतू आणि मी घेऊन येत आहे माझ्या खास मैत्रिणींसाठी आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याच्या गप्पा गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सकाळचा डब्बा, मुलांच्या शाळा आणि घराची आवरावर, यातून थोडासा वेळ स्वतःसाठी काढूया आणि करूयात दैनंदिन गोष्टी तुमच्या आमच्या. कामाच्या व्यापात राहून गेलेले ते संवाद आणि मनाच्या कोपऱ्यात साठलेल्या त्या रोजच्या गोष्टी खास माझ्या सखींच्या भेटीला. चला तर जरा निवांत बसूया, थोड्या तुमच्या, थोड्या माझ्या आणि काही आपल्या सर्वांच्या गोष्टी शेअर करूयात गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सोमवार ते शनिवार सकाळी 11 वाजता ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.